0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे
मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा. थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

श्रोते हो निरामय जीवन कार्यक्रम इथेच संपन्न झाला. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

मंगल ध्वनि। श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि। प्रस्तुती भक्ती सुधा।

आता ऐकूया शुक्रवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आता ऐकूया श्री सूक्त. याचं पठण केलं आहे वसुमती फडके, सुलभा फडके, उज्ज्वला पटवर्धन आणि जयश्री भट यांनी.
1: अरुण कमल संस्था तदर्ज पुंजवर्णा करकमल दृतेष्टा वीती उमांबुजाता मणिमुकुट विचित्रालंकृते पद्ममाला भवतु भुवन माता संततं श्री श्रियै नः. हरिः ओम् हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजा.

श्रोतेहो अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील जगदीश खेबुडकर यांची गीतरचना आपण ऐकूया. संगीत आहे नंदू होनप यांचं.

श्रोते हो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

श्रोते हो, ऐकूयात जगदीश खेबुडकर यांची पदरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर जयवंत कुलकर्णी, सुरेश वाडकर आणि सुधीर फडके यांचा.

0: श्रोते हो, संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात. संगीत आहे राम कदम यांचं आणि स्वर शाहीर साबळे आणि सहकारी.
1: बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय. काय झालं बया बया बया बया.
2: काय झालं बया
1: बया बया बया.
2: काय झालं बया
1: बया बया बया.

0: हाटकच लुगडं तुटकी चोळी।
1: अगं ती तरी कुठं मिळती?
0: अव फाटकच लुगडं तुटकी चोळी,
1: मग शिवून घे ती।
0: पण शिवायला

श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज शुक्रवार, निज ज्येष्ठ शुद्ध द्वादशी अर्थात 26 जून 2026. आजचं नक्षत्र आहे विशाखा नक्षत्र. छत्रपती श्री शाहू महाराजांची आज जयंती आहे. थोर गायक नट बालगंधर्व यांची आज जयंती. नृसिंहवाडी तालुका शिरोळ इथे श्री महादबा पाटील धुळगावकर महाराज पुण्यतिथी उत्सव आज प्रारंभ होत आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. प्राचीन काळी भारतामध्ये शिक्षण पद्धती अत्यंत सकस आणि सुदृढ होती. वेदांमध्ये त्यावेळच्या शिक्षणाबद्दलचे उल्लेख आहेत. अथर्व वेदामध्ये ब्रह्मचर्येबद्दल जे वर्णन आहे त्यामध्ये उपनयन संस्कार, ब्रह्मचर्य या संज्ञांचा खुलासा आहे. त्या काळात स्त्रियांनाही शिक्षण दिल्याचा पुरावा सापडतो. प्राचीन काळी ज्या शिक्षण संस्था होत्या त्यांना आचार्यकुल किंवा गुरुकुल किंवा आश्रम किंवा तक्षशिलेसारखी विद्यापीठं अशा विविध प्रकारच्या शिक्षण संस्था होत्या. पुष्कळदा शिक्षकांचं घर हीच शाळाही असे. ज्ञानभांडार जसजसं वाढू लागलं तसतसं केवळ पाठांतराने ते जतन करणं अवघड वाटू लागलं. लिहिण्याची कला उपलब्ध झाल्यानंतर सुद्धा ज्ञानाचा पसारा इतका वाढला की ते एकत्र ठेवणं त्या काळात अवघड वाटू लागलं आणि त्यातूनच सूत्रांचा जन्म झाला. सूत्र म्हणजे थोडक्यात सांगितलेला मुद्दा. त्या काळात बालपणी म्हणजे वय वर्ष 5 सुमाराला विद्यारंभ या समारंभाने मुलांचं शिक्षण सुरू होत असे. त्यावेळी अक्षर, लिपी आणि अंक यांची ओळख करून देणारं शिक्षण दिलं जात असे. विद्यारंभ समारंभानंतर उपनयन हा समारंभ होत असे. उपनयन संस्कार वेदांच्या शिक्षणाचा अधिकार प्राप्त होण्याकरता मुला मुलींवर दोघांवरही केला जात असे आणि नंतर वेदांचं वेदांगासह शिक्षण दिलं जात असे. एकूण 6 वेदांग आहेत. पहिलं शिक्षा म्हणजे पठन पद्धती. दुसरं कल्प म्हणजे सूत्रग्रंथ. तिसरं व्याकरण. चौथं वेदांग आहे निरुक्त म्हणजे शब्दव्युत्पत्तीशास्त्र. पाचवं छंद म्हणजे पद्यरचना आणि 6 वेदांग आहे ज्योतिष. सामान्यत उपनयनाच्या वेळी विद्यार्थ्याचं वय 8 ते 12 या दरम्यान असायचं. उपनयन संस्कार झालेल्याला द्विज म्हणजे 2 झालेला ही संज्ञा प्राप्त होत असे. जवळपास प्रत्येकाचं उपनयन होत असल्यामुळे शिक्षण हे अनिवार्य किंवा आवश्यक मानलं जात असे. अशी सकस आणि सुदृढ शिक्षण व्यवस्था त्यावेळी होती. आता सादर झालेला कार्यक्रम दिनविशेष. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो शांताराम नांदगावकर यांची गीतरचना ऐकूया. संगीत अनिल अरुण आणि स्वर अनुराधा पौडवाल आणि पंडित वसंतराव देशपांडे यांचा.

आता ऐकूया गंगाधर महांबरे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे अपर्णा मयेकर यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे राजा काळे आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्ती सुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्ती सुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 26 जून. नियम थोडा करावा पण तो शाश्वताचा असावा. ज्या झाडाची वाढ व्हावी असं आपल्याला वाटतं त्या झाडाला आपण पाणी घालतो, त्याची मशागत करतो, त्या झाडाकडे जास्त लक्ष पुरवतो. परंतु जे झाड वाढू नये असं वाटतं आणि ज्या झाडाचं विशेष महत्त्व आपल्याला वाटत नाही त्या झाडाकडे आपण दुर्लक्ष करतो. तसं जेणेकरून परमेश्वराच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होईल त्याची जोपासना करावी. देहाकडे, विचारांकडे, विषयांकडे दुर्लक्ष करावं म्हणजे आपोआपच त्यांचा विसर पडेल. ज्याप्रमाणे एखाद्या झाडाची जोपासना करताना त्याला गुराढोरांनी खाऊ नये म्हणून त्याच्या भोवती कुंपण घालावं लागतं, त्याप्रमाणे परमार्थ हा खरा कुंपणातच ठेवावा. तो जितका गुप्त राहील तितकाच चांगला. त्याचं प्रदर्शन झालं तर त्याला दृष्ट लागते. म्हणून परमार्थ हा कोणाच्या न कळत परंतु अत्यंत आवडीने करावा. झाड लावल्यावर ते किती वाढलं आहे हे कोणी रोज उकरून पाहत नाही. त्याप्रमाणे अनुभवाच्या, प्रचितीच्या मागे लागू नका, त्यामुळे प्रगती खुंटते. हट्टी आणि व्यसनी माणसं एका दृष्टीने मला आवडतात, कारण त्यांचा हट्ट भगवंताच्या मार्गाला लावला की झालं. परमार्थात नियम थोडाच करावा पण तो शाश्वताचा असावा, म्हणजे जेणेकरून भगवंताचं प्रेम लागेल याबद्दलचा असावा आणि तो प्राणाबरोबर सांभाळावा. जे अत्यंत थोर भाग्याचे असतात त्यांनाच ध्यान मार्ग साधतो. हा मार्ग फार थोरांचा आहे. ध्यानामध्ये जगाचाच विसर पडतो. त्या अवस्थेमध्ये दिवस काय पण वर्षसुद्धा जातील, पण त्याच्या देहाला काही होणार नाही. आपल्यासारख्याला साधनात साधन म्हणजे भगवंताचं नाम, दानात दान अन्नदान आणि उपासनात उपासना म्हणजे सगुणाची उपासना होय. या तिन्हींमुळे देहाचा विसर पडतो. म्हणून शक्यतो या तीन गोष्टींची कास धरा. मनुष्याची साहजिक प्रवृत्ती व्याप वाढवण्याकडे असते. द्वैत वाढवून त्यात अद्वैत पाहण्यात आनंद असतो हेही खरं. साधं मधमाशांचं उदाहरण घ्या. त्या अनेक झाडांवरून मध गोळा करतात आणि नंतर तो पोवळ्यात एकत्र करतात. असा एकत्र केलेल्या मधाचा केवढा गोड साठा होऊ शकतो बरं. अशा रीतीने सर्व द्वैतामध्ये एक अद्वैत म्हणजे एक राम पाहायला शिकावं. आणि ज्याला सर्वत्र राम पाहणं असेल त्याने स्वतःमध्येच राम पाहून प्रत्येक कृती ही रामाची समजावी. स्वतःमध्ये राम पाहिल्याशिवाय तो सर्वत्र पाहता येणार नाही. तेव्हा स्वतःचा म्हणजे देहाचा विसर पडल्याशिवाय सुख लाभणार नाही. आणि हा देहाचा विसर राममय सृष्टी झाल्यानेच होईल. म्हणून अखंड भगवंताच्या अनुसंधानात रहा. परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते. श्रीराम

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।
1: संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्ती मध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव। प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती। शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे। प्रवेश पूर्णपणे विनामूल्य। आजच नोंदणी करा melodyofbhakti.in या वेबसाईटवर। मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनतं ध्यान आणि ध्यान बनतं आनंद। श्रीमद आदी शंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम। 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो। सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम। याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया। निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00, याचं पुनःप्रसारण 9:00। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:00।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील गीत. गीत आहे शांता शेळके यांचं आणि संगीत श्रीधर फडके.

श्रोते हो, जगदीश खेबुडकर यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे अनिल मोहिले यांचं आणि स्वर अनुपमा देशपांडे आणि श्रीकांत नारायण यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत बोधले महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्ती सुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। चोळाप्पा हा स्वामींचा निस्सीम भक्त होता। चोळाप्पाची स्वामी भक्ती ही गेल्या काही जन्मांची कहाणी होती। प्रेमाने तो स्वामींची सेवा करायचा। ती मानसिक अवस्था ना त्याच्या बायकोची होती ना सासूची। त्या दोघींचा जीव संसारातच अडकलेला होता। स्वामी आपल्या घरी राहत आहेत ह्याचा त्या दोघींना निश्चित आनंद वाटत होता। परंतु स्वामींना उत्तम भोजन द्यावं असं मनात असूनही आपल्याला ते देता येत नाही ह्याचं दोघींनाही वाईट वाटायचं। आपल्याला गृहस्थाश्रम नीट पाळता येत नाही ह्याचं त्यांना वाईट वाटायचं। सोवळ्या ओवळ्याच्या कल्पनातूनही त्या खरं तर सुटल्या नव्हत्या। परंतु स्वामींनी चमत्कार केला आणि दोघींनाही जाणवलं की आपण स्वयंपाकघरात वावरताना जे काही स्वामींच्या संदर्भात अनावधानाने बोललो ते चूक होतं। दोघीही स्वामींच्या पाया पडल्या। त्यांचे डोळे पश्चाताप दग्ध अश्रूंनी भरून आले। स्वामींचा मुक्काम चोळाप्पाच्या घरी असल्यामुळे चिंतोपंत पुराणिक वगैरे मंडळी स्वामींच्या दर्शनाला नित्य चोळाप्पाच्या घरी येत असत। सर्वांनाच चोळाप्पाच्या घरची आर्थिक परिस्थिती ठाऊक होती। त्यांनी काय केलं तर मालोजी राजांच्या खास मर्जीतल्या दाजीबा भोसले या कारभाऱ्याला सांगितलं की दाजीबा, चोळाप्पाकडे स्वामी मुक्कामाला आहेत। चोळाप्पाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही। समर्थांच्या वास्तव्याच्या निमित्ताने राजेसाहेबांकडून काही मदत करता आली तर पाहावं। मालोजी राजांच्या कानावर दाजीबांनी सर्व वृत्तांत घातला। तेव्हा राजांनी स्वामींच्या नित्य नैवेद्याची व्यवस्था करायला सांगितली। दाजीबांनी राजाज्ञा मानुनी वंद्य, चौल गृही स्वामी रायासी नित्य नैवेद्य, सुव्यवस्थित चालू करविला सद्य, अबाधित निभेल ऐसा। वास्तविक स्वामींनीच हे सारं आपल्या भक्तांच्या मार्फत घडवलं। त्याचा दृश्य परिणाम असा झाला की चोळाप्पाचं घर आपोआपच समृद्ध झालं। चोळाप्पाच्या पत्नीचा आणि सासूचा प्रश्नच मिटला। स्वामींनी चमत्कार केल्यापासून त्यांच्या मनात दाटून आलेल्या सोवळ्या ओवळ्याच्या कल्पना कायमसाठी पुसल्या गेल्या। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी अंतःकरणापासून सांगतो की साधकाने फक्त निस्सीम अशी भगवंताची साधना करावी। साधकाने कधीच काळजी करू नये। भगवंत सर्व काही करत असतो ही भावना मनी दृढ ठेवून आपला प्रत्येक व्यवहार भगवंतावर सोडून द्यावा। भगवंतावर श्रद्धा ठेवून प्रपंच केला तर प्रपंचात काहीही कमी पडत नाही। स्वामी समर्थांवर ज्यांची श्रद्धा आहे, अतूट प्रेम आहे, त्यांना कधीच काहीही कमी पडत नाही हे माझे तुम्हाला अनुभवसिद्ध सांगणे आहे। समर्थांनी तर सर्वांनाच निर्भय राहण्यास सांगितलं, कारण ते तुमच्या पाठीशी आहेत ह्याचा अर्थ साक्षात परमेश्वर तुमच्या पाठीशी उभा आहे। मग मला सांगा, आपल्याला काय कमी पडणार आहे? स्वामी सर्व काही पाहतातच, श्रद्धेय भाव मात्र हवा।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, सादर करत आहोत आदि श्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

आचार्य या श्लोकामध्ये सांगतात की मन बुद्धी चित्त आणि अहंकार तसंच कान नच श्रोत्र जिव्हे म्हणजे श्रोत्र म्हणजे कान जिव्हा म्हणजे जीभ नच घ्राण नेत्रे घ्राण म्हणजे नाक नेत्र म्हणजे डोळा आणि नच व्योम भूमिर म्हणजे भूमी म्हणजे पृथ्वी न तेजो तेज म्हणजे अग्नी न वायू वायू म्हणजे वारा तर हे सगळं मी नाही। आता प्रत्येक मनुष्य देहात आलेल्या जीवाला विवेक असल्यामुळे लक्षात घेता येतं की हे मी का नाही आपण जमीन का नाही कारण जमिनीला कळत नाही आणि आपल्याला एवढं तर कळतं जमिनीला कळत नाही ना आपल्याला म्हणजे आपण जमिनीहून वेगळ्या मग काळी माती लाल माती पिवळी माती या सगळ्या मातीहून आपण वेगळ्या आहोत म्हणजे मातीला माती कळत नाही आणि माती आपल्याला कळते म्हणजे आपण मातीहून वेगळे आहोत आणि या शरीराचं काय होणार आहे शरीराची होय माती मग उद्या होणार आहे का आता समजायचं उद्या तर होणारच आहे पण आता समजलेलं काय बिघडलं की आता हे शरीर काय आहे माती मातीपासून झालं अन्नात भवंती भूतानी पर्जन्या धन्य संभवा अर्जुना ह्या सगळ्या सृष्टीची रचना पंचमहाभूतापासून झालेली आणि अन्नसुद्धा कुठून निर्माण झालेले ह्या पंचमहाभूतापासून आणि सृष्टीसुद्धा तिथूनच निर्माण झाली आणि परत लीन कुठं होणार आहे पंचभूतातच। आता घर बांधलं इट दगड माती सगळे वेगवेगळे ठिकाणी आणले आणि ते शेवटी भूकंपात पडलं मग काय झालं त्याचं मातीच झाली ना म्हणजे शेवटी काय होणार कुठलाही वस्तू घ्या तुम्ही त्याचं शेवटी मातीमध्येच परिणिती आहे। म्हणून हे पंचभूत आहे पंचभूतांचा गोंधळ हा सगळा गोंधळ कोणाचा आहे पंचभूतांचा आणि आचार्य सांगतात न च व्योम भूमिर न तेजो न वायू व्योम म्हणजे आकाश मग आकाश म्हणजे पोकळी आहे मग प्रत्येकाला माहीत आहे की आकाशाला आकाश कळत नाही आणि आकाश आपल्याला कळतं म्हणजे ज्या जे जी जी वस्तू आपल्याला कळते तिच्याहून आपण वेगळ्या आहोत। मग आपल्याला घट कळो इंद्रियाद्वारे मग डोळ्याद्वारे आपल्याला घटाचं ज्ञान झालं मग आपण घट आहोत का घट ज्या डोळ्यानं कळाला तो घट आपण आहोत का नाही म्हणजे डोळा वेगळा आहे घट वेगळा आहे ज्या मनामध्ये तो घट कळाला ते मन वेगळं आहे आणि ह्या डोळ्याद्वारे घटाला मनामध्ये जाणणारा आत्ता इथं वेगळा आहे आणि ते तुम्ही आहात मग तुम्ही कोण। एके दिवशी आचार्य आपल्या शिष्य समुदायासोबत निघाले सकाळची वेळ होती पक्ष्यांचा चिवचिवाट होता कवळे किरण पडले होते अंगावर सूर्याचे आणि ते चिवचिवाट ऐकल्यानंतर आचार्यांनी सांगितलं झालं ब्रह्मज्ञान ते म्हणले हे काही बोलले नाही बसले नाही नुसते चिवचिवाट ऐकलं की म्हणले झालं ब्रह्मज्ञान असं कसं आहे म्हणे काही काही सांकेतिक भाषा असते संतांची याचा अर्थ असा आहे की तो चिवचिव आवाज आहे तो कोणी ऐकला जगानं ऐकला का शरीरानं ऐकला का इंद्रियानं ऐकला का मनानं ऐकला ऐकू आला मग ते कुठं ऐकू आला कशानं ऐकू आला कशात ऐकू आला हे सगळं विश्लेषण व्हायला पाहिजे ना मग

ते वस्तू आता नाही. हत्ती म्हणलं की ते चित्र आलं का नाही, गुलाब म्हटलं की ते चित्र आलं का नाही. आता कुठे वस्तू, वस्तू नसताना अंतकरणामध्ये तुमच्या ती आठवण व्हायला लागली. याचा अर्थ ते संस्कार, ज्यावेळेस तुम्ही इंद्रियाद्वारे त्या विषयाचा अनुभव घेता त्यावेळेस इंद्रियाद्वारे त्या विषयाचे संस्कार मनामध्ये छापल्या जातात. जसं कागदावर फोटो छापल्या जातो, ते फोटो काढतात ना कॅमेऱ्यात, तर ते प्लॅस्टिकवर छापल्या जातो. आणि ते फोटो काढतात ते कागदावर येतो. आणि हे मनरूपी अशी कॅसेट आहे की याच्यामध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध सगळे विषय छापले जातात. म्हणून ज्ञानोबाराय एक ठिकाणी वर्णन करतात, हे संसार चित्र उमटे, जेथ हे संसार चित्र उमटे, तो मनोरूप पटू फाटे, सरोवर आटे प्रतिमा नाही. म्हणजे हे मन म्हणजे काय आहे, जिथं संसाराचं चित्रीकरण होत असतं, असा मोठा पडदा आहे, हा फाटतच नाही. कारण ह्या पडद्यावर सगळं चित्रीकरण झालेलं आहे, बालपणापासून, तारुण्यापासून, म्हातारपणापासून आणि त्याच्या आधीपासून. मग ते पान आता बंद आहे, ते पान उघडलं की ते संस्कार चालू होते. म्हणून संस्कार फार महत्त्वाचे आहे. आता या द्या, आपण आपल्याच घरी कसं जातो पोती झाल्यावर? संस्कार आहे ते आपल्याला माहिती आहे की आपलं हे घर आहे, हे घर तिथे आहे, पण ते कुठे ते मनात आहे की आपलं घर कुठे आहे, ह्याची रेकॉर्ड माहिती कुठे मनात आहे. घर बाहेरच असतं पण त्याची माहिती मनात असते. शरीर बाहेर असतं त्याची माहिती मनात असते. पाहुणे लांब असतात त्याची माहिती मनात असते. मन म्हणजे संस्काराचा गठ्ठा आहे, विषयाच्या संस्काराचा गठ्ठा. त्याच्यामध्ये कर्माचे संस्कार, भोगाचे संस्कार, विवेकाचे संस्कार, भ्रमाचे संस्कार. म्हणजे कर्म म्हणजे सायकल कशी चालवायची हे कुठं आहे? मनामध्ये. आता भोग, आता केळं खायचं तर कसं खायचं आणि बदाम खायचा तर कसा खायचा हे कुठं आहे? हे मनामध्ये. केळं खायचं असताना ते सालपट फेकून द्यायचे आणि मधातला गाभा घ्यायचा. आणि खजूर खायचे असले तर पेंड खजूर ते बाहेरचं खायचं आणि मधलं फेकून द्यायचं. हे संस्कार कुठे? मनामध्ये. म्हणजे भोगाचे संस्कार, कर्माचे संस्कार, भ्रमाचे संस्कार. तिथं आपल्याला दोरीवर साप सर्पाचा भास झाला म्हणजे त्या भ्रमाचे सुद्धा काय, मला वाटलं तिथं कुणीतरी बसलेले, पण सकाळी पाहिलं तर ते खोड दिसलं, म्हणजे खोडावर पुरुषाचा भास झाला. ते भ्रमाचे संस्कार. आणि परत विवेकाचे संस्कार, की आपल्याला वाटतं की हे शरीर, ह्या शरीराला सोडून आपण बालपणात होतो, बालपणाच्या शरीराला सोडून आपण आता आहोत, आणि दोन्ही शरीराला सोडून आपण झोपेत आहोत, म्हणजे आपण शरीर आहोत का नाही असा विचार जर आपण केला तर हे विवेकाचे संस्कार. मग आपण प्रत्येक जण शरीर, श्वास, इंद्रिय, अंतकरण ह्या व्यवस्थेमध्ये प्रगट आहे. जसं पंची तेल वात असली की ज्योत प्रगट होतात, आणि त्याच्यातलं तेल संपलं की ज्योत कुठे गेली? ज्योत मेली का नाही मेली? ज्योत सामान्य रूपात विलीन झाली. आता अग्नीचे दोन रूप आहेत, एक विशेष रूपानं आणि एक सामान्य रूपानं. मग घर्षणातून अग्नी प्रगट होतात, मग घर्षणातून प्रगट झालेला अग्नी त्याचं विशेष रूप आहे, आणि विशेष रूपामध्ये तो प्रकाशन करतो आणि पोळत असतो. विशेष रूपाने प्रगट झालेला अग्नी पोळत असतो आणि प्रकाशन करत असतो, प्रकाश देत असतो. पण सामान्य रूपातला अग्नी मात्र पोळतही नाही आणि प्रकाशनही करत नाही. आता त्या गाडीच्या गुलामध्ये अग्नी नसतो का? असतो. पण ते हाताला पोळतं का? नाही पोळत. ते सामान्य अग्नी. तसं चैतन्याचे आपले दोन रूप आहेत, एक विशेष रूप आणि एक सामान्य रूप. मग शरीर, श्वास, इंद्रिय, अंतकरण ही व्यवस्था, हे नियोजन असलं की चैतन्याची अभिव्यक्ती विशेष रूपानं तिथं विशेष रूपानं

ज्ञान प्रकट होता है। म्हणून या उपाधि माजी गुप्त चैतन्यासे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती। या उपाधि मध्ये गुप्त आहे, कसा आहे गुप्त, कोणाला गुप्त, आपण आपल्याला गुप्त का आपण इंद्रियाला गुप्त? कारण आपण इंद्रियाचा विषय नाही। जसं मन इंद्रियाचा विषय आहे का? तुमचं मन तुम्हाला इंद्रियाने कळतं का? नाही कळत। तुम्हाला मनाचं रूप दिसते का? तुम्हाला मनाचा आवाज ऐकू येतो का? तुम्हाला मनाला स्पर्श करता येतो का? मनाचा मनाची चव घेता येते का? आता मीठ खरटे हे चव घेऊन सांगता येतं खाऊ, पण मन कसं हे कसं सांगायचं? चव घेता येत नाही ना, कारण ते शब्द स्पर्श रूप रस गंध हे स्थूल गुण नाहीत त्याला, म्हणून ते इंद्रियानं कळत नाही। मग तसं मनाला जाणणारा मी इंद्रियानं कसा कळेल? म्हणून हस्तामलक सांगतात मनश्चक्षुरादेर मनश्चक्षुरादे, जो मन इंद्रियाचा सुद्धा मन इंद्रियपणा ज्याच्यामुळं आहे ते आपण आहोत। मनश्चक्षुरादे अगम्य स्वरूप, मन आणि इंद्रियाला अगम्य असं आपलं स्वरूप आहे, कारण ते मन आणि इंद्रियानं कळत नाही। वेदा नाही नाही कळला

0: वेदांना सुद्धा ज्याचा अंत पार कळला नाही तो राणा म्हणजे राजा पंढरीचा राजा आहे, तो विठ्ठल आहे। आणि ते विठ्ठल तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे असं या मनुष्य देहामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं। म्हणून मनश्चक्षुरादेर मनश्चक्षुरादी, मन इंद्रियाला मन इंद्रियपणा कोणामुळं आहे? तुमच्यामुळं आहे। बाई सौभाग्यवती कोणामुळं आहे? नवऱ्यामुळं आहे। आणि नवऱ्या सौभाग्य कोणामुळं आहे? ती त्याच्यामुळंच आहे, ही तिकडं पाहिजेच नाही त्याचं सौभाग्य। म्हणून सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा, सांडी तू अवगुण रे भ्रमरा। कोणता अवगुण सांडायचा? आपण मन इंद्रियाद्वारे दिसणारे आहोत अशी जी आपण कल्पना केलेली आहे तो कल्पनेचा अवगुण सांडायचा। एका जनार्दनी कल्पची मुराला, तोची हरी झाला ब्रह्मरूप। कल्पना सोडली की आपण ब्रह्मरूप आहोत। खिडाळाचा दोषू जाई साडे पंधरे तैची होई, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी। सोन्याला जाळतेत ना, मग त्याच्यातला बट्टा जुळून जात। आता बट्टा जळाल्यावर काय उरलं? तर आता प्युअर सोनं उरलं। तसे कल्पना जळाली की आता काय उरलं? हे प्युअर ब्रह्म आहे आता। कसं आहे? प्युअर ब्रह्म आहे। आणि ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे। फक्त कल्पना सोडायची, काय करायची? आणि धरली कोणी? तुम्हीच धरली। अविचारानं तुम्हीच अंतकरणामध्ये या इंद्रियाद्वारे शरीर जगाला खरं मानलं। का ते येऊन म्हणले आम्हाला खरं मान, बरं आपण त्याला खोटं म्हणलं तर ते उद्या आपल्याला अडवतील का रस्त्यावर येऊन? तुम्ही आम्हाला खोटं काऊन मानलं, खरं काऊन मानलं असं अडवतील का? काय टिकून काहीच तक्रार नाही हो, हे एकतर्फी प्रेम चालू आहे आपलं। कसं चालू आहे? एकतर्फी। आता नवऱ्या बायकोचं एकमेकावर प्रेम असावं ना, म्हणजे नवऱ्यानं बायकोवर प्रेम करावं, बायकोनं नवऱ्यावर प्रेम करावं। आता हे नवऱ्याच बायकोवर प्रेम करायला आणि ती नवऱ्यावर बिलकुल प्रेम करणं, मग जमन का? मग इथं व्यवहारामध्ये जर जमत नाही तर परमार्थामध्ये कसं जमन बरं? कारण तिकडून सुद्धा काही प्रतिसाद यायला पाहिजे ना। बरं, त्याला जर आपण मी माझं आणि खोटं समजणं सोडून दिलं तर त्याची काही कंप्लेन आहे का आपल्याकडं? काहीच नाही, शरीराची काहीच कंप्लेन नाही। म्हणून शेवटी कंप्लेन नसती म्हणून तर ते नेऊ देते। आता काऊन नेऊ देत नाही? येत्यात कंप्लेन करणारा आहे, ते प्रेझेंट आहे। आता हे डासाला बसू देत नाही, कोणाला चावू देत नाही। ऐका नाही, मग इथं कोणीतरी आहे जो याला काय करायला लागला? सांभाळायला लागला, संरक्षण करायला लागला। का? कारण त्यानं याला आपलं आत्मत्व दिलेलं आहे। देहात्म म्हणजे काय? देहच आत्मा आहे असं मानलेलं आहे। आणि वास्तविक पाहिलं तर देह वेगळा आहे आणि आत्मा वेगळा आहे। म्हणून नाथ महाराज भागवतात सांगतात की शरीर अचेतन मडे तयाशी बंधन किवी घडे। शरीर कोणाचंही केव्हाही कुठंही कोणीही कधीही तपासून पहा ते मडच आहे, अचेतन आहे, त्याला कळत नाही। ते म्हणजे कोमात गेला, जे कोमात गेला का ते पहिलाच कोमात होता। ते कसं असते, पैसा असला ना तर त्या माणसाला पैशामुळं श्रीमंत म्हणते। आधी पैसा नव्हता तर कोणी रामराम बी घालत नव्हतं त्याला। आता पैसा आला तर त्याला सगळेजण रामराम रामराम नमस्कार करायला लागले। कशा म्हणून? त्याला का पैशाला? सब पैसे के भाई अपना साची नाही कोई। म्हणून पैशाला पाहून त्याला रामराम घालायचे। मग पैसा असल्यामुळं श्रीमंत, तसं हे जिवंत कशामुळे? जीव असल्यामुळं जिवंत। म्हणजे तुम्ही असल्यामुळं जिवंत, कारण तुम्ही जीव आहेत ना, कोणाला म्हणावं जीव? आता जीवशास्त्र तुम्ही वाचलेले, जे हालचाल करतं त्याला काय म्हणावं? जीव म्हणावं। मग म्हणजे त्याला कळतं त्याला काय म्हणावं? जीव। आणि तुम्हाला कळतं हा तुमचा अनुभव आहे, म्हणजे तुम्ही जीव आहे। मग हे शरीर नाही आहे, तुम्ही शरीर भौतिक आहे। हे भूतापासून झालेले. मग भूताला जर कळत नाही तर त्याच्यापासून झालेल्या शरीराला कसं कळत? लिंबोळी जर कडू आहे तर त्याचा पान फूल फुलोरा कसा असणार? बरं, कडू. बरं, म्हणजे कार्य कारण जर कडू आहे तर कार्यरूप वृक्ष सुद्धा कसा आहे? तसं कारणरूप पंचमहाभूत जर न जाणणारे आहे तर त्याच्यापासून निर्माण झालेली सृष्टी शरीर श्वास इंद्रिय मन हे सुद्धा कसे आहेत? न जाणणारेच आहेत. म्हणून हे न जाणणाऱ्याचे न जाणणारे आणि आपण एकमात्र जाणणारे आहोत. मग आता लहानपणापासून आतापर्यंत इतक्या दिवसापासून हे आपल्या सोबत आहे. बर, तर ह्या न जाणणाऱ्यानं मिळून आपल्याला न जाणणारं केलं का? केलं. ह्या बदलणाऱ्यानं आपल्याला बदलिलं का? आणि ह्या अनेकानं आपल्याला अनेक केलं का? मग ह्याला आपण न जाणणारे बदलणारे अनेक तरी कशाला मानायचे? जसं आता रोडवरून वाहनं जातात ना, मग रोडही घासतो आणि त्याचे चाकं बी घासतात. बरोबर आहे ना? चाक घासत नाही का ती? म्हणजे टायरच फाटलं, बदला आता. मग टायर फाटल्यावर बदलावं लागतं म्हणजे त्याची झीज होत असते. तसं आता चित्रपट चालू आहे आणि तिथं बॉम्ब ब्लास्ट झाला, मग पडदा जळतो का? आता समजा तिथं पाऊस पडायला लागला तर पडदा भिजतो का? म्हणजे त्या ज्या घटना दाखवायला लागले तर त्या घटनेचा त्या पडद्यावर काहीच परिणाम होत नाही. याचा अर्थ त्या घटनाच खोट्या आहेत आणि तो व्यवहारामध्ये पडदा मात्र खरा आहे. मग त्या घटना दिसायला पण खऱ्या कुठे? मग ते दिसायला आहे का असायला आहे? दिसायला आहे, असायला नाही. आता हे चित्र पुतळे सावल्या इंद्रधनुष्याचे रंग हे दिसायला आहे का असायला आहे? रात्री पडलेलं स्वप्न दिसायला आहे का असायला? नुसतं दिसायला आहे, असायला नाही. आणि वंध्यापुत्र आकाशाचे फुलं सस्याचे शिंग वांझेचा पुत्र हे दिसायला आहे का असायला आहे का? नुसतं म्हणायला आहे. नुसतं म्हणायला आहे. आकाशाला कुठं फुलं आहेत का? तर झाडाला फुलं लागत आहेत. आकाशाला सस्याला कुठं शिंग असतात का? नाही. म्हणजे हे नुसतं म्हणायला आहे. नाम मात्र लुगडे एरवी सुतचिते उघडे. काय म्हणतात जनाबाई? नाम मात्र लुगडे, नुसतं नाव आहे लुगडे. कुठे लुगड? लुगडत नाही, आडवेन उभे दोरे येत. आणि ते आडवेन उभे दोरे त्याच्या जर पीळ जर उघडला त्या दोऱ्यातला तर उघड उघड काय? कापूस. मग कापसावर लुगड्याची केलेली कल्पना आहे. एरवी सुतचिते उघडे तस जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. तसं जगामध्ये ब्रह्म कसं आहे? उघड आहे. झाकलेलं आहे का? नाही. म्हणून विश्वपट ब्रह्म दोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हे विश्व म्हणजे पट आहे आणि त्याचा दोरा तुम्ही आहात. जसं मीराबाई सांगतात, तुम भय सोना हम भय सुहागा. देवातून नुसतं सोनं आहे पण आम्ही अलंकृत सोनं आहे. मग अलंकार शोभून दिसतात ना. आणि नुसतं ढेकुळच आहे म्हणल्यावर सोन्याचं ते शोभून दिसत नाही. म्हणून अलंकार शोभलेला आहे. तसं शरीर श्वास इंद्रिय अंतकरण आहे, त्याच्यामध्ये संसाराची प्रतीती आहे. इतकं असून सुद्धा आम्ही त्याला खोटं समजलेलं आहे म्हणून आम्ही शोभलेले ब्रह्मा. आणि ब्रह्माच्या ठिकाणी तर संसारच नाही. काय म्हणले ज्ञानोबर आहे? लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया ये रझार हरी विन. हा व्यवहार कसा आहे? लटका आहे. लटका आहे म्हणजे खोटा आहे. म्हणजे खोट्या नोटा तुम्ही उधारी मागायला आले ना, आम्ही खोट्या नोटा दिल्या तर जमन का? तेवढेच पैसे दिले पण खोटे आहेत. जमत नाही जमत. मग तसा व्यवहार खोटा आहे म्हणल्यावर त्याच्यात काही कमी जास्त करता येईल का आपल्याला? ते सगळं करू करू करू करू थकते तर म्हणते असं कसं झालं? ते तसंच होणार होतं ना. त्याच्यात काय कमी जास्त होणार आहे? शुद्ध तो शुद्ध ही होता है ना, उसमें कुछ बढ़ाया जा सकता है ना कुछ घटाया जा सकता है. ते शुद्ध लिहून पाहा. त्याला टिंब देता येत नाही, वाढवता येत नाही, काढता येत नाही, शुद्धी बी करता येत नाही, शुद्धाला शुद्धच येते. तसं चैतन्य ब्रह्म कसे शुद्ध आहे. मग साधू संत मी परमात्मा आहे या बोधावर जागे आहे आणि तुम्हाला आम्हाला ते जागव करतात. काय सांगू मी या संतांचे उपकार मज निरंतर जागविती. एका शिष्यानं रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी यांना एकदा हास्य करून सांगितलं की म्हणजे शिष्याला सांगितलं की तुमचे गुरुजी कोंबडे. त्याला राग आला ना, म्हणे आमच्या गुरुला कोंबडं म्हणले. ते गेले गुरुजीकडे, ते म्हणे महाराज ते तुम्हाला असं म्हणू लागलं की तुमचे गुरु कोंबडे म्हणे. गुरुजी म्हणले बरोबर आहे ना, हे कोंबडा काय करतो लोकाला जाग करतो झोपीतून. आणि आपण सुद्धा या जीवाला अज्ञानाच्या झोपेतून जाग करायला लागलो. सद्गुरु काय करतात, अज्ञानाच्या झोपेतून जाग करतात. म्हणून त्याचं म्हणणं बरोबर आहे, आपण कोंबडेच आहोत म्हणजे. कारण विश्व स्वप्नाचा हा धांदा भोगित होता प्रबुद्धा अनादित. तो गुरु कृपेची निथावे महावाक्याच्या नावे. म्हणजे माथा थापटीला नोहे त्याला तसं हलवून जाग करावं लागतं. आता झोपी गेलेल्या माणसाला उठवणं सोपं आहे, पण ज्यानं झोपीचं सोंग घेतलं त्याला उठवणं मात्र अवघड आहे. म्हणून हे ज्याला खरंच नाही कळालं त्याला कळून देणं सोपं आहे, पण ज्याला कळत असून न कळण्यात सोंग घेतलं त्याला समजून देणं फार अवघड आहे. म्हणून इथं प्रत्येकानं काय करायला पाहिजे, आपली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावी. कोणी बांधलं कोणाला, ज्याचं त्यानंच बांधलेलंय. आणि कुठं बांधलेलंय, मनात. कारण देह इंद्रिया समोर आहे, पण त्याला मी समजण्याचा जो अहंकार आहे तो अंतकरणात आहे, तो सूक्ष्म आहे. मग सूक्ष्म असलेल्या अंतकरणात सूक्ष्म असलेला मी लवकर कळावा, पण स्थूल शरीर कसं काय कळायला. जसं घरामध्ये आता दोघंच आहेत, नवरा आणि बायको. मग दोघंच असल्यावर दोघाला एकमेकाचं ज्ञान लवकर व्हावं, पण त्या बाईला खिडकी वाटे बाहेरचं ज्ञान व्हायला लागलं. याचा अर्थ पती व्रता आहे का पती वर्ता. एकनिष्ठ नाही. तसं जय आव्हाटली असता बुद्धी विषय सुखची परमावधी जीव तैसा उपाधी आवडे लोका. मग अंतकरणात चैतन्याचं ज्ञान लवकर व्हायला पाहिजे, मी लवकर कळायला पाहिजे. कारण मी तिथंच आहे, मनही तिथंच, मनातच प्रगटता आहे. जसं आरशाशिवाय दिसत नाही पण आरशाला दिसत नाही, तसं मनाशिवाय कळत नाही पण मनाला कळत नाही. कारण ते न जाणणारच आहे. कारण हे संस्कार कुठून आलेले आहेत, इंद्रियातून आले. आता डोळ्याद्वारे रूपाचे संस्कार, कानाद्वारे शब्दाचे संस्कार, नाकाद्वारे गंधाचे संस्कार, त्वचेद्वारे स्पर्शाचे संस्कार, जिभेद्वारे रसाचे संस्कार, हे सगळे संस्कार तिथं येऊन काय झाले, स्टोरेज व्हायला लागलं. ती हे मेमरी कार्ड आहे. मग याच्यामध्ये सद्गुरू काय करतात, त्याला विवेकाचं फॉर्मेट मारायला लावते. आणि ही जी अनात्म वस्तूची जी काही मेमरी आहे ना, ती डिलीट करून टाका म्हणते. आणि त्याच्यामध्ये अहम ब्रह्मास्मी रिफ्रेश करावं लागते. मग त्याला महावाक्याच्या बोधानं काय करायचं, त्याला रिफ्रेश करून टाकायचं. म्हणजे तत्वम असी ते ब्रह्म तू आहेस. मग आपण काय लक्षात घ्यायचं, आपल्याला वाटतं की आपल्याला मरण आहे. कोणी ठरवलं, आपणच ठरवलं, हे लोकाचं पाहून ठरवलं. मग लोकाचं पाहून ठरवावं का जे खरं आहे ते ठरवावं, लोकाचं कौरव पाहायचं. कारण लोक लोकवाणी ही कुठपर्यंत सत्य आहे, कारण लोक कधी खरं बोलतच नाहीत. लोक कधी खरं बोलते, कधीच खरं बोलत नाही. म्हणून जिथं देहाला मी म्हणणंच खोटं आहे, तर देहाला मी समजून काय बोललेलं खरं आहे बरं, काहीच खरं नाही ना. म्हणून आपण तर म्हणतो की मी खरं बोलतो खरं बोलतो, पण इथं पहिलंच पाऊल चुकलं ना. आता किती पुढे गेल्यावर चुकन ती दुरुस्त होईल. चुकला असे दिसे पंथ गेले संत ज्या वाटा, मार्ग दाऊनी गेले आधी दया निधी संत. म्हणून या मनामध्ये सगळे संस्कार भरलेले आहेत आणि या मन इंद्रियाचा मन इंद्रियपणा आपण आहोत. मग जगाच्या कपाळावर चैतन्याचं सौभाग्य, कारण आस्ती भाती प्रिय ऐशी पदे तिने, हे जे तीन पदे आहेत ना हे चैतन्याचे आणि नाम रूप हे मायेचे. आणि नाम रूप खोटे, म्हणून सत्पद ते ब्रह्म चित्पद ते माया आनंद पदी जया म्हणती हरी. सत्पद निर्गुण चित्पद सगुण आणि सगुण निर्गुण हरी पाई. म्हणजे सगुण हे शरीर सुद्धा गुणवानच, हे शरीर तमोगुणापासून झालेले. म्हणून लोक भोग शरीर हे तमोगुणापासून झालेले आणि प्राण कर्मेंद्रिय हे रजगुणापासून झालेले, ज्ञानेंद्रिय अंतकरण हे सत्वगुणापासून झालेले. आणि आपण कोण्या गुणाचे आहोत का? आपण गुणाचेच नाही. आपण गुणाचेच नाही, खरे ते निर्गुण आहेत आपण. म्हणून मन त्रिगुण असार निर्गुण हे सार, म्हणजे आत्ता इथं तुम्ही निर्गुण परमात्मा आहे. आणि हीच गोष्ट ज्ञानोबराय सांगतात की माझे श्रीगुरु निवृत्तीनाथ हे निर्गुण परमात्मा आहे. आणि त्यांनी मला सांगितलं मीच निर्गुण परमात्मा नाही तर तू सुद्धा निर्गुण परमात्मा. ज्ञान देव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझे हाती. तसं तुम्ही आम्ही सगळे निर्गुण परमात्मा आहोत, आपल्याला कुठलाच गुण नाही. भोगी तू निश्चळू रे भ्रमरा, आपण कसे आहोत? निश्चळ आहोत. आणि चंचल काय आहे? मन आहे. ते म्हणजे मनच लागणं हो, मनच लागणं. आता काय करायचं मग? आता मन लागणं तर लॉकडाऊनमध्ये बऱ्याच जणांची काय होती? मनच लागणं, काय करावं, बाहेर जाऊ देईनच, घरातले घरात बसू देणं. कारण कवा बी माणूस 24 तास समोरच आहे. 24 तास समोर आहे म्हणल्यावर बोर होते ना माणसाला, नाही का? आता सगळे घरातले घरात आणि बाहेरचे बाहेर. मग ते चिड्याघरचे सगळे प्राणी बाहेर निघाले. ते म्हणे आता तुम्ही बसा घरात, आम्ही बाहेर फिरून येतो. ते मस्त हो पंछी बनू उडता फिरू मस्त गगन मी, आज मी आजाद हो दुनिया की नजर मी. मग लॉकडाऊनमध्ये, लॉकडाऊन म्हणजे काय? एकांत. मग एकांता तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, करणी केला त्याग देहबुद्धी, देहबुद्धीचा त्याग करायचा आणि एकांतामध्ये जायचं. एकांती जो सेविला सर्वाधी उमजे त्याला. ज्यानं एकांताचं सेवन केलं ना, अभ्यास असा बाजारात होतं का? एकांतामध्ये होतं, पिन ड्रॉप सायलेंट. ऑपरेशन करायचं तर तिथं कोणालाच येऊ देत नाही, आधी सगळं लिहून घेतं, बरं वाईट झालं तर तुम्ही जबाबदार. मग तिथं एकांतामध्ये ऑपरेशन करावं लागतं. मग साध्या डोळ्याचं जर ऑपरेशन करायचं तर एकांत लागतो. तर इथं लक्ष 84 घालणारं हे जे मन आहे, सूक्ष्म देहातलं 17 तत्व मन, हे 5 ज्ञानेंद्रिय 5 अंतकरण 5 प्राण मन बुद्धी हे 17 तत्वाचा काय आहे? लिंग देह. आणि त्याच्यातलं 16 तत्व मन आहे. आणि या मनाचं ऑपरेशन करायला करायचं म्हणल्यावर किती शांतता पाहिजे? पिन ड्रॉप सायलेंट, हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला, कोणालाच कोणी बोलू नये. प्रवचन चालू असताना कोणीच कोणाला बोलू नये, कारण ही आपली केस कोण सॉल्व करणार मग? कारण आता ही केस कोण हँडल करणार? तुकाराम महाराज म्हणतात मागील केले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. ते कलम किती जास्ती ती जरा लागली तर त्याला जामीनदार लागते, मग जामीनदार न्यावा लागते. तसं आपल्यावर सुद्धा ठोकलेलाच आहे गुन्हा. कोणता? या पंचमहाभूतांनी आपल्यावर गुन्हा ठोकलेला आहे की यांनी आमच्या शरीरावर कब्जा केला. मग तिथं आपल्याला साबित करावं लागते की आपलं काय आहे म्हणून याच्यात. मग ह्या गुन्ह्यातून कोण सोडवाय लागलं तर तुकोबराय सांगायला लागलेत मागील केले ते पाहू नका माग काय काय केलं ना हे पाहू नका पुढे जामीन आहे तुका पुढे काय होणार आहे ना त्याची जामीन आम्ही घेतो ना तुम्ही फक्त या देहाला मी माझा आणि खरं समजू नका बाकी आमच्यावर सोडा तुमचं काय पाप असेल ना आम्ही भोगू पण कंडिशन एक आहे तुम्ही या देहाला मी माझं आणि खरं समजायचं सोडून द्या मग याला मी माझं आणि खरं म्हणणं सोडून दिल्यावर याचं राहिलंच काय हो याचं सगळंच वाजलं ना याला मी म्हणायचं नाही का कारण याला कळत नाही ना आपल्याला कळतं याला माझं म्हणायचं नाही का याच्यावर सत्ता चालत नाही ना आपली वाटले का आपल्याला काळ्याचे पांढरे व्हावं केस आणि झाले नाही का मग आवडत नाही पण झाले आता का करावं इलाज नाही ना मग सत्ता चालायली का आपली नाही चालत निस्ती म्हणजे ह्याच्यावर आपली साधी केसा इतकी सत्ता चालत नाही म्हणजे हे आपलं नाही आणि हे खरं नाही कारण हे तिन्ही अवस्थे तिन्ही कालात सारखं राहत नाही याचा बदल होतो मग जे बदलत असतं ते मरत असतं आणि जे मरत असतं त्याला खरं कसं म्हणावं उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का मग सगळी सृष्टीच बदलायला लागली नाथ महाराज सांगते की एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी होती जाती दृष्टी पाहे तोची हे होती जाती दृष्टी पाहे तोची पाहणारा तोच आहे त्याच्यात बदल नाही झाला तो कसा आहे ॲज इट इज कॉन्स्टंट आहे त्याच्यात बदलच झाला नाही म्हणून ते कुटस्थ आहे ज्याच्यात बदल होत नाही त्याला काय म्हणायचं कुटस्थ आणि तुम्ही बदलले का तुम्ही तेच आहेत तुम्ही तुमचा अनुभव सांगताना की जो मी आजोबाच्या मांडीवर खेळत होतो तोच मी आता नातवांना खेळवित आहे तोच मी का दुसरा मी तोच मी म्हणल्यावर बदल कुठं झाला मग तुम्ही बदलत नाही आणि शरीर बदलतं श्वास बदलते मनातल्या इच्छा बदलतात आता बालपणी तुम्हाला भावली दिली तर तुम्ही त्या भावलीसोबत खेळायचे पैसे दिल्यावर भावली आणायची आणि आता भावली दिली तर भावली विकून पैसे आण म्हणजे मन बदललं का रे मनही बदललं पण मनाला जाणणारे तुम्ही बदलत नाही म्हणून इथं आचार्य सांगतात मनो बुद्ध अहंकार चित्ताने नाह म्हणून मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे आपण नाही त्याच्यानंतर नच श्रोत्र जिव्हे नच घ्राण नेत्र म्हणजे आपण कान नाही जीभ नाही मग आपण कानाद्वारे शब्दाला जाणणारे आहोत डोळ्याद्वारे रूपाला जाणणारे आहोत नाकाद्वारे गंधाला जाणणारे आहोत त्वचेद्वारे स्पर्शाला जाणणारे आहोत आणि जिभेद्वारे रसाला जाणणारे आहोत हीच गोष्ट योग वशिष्ठ ग्रंथामध्ये प्रभु रामचंद्र गुरु वशिष्ठांना प्रश्न करतात गुरुदेव ब्रह्म कशाला म्हणावं त्यावेळेस वशिष्ठ ऋषी सांगतात हे रघुनंदन राम जो नाकाद्वारे वासाला जाणतो जो डोळ्याद्वारे रूपाला जाणतो जो कानाद्वारे शब्दाला जाणतो जो जिभेद्वारे रसाला जाणतो आणि जो त्वचेद्वारे स्पर्शाला जाणतो ते तत्व ब्रह्म आहे आणि ते तुझं माझं सगळ्या जीवाचं वास्तविक स्वरूप आहे इतकं सोपं इतकं साधं आणि इतकं सरळ आपल्याला कुठं ऐकायला भेटेल बरं म्हणून कलियुगी उद्धार हरीच्या नामे आता परमार्थ फार सोपा आहे फक्त मनावर घ्यायला पाहिजे फक्त मनावर घ्यायला पाहिजे मग हे आपल्याला विषय कळत नाही का आपण मनावर घेत नाही आणि मनावर घेत नाही का मनावरच घेत नाही आपण काहीच कोरेच आहेत का आपण चांगदेवासारखे आपल्या पाट्या सगळ्या चिडबिड झालेल्या आहेत त्याच्यावर उमटत ना आता गुळगुळीत झाल्या उमटायलं का नाही उमटाय म्हणून काय करायला पाहिजे की आपण मनावर घ्यायला पाहिजे कितीक वेळ लागेल बरं कितीक वेळ लागेल आता जसं मूल व्हायला एक वर्ष लागत 9 महिने 9 दिवस 9-10 मास बुनन को लागे कबीरदास सांगतात अष्ट कमल का चरखा बनाया 5 तत्व से बुनी मूर्ख लोग भेद नहीं जाने, दिन दिन मैली किनी चदरिया झीनी रे झीनी। ही शरीर रूपी चादर तयार व्हायला 9 महिने 9 दिवस लागतात, आणि मी न मरणारा परमात्मा आहे असं कळायला किती वेळ लागतो। तुकोबा राय सांगतात, तुका म्हणे एका क्षणाचा करार, पायी का पार सुख भोगी। एका क्षणात तुम्हाला असं लक्षात येऊ शकतं। म्हणून इथं आचार्य सांगतात की मी आकाश नाही, पृथ्वी नाही, अग्नी नाही, वायू नाही, तर मी कोण आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम। मी आनंद रूप परमात्मा आहे, नित्य आहे, शुद्ध आहे, बुद्ध म्हणजे ज्ञान स्वरूप आहे, असं आपला परिचय आचार्य आपल्याला देतात। हा आता राहिलेला विषय आपण नंतर।
1: कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलेत आदिश्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार होते श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो, निर्भय हो मनारे.
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम. 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो. सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम. याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. निर्माण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00. याचं पुनःप्रसारण 9:00. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:00.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

अपत्या परी पाजवी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोधाचा पाचवा दशक चालू आहे, समास दुसरा गुरु लक्षण नाम समास आहे। काही वय आपण पाहिल्या, सद्गुरु कोणाला म्हणायचं, सद्गुरूंची लक्षणं काय आहे ते सांगताना म्हटलेलं आहे समर्थाने, जे जे रुचे शिष्या म्हणी तैसीच करी मन धरणे। शिष्याला जे काही आवडत असत तशाप्रमाणेच करणार आणि शिष्याची मनधरणी करणार। ऐसी कामना पापिणी पडली गळा, अशा प्रकारची कामना पापिणी, भलत्या गोष्टींची कामना धरलेली ही जी कामना पापिणी आहे, जी गजामुळे गळ्यामध्ये धारण केलेली आहे, असा हा सद्गुरु आहे। कामना पाहिजे फक्त भगवंताची, निष्काम सद्गुरु पाहिजे। त्याच्याऐवजी नसत्या गोष्टींची कामना धरल्यामुळे नको त्या व्यक्तींची मनधरणी करणारे सद्गुरु असतील। जो गुरु भीड सारू भिडस्त अधमाऊनी अधम थोरू, कसे शब्द वापरलेत पहा, कडक आहेत संत। त्याचं कारण त्यांच्या लक्षात येतं, ज्या ठिकाणी संत असतात खऱ्या अर्थाने त्यांच्या ठिकाणी असंत मंडळी संतांचं रूप घेऊन वावरत असतात, आणि खऱ्या संताला झाकून लोकांच्या मध्ये आपल्याविषयी नाना गोष्टी करून आकर्षण निर्माण करत असतात, आणि लोकांना आपणच जातात वेड्यावाकड्या मार्गाने असं नव्हे, तर शेकडो ना त्या भलत्या मार्गाने नेतात। त्याच्याबद्दल संतांना वाईट वाटतं, त्या मागं जाणाऱ्या लोकांच्या बद्दल हे करुणा असते, तळमळ असते, त्यांना ते जागृत करायचा प्रयत्न करतात की बाबा रे मार्ग चुकतोयस, गुरुच्या मागं ज्या जातोयस तो मुळे गुरु नाहीच, आणि तू भलत्या मार्गाने जाऊन आपलं जीवनही व्यर्थ घालवतोयस, हे सांगण्यासाठी ते म्हणतात। या ठिकाणी कडक शब्द वापरतायत। जैसा वैद्य दुराचारी केली सर्वस्वे बोहरी आणि शेखी भीड करी घात घेणार। वैद्य जो असतो तो वास्तविक रोग्याला बरं करणे हे त्याचं काम असतं, ते सोडून तो जर भलत्या गोष्टीच्या मागे लागला तर त्याच्यामुळे काय होईल, त्याचाही नाश आणि त्याच्याकडे जाणाऱ्या रोग्याचाही नाश होतो। तशीच परिस्थिती अशा असद्गुरूंच्या मागे लागणाऱ्या लोकांची होते। तैसा गुरु नसावा, स्पष्ट सांगितलं त्याने, अशा प्रकारचा आपला घात करणारा गुरु नसावा, जेणे अंतर पडे देवा। ज्या योगे देवाची प्राप्ती होण्याच्या ऐवजी देवामधलं आपल्यामध्ये अंतर वाढत जात, असं मार्ग दाखवणारे जे गुरु आहेत, ऐसा गुरु नसावा, भीड करून या गोवा घाली बंधनाचा। तो नसत्या बंधनात आपल्याला अडकवतो। तुकाराम महाराजांच्या पुढे शिवाजी महाराजांनी पाठवलेलं द्रव्याचं ताट आल्यावर त्यांनी ते बाजूला सारलं आणि ते म्हणतात, विठ्ठला तुझ्या माझ्यामध्ये हे वैभव नकोय, सावध असायला पाहिजे। मान मरात पैसा अडका हा भगवंतांच्या आपला आड येणार असतो, त्यामुळे साधकाने शिष्याने सावधपणे गरजेपुरतं जे काय आहे ते आवश्यक घ्यावं। देहधारणेपुरतं अन्न वस्त्र लागतं आपल्याला, परंतु त्या पलीकडे जर जास्त मिळायला लागलं तर कदाचित देवापासून आपण दुरावतो, तसं नसावं असं म्हणतात। मग कसा असावा सद्गुरु, जेथे शुद्ध ब्रह्मज्ञान, आधी मुळात ब्रह्मज्ञान शुद्ध, पण त्यातही पुन्हा समर्थ म्हणतात शुद्ध ब्रह्मज्ञान पाहिजे, कारण ब्रह्मज्ञानाच्या नावाखाली गोंधळ करणारी मंडळी असतात। ज्या ठिकाणी शुद्ध ब्रह्मज्ञान आहे आणि स्थूळ क्रियेचे साधन, त्याचबरोबर बाहेरची सगळी कर्म जी आहेत ती साधनारूप होणारी आहेत, साधनेला विरुद्ध असं एकही कर्म हातून घडत नाहीये, तोची असा जो कोणी असेल तोची सद्गुरु काय करतो, निधान दाखवी डोळा। असा जो सद्गुरु असेल तो त्या शिष्याला निधान आत्मधानाचा ठेवा, त्याच्याजवळ जो आहे प्रत्येकाजवळ असतो तो दाखवण्याचं काम सद्गुरु करतात। सद्गुरु आत्मधन कुठून आणून देत नाहीत, त्याला सांगतात बाबा तुझ्या जवळच ते आहे, तू शोध, मी सांगतो त्या मार्गाने जा, तुझे आहे तुझं पाशी, परंतु जागा चुकला अशी, तू अंतर्मुख हो, सांगितल्या पद्धतीनं ध्यान नामाची साधना कर, तुझे निधान तुला सापडेल। निधान दाखवी डोळा, डोळ्याला ह्याचा अर्थ डोळ्याने म्हणजे चर्मचक्षू नव्हे, ज्ञानचक्षू उघडतात, आणि चर्मचक्षू ज्ञानचक्षूच्या पलीकडे असणारी ती जी वस्तू आहे ती दाखवण्याचं, याचा अर्थ त्या जीवाला वस्तू रूप करण्याचं,
जे मोठं काम आहे, अवघड काम आहे ते सद्गुरु करतात. देखणे दाखविती आदरे मंत्र फुंकिती कर्णद्वारे अशी जी मंडळी आहेत इथे असद्गुरु येतुकेची ती ज्ञान ते पामरे अंतरली भगवंता. त्यातील कानात मंत्र द्यायचा, आणखी काही गोष्टी दाखवायच्या, आकर्षण वाढतील अशा, असे जे आहेत त्याच्यामुळे भगवंत अंतरतो असा उपयोगी नाही. बाणे तिहींची खूण तोची गुरु सुलक्षण. तिनीची खूण बांधली पाहिजे. कोणती खूण आहे? शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती.

मुमुक्षु आहे त्याला भगवंताच्या दिशेने नेण्याचं काम हे सद्गुरु करत असतात. त्याच्याबरोबरच असद्गुरु काय करतात, अद्वैते निरूपणे अगाध वक्ता, अद्वैताचं निरूपण करतायत, कीर्तन करतायत, प्रवचन करतायत, ग्रंथ लिहित आहेत, हजारो लोक ऐकायला जमता आहेत. ऐकत असताना वाटावं की काय विद्वत्ता आहे, केवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी सांगून राहिलेल्या आहेत, कारण वक्तृत्व आहे, ग्रंथाचा अभ्यास केलेला आहे, पांडित्य आहे, लोकांना आकर्षित करण्याची त्याला कला जमलेली आहे. त्यामुळे अद्वैत निरूपणे अगाध वक्ता, अगाध वक्ता झालाय अद्वैताचं निरूपण करण्यामध्ये. परी विषयी लोलंगता, अद्वैताचा बोध करतो आहे, लोकांना सांगतो आहे, पण स्वतः मात्र विषयांच्या ठिकाणी लिप्त आहे, आसक्त आहे. सर्वच विषय सोडायला कुणीही सांगितलेले नाहीत, पण विषयामध्ये लिप्त असणं, अनावश्यक विषयामध्ये गुंतणं हे परमार्थाला मारक आहे. त्यामुळे विषयी लोलंगता, नको त्या विषयामध्ये गुंतणं. गरजेपुरतं खाणं जेवणं ह्याला विषय असं म्हणतच नाही सर, संत म्हणत नाही त्यांना. कारण संत झाले तरी त्यांना खायला प्यायला हवं, अंगावर कपडा हवा, राहायला जागा हवी, हे सगळं खरं आहे. पण ह्या खेरीज जो विषय आपल्या साधनेच्या आड येतो, जो विषय आपल्या अनुसंधानाच्या आड येतो, ज्ञानाच्या आड येतो, असा जर विषय असेल तर त्या विषयामध्ये लिप्त होणं हे अभिप्रेत नाही. म्हणून विषयी लोलंगता. म्हणून असं एखाद्याचं अगाध वक्तृत्व ऐकून त्यांच्याकडे जर एखादी व्यक्ती गेली किंवा आम्हाला बोध करा, आम्हाला अनुग्रह द्या, तर मात्र त्यांची फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यातले काही प्रांजळ व्यक्ती सांगतात की बा आम्ही प्रवचन करतो, आम्ही बोलतो, पण आम्हाला हे काही बाकीचं माहीत नाही, अनुग्रह वगैरे नाही, मी काही गुरु नाही, मी काही सांगू शकत नाही. असं सांगितलं तर एक वेळ बरं, परंतु तसं न सांगता त्यांना अनुग्रह देणारी किंवा त्यांना मार्गावर ठेवणारी किंवा आपला शिष्य म्हणून स्वीकारणारे अशी जी मंडळी असतात, ती पर्यायाने त्या व्यक्तीचं फसवणूक करत असतात. म्हणून शिष्याने केवळ त्यांच्या प्रवचनावर, त्यांच्या ग्रंथ वाचनावर न जाता त्या व्यक्तीचं जीवन काय आहे, तो खरोखर संत आहे का नाही, हे संतांची जी लक्षणं दिलेली आहेत, सद्गुरूंची लक्षणं दिली आहेत, त्याच्यावर तपासून पाहावं आणि मग त्याचा सद्गुरू म्हणून स्वीकार करावा आणि मग ते म्हणतील त्याप्रमाणे ऐकावं. म्हणून ह्या ठिकाणी फार सावधपणा बाळगला पाहिजे. बाकीच्या विषयामध्ये काही शाळा कॉलेज आहेत, काही त्याच्या परीक्षा आहेत, त्याची सर्टिफिकेट आहेत, आपल्याला कळू शकते की हा गुरु आहे का नाही, हा आपल्याला जाणकार आहे का नाही त्या विषयातला. संगीत शिकायचं असेल तर त्याला संगीत येत आहे का नाही, त्यातलं ज्ञान आहे का नाही आपण पाठवू शकतो. पण तो परमार्थ हा सूक्ष्म विषय असल्यामुळे खरोखरच त्याला त्याचं ज्ञान झालेलं आहे का नाही हे नुसतं असं पाहिल्यावर कळत नाही. ते पाहिल्यावर कळण्यासाठी आपली तयारी असावी लागते. आपण काही संत पाहिलेले असावे लागतात. संत कसे असतात त्याच्याविषयी आपल्याला ज्ञान असावं लागतं, तर आपल्या लक्षात येत की खरंच व्हायचं, वागणं, बोलणं, चालणं सगळं पाहिल्यानंतर लक्षात येतं की ह्या सगळ्यात आहे परंतु कुणातच नाही आहे. ज्यांनी असो ना आपण जना वेगळा, अशा तऱ्हेचं एक लक्षण आहे. अखंड अनुसंधान, सदा स्वरूपानुसंधान, हेच भक्ती, हेच ज्ञान, अखंड स्वरूपाच्या अनुसंधानात रंगलेले आहे. इतर कुठल्याही विषयाचं आकर्षण त्याला नाही, आसक्ती त्याला नाही. संसारी आहे पण असंसारी आहे, संसारात राहून संन्यासी आहे, षडन्यास हा षड विकारांच्या पासून दूर आहे. असं जर काही त्याच्यामध्ये दिसत असेल तर मग हरकत नाही, पण केवळ तो चांगला बोलतो, चांगले काहीतरी ग्रंथ लिहितो एवढ्यावर त्याला आपण सद्गुरु म्हणू शकत नाही. म्हणून अद्वैते निरूपणे आगाध वक्ता परीविषयी लोलंगता ऐसिया गुरुचे नि सार्थकता होणार नाही. अशा व्यक्तीला जर आपण गुरु मानलं तर त्यामुळे आपल्याला जीवनाचं सार्थक होणार नाही, कारण त्याच्याच जीवनाचं सार्थक मुळात झालेलं नाही. त्याच्याजवळ ती शक्ती नाही, तो अनुभव नाही, तो दुसऱ्याच्या जीवनाचं सार्थक काय करणार. म्हणून असा गुरु उपयोगी नाही. तो काय करतो, जैसा निरूपण समय तैसेची मन ही करी वावो, कृतबुद्धीचा जयो झालाच नाही. निरूपणाच्या वेळेला जे जे काय त्याला वाटत असेल त्याप्रमाणे तो सांगत असतं, त्याचं मनही त्याबरोबर भरकटत असतं. त्याचं कारण त्याच्या ताब्यामध्ये ते मन आलेलं नसतं, त्यामुळे त्याचं बोलणं एक आणि चालणं एक असं असतं. आणि संतांच्या लक्षणामध्ये बोलण्या सारखे चालणे सोये करून बोलणे तयांची वचने प्रमाणे मानते ज्यांनी असं म्हटलंय. त्यामुळे जे जे काही तो आदर्श सांगतो त्याप्रमाणे त्याचं जीवन पाहिजे. अशा तऱ्हेनं आपण सद्गुरूंची परीक्षा करताना नीट सांभाळून सावधपणाने केलं पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास.

0: श्रोते हो, आताच आपण ऐकलेत
1: समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्तीमध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा मेलडी ऑफ भक्ती .in या वेबसाईट वर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनत ध्यान आणि ध्यान बनत आनंद.
1: ऐकूया अरुण सराफ यांची गीत आणि संगीत रचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आता ऐकूया हरेंद्र जाधव यांची गीतरचना. संगीत आहे मधुकर पाठक यांचं आणि स्वर आहे प्रल्हाद शिंदे यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंग रचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा।

श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि सुधीर फडके यांचा.

0: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा.
1: श्रोते हो, भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
2: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्ती सुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्तगुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे मधुबाला झव्हेरी यांचा.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तिपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप.
0: श्रोतेहो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत आणि स्वर सुधीर फडके यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव आणि विनायक बुवा पटवर्धन यांचं आणि स्वर आहे अरुण सरनाईक यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

0: संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्तीमध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा मेलडी ऑफ भक्ती .in या वेबसाईटवर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनतं ध्यान आणि ध्यान बनतं आनंद.
1: श्रोतेहो, भक्ती सुधा वरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना. संगीत आहे वसंत आजगावकर यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया उमाकांत काणेकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं आणि स्वर आहे महेंद्र कपूर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. आता ऐकूया शांताबाई जोशी यांची गीतरचना. संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30.
3: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 जरूर ऐका अमृत वर्षा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा। स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग शुद्ध सारंग।

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग शुद्ध सारंग. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेलं एक भजन. शब्द आहेत चलो मन वृंदावन की ओर.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलत पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेलं एक भजन. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
2: भक्तीसुधावरून ऐका रोज 8:00 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज 8:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 8:00 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना। संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा।

श्रोतेहो आता ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना, संगीत आहे प्रतिभा तैपरांस्पे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे, आरती अंकलीकर टिकेकर आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि मीना जोशी यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्तीसुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. ऐकूया संत गोरा कुंभार यांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर सुहास शामगावकर.

ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: अभंग भक्तिगीत सुविचार धन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। श्रोतेहो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना। संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा।

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703। श्रोते हो, ऐकूया अरविंद फाळके यांची गीतरचना, संगीत आणि स्वर केतन अत्रे यांचा।

आता ऐकूया संत चोखा महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शुक्रवारचा नाममंत्र।

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्ति सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।
0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया शुक्रवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आता ऐकूया श्री सूक्त. याचं पठण केलं आहे वसुमती फडके, सुलभा फडके, उज्ज्वला पटवर्धन आणि जयश्री भट यांनी.
1: अरुण कमल संस्था तदर्ज पुंज वर्णा कर कमल दृतेष्टा वीती उमांगुजाता मणिमुकुट विचित्रा अलंकृते पद्ममाला भवतु भुवन माता संततं श्री श्रियै नः. हरिः ॐ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजाम्.

श्रोते हो, अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील जगदीश खेबुडकर यांची गीतरचना आपण ऐकूया. संगीत आहे नंदू होनप यांचं.

श्रोते हो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

श्रोते हो, ऐकूयात जगदीश खेबुडकर यांची पदरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर जयवंत कुलकर्णी, सुरेश वाडकर आणि सुधीर फडके यांचा.

0: श्रोतेहो, संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात. संगीत आहे राम कदम यांचं आणि स्वर शाहीर साबळे आणि सहकारी.
1: बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय.
2: काय झालं बया?
1: बया बया बया
3: काय झालं बया?
1: बया बया बया
3: काय झालं बया?
1: बया बया बया
3: सांगितलं.

0: फाटकच लुगडं तुटकी चोळी।
1: अगं ती तरी कुठं मिळती?
0: अव फाटकच लुगडं तुटकी चोळी,
1: मग शिवून घे की।
0: पण शिवाय

श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना, संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज शुक्रवार, निज ज्येष्ठ शुद्ध द्वादशी अर्थात 26 जून 2026. आजचं नक्षत्र आहे विशाखा नक्षत्र. छत्रपती श्री शाहू महाराजांची आज जयंती आहे. थोर गायक नट बालगंधर्व यांची आज जयंती. नृसिंहवाडी तालुका शिरोळ इथे श्री महादबा पाटील धुळगावकर महाराज पुण्यतिथी उत्सव आज प्रारंभ होत आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. प्राचीन काळी भारतामध्ये शिक्षण पद्धती अत्यंत सकस आणि सुदृढ होती. वेदांमध्ये त्यावेळच्या शिक्षणाबद्दलचे उल्लेख आहेत. अथर्व वेदामध्ये ब्रह्मचर्येबद्दल जे वर्णन आहे त्यामध्ये उपनयन संस्कार, ब्रह्मचर्य या संज्ञांचा खुलासा आहे. त्या काळात स्त्रियांनाही शिक्षण दिल्याचा पुरावा सापडतो. प्राचीन काळी ज्या शिक्षण संस्था होत्या त्यांना आचार्यकुल किंवा गुरुकुल किंवा आश्रम किंवा तक्षशिलेसारखी विद्यापीठं अशा विविध प्रकारच्या शिक्षण संस्था होत्या. पुष्कळदा शिक्षकांचं घर हीच शाळाही असे. ज्ञानभांडार जसजसं वाढू लागलं तसतसं केवळ पाठांतराने ते जतन करणं अवघड वाटू लागलं. लिहिण्याची कला उपलब्ध झाल्यानंतर सुद्धा ज्ञानाचा पसारा इतका वाढला की ते एकत्र ठेवणं त्या काळात अवघड वाटू लागलं आणि त्यातूनच सूत्रांचा जन्म झाला. सूत्र म्हणजे थोडक्यात सांगितलेला मुद्दा. त्या काळात बालपणी म्हणजे वय वर्ष 5 सुमाराला विद्यारंभ या समारंभाने मुलांचं शिक्षण सुरू होत असे. त्यावेळी अक्षर, लिपी आणि अंक यांची ओळख करून देणारं शिक्षण दिलं जात असे. विद्यारंभ समारंभानंतर उपनयन हा समारंभ होत असे. उपनयन संस्कार वेदांच्या शिक्षणाचा अधिकार प्राप्त होण्याकरता मुला मुलींवर दोघांवरही केला जात असे आणि नंतर वेदांचं वेदांगासह शिक्षण दिलं जात असे. 6 वेदांग आहेत. पहिलं शिक्षा म्हणजे पठन पद्धती. दुसरं कल्प म्हणजे सूत्रग्रंथ. तिसरं व्याकरण. चौथं वेदांग आहे निरुक्त म्हणजे शब्द व्युत्पत्ती शास्त्र. 5 छंद म्हणजे पद्यरचना आणि 6 वेदांग आहे ज्योतिष. सामान्यतः उपनयनाच्या वेळी विद्यार्थ्याचं वय 8 ते 12 वर्ष या दरम्यान असायचं. उपनयन संस्कार झालेल्याला द्विज म्हणजे 2 जन्म झालेला ही संज्ञा प्राप्त होत असे. जवळपास प्रत्येकाचं उपनयन होत असल्यामुळे शिक्षण हे अनिवार्य किंवा आवश्यक मानलं जात असे. अशी सकस आणि सुदृढ शिक्षण व्यवस्था त्यावेळी होती. आता सादर झालेला कार्यक्रम दिनविशेष. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत ब्रह्मवैवर्त पुराण. निरूपणकार आहेत श्री अशोक शास्त्री कुलकर्णी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्री ब्रह्मदेवाची माया मोठी विलक्षण आहे. आणि इकडे शंकरतुळा सांगितलं, बाबा रे तू जा म्हणले वृंदावनात तू जा, आणि त्या ठिकाणी ते बसलेले तपश्चर्या करत, तुझी पत्नी जाऊन त्याला भेट. त्याबरोबर शंखचूड त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि तुळशीला बघितलं त्यांनी, तेव्हा तुळशी सभ्यपणे म्हण तुळशी म्हणते, बाबा रे कुणीही परपुरुष म्हणे हे अरण्य देत नाही आणि बोलत बसत नाहीस, तेव्हा तू माझ्या कशाला बोलतोस म्हणले, कोण कुठले वगैरे चौकशी करतोस, हे परपुरुष तुला शोभत नाही आहे, तू इथून निघून जा. त्यावर शंकरतुळने पण सांगितलं, तू म्हणतेस ते बरोबर आहे म्हणे, सभ्यता अशीच आहे, मी काय तुला पळून द्यायला आलो नाही म्हणले, मला ब्रह्मदेवाने सांगितलेलं आहे त्याच्या अनुसार मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि तू पण मनामध्ये विचार कर म्हणले, तुला ब्रह्मदेवाने सांगितलं असलंच पाहिजे म्हणलं की, ज्या अर्थी मला सांगितलेलं आहे त्या अर्थी तुला पण सांगितलेलं असलं पाहिजे, आणि तुझी अनुमती असेल तरच मी विवाह करणार आहे, नाहीतर मी नाही. तेव्हा तुला ब्रह्मदेवाने सांगितलं आठवलं आणि तुझ्या बुद्धीला मोह पडला की हा शंकरतुळाशी विवाह करायचा आहे. तिने अनुमती दिली आणि त्या ठिकाणी ब्रह्मदेव साक्षात प्रकट झाले आहेत आणि तुळशी आणि शंखचूड या दोघांचा विवाह साक्षात ब्रह्मदेवाने लावून दिले. पुढे त्यांचा संसार सुरू झाला. बराच काळ लोटलेला आहे. तुळशी म्हणजे महापतिव्रता होती. पुढे त्याचं आयुष्य संपत आलं. सगळेजण म्हणतात, देवाला म्हणतात, म्हणे महाराज आम्हाला सोडावं म्हटलंय तुम्ही, आता आम्ही किती शिंडायच म्हणले, हे शंखचूड साम्राज्य आहे, ह्याचा भंग केलाच पाहिजे, आता नष्ट केलंच पाहिजे, याला ह्याला कोण नष्ट करणार, ह्याला म्हणले भगवान शिवच मारू शकतात, बाकी कोणी मारू शकत नाही, याचा मृत्यू शिवांच्या हातामध्ये. त्याप्रमाणे ब्रह्मदेव इंद्र चंद्र वरुण सगळे हे शिवांच्याकडे गेले आहेत आणि त्यांची प्रार्थना केली, म्हणे महाराज त्रैलोकावर मोठं संकट आलं आहे, पूर्वी संकट आलं होतं तर त्रिपुरासुरा संहार तुम्ही केलेला आहे, आता सुद्धा हा शंखचूड राक्षस मोठा बलिष्ठ आलेला आहे, त्याचे अन्याय सुरू केले आहेत, म्हणून देवांना राज्य मिळत नाही, आयुर्वाद मिळत नाही आहेत, म्हणून म्हणे महाराज देवां त्या दानवांचं पारिपत्य करा आणि देवानं पुला स्वस्थाने स्थापन केलं, म्हणून स्तुती केली, तपश्चर्या केली त्यांनी. भगवान शिव म्हणले ठीक आहे आणि त्यांच्यावर हल्ला करू. त्याप्रमाणे भगवान शिवानी नंदिकेश्वरला घेतलेलं आहे, षडानावाने घेतलेलं आहे, सगळं आपलं भृंगी रुटी भृंगी शृंगी सगळ्यांनी घेतलेलं आहे, भद्रकाली चंडी वगैरे सगळ्या देवतांनी घेतलेलं आहे, सर्व देवांच्या सह भगवान त्या ठिकाणी आलेले आहे. आणि पुष्पदंता सांगितलं, जा पुष्पदंता तू जा म्हणले शंखचूडाकडं, एकदम हल्ला करायचा नाही आहे, पहिल्यांदा जाऊन त्याला सांग समजून सांग. त्याने ऐकलं तर ठीकच आहे म्हणले, नाही ऐकलं तर शेवटचा मार्ग युद्ध करायचं, म्हणून तो पुष्पदंत त्या ठिकाणी आलेला आहे. आणि त्याने सांगितलं की देवांचा भाग देवाला देऊन टाका. ते ऐकल्यावर शंखचूड हसायला लागलेला आहे. भगवान शिवाला सांग म्हणले, उद्या भेटायला मी येतो. आणि रात्री आपल्या तुळशीबरोबर बोलत बसलेला आहे. तेव्हा तुळशीला म्हणतो, बाई आता या ठिकाणी मोठा युद्धाचा प्रसंग आलेला आहे, आजपर्यंत त्या लोकांची राज्यलक्ष उपभोगलेली आहे, पण आता मात्र भगवान शिव साक्षात युद्ध करण्याकरता आलेले, युद्धाला काही माघार येणार नाही आहे, पण काय होईल युद्धामध्ये सांगता येत नाही, जय पराजय या दोन्ही गोष्टी युद्धात होऊ शकतात, जय मिळेल पराजय होईल, म्हणून बाई आता मी युद्धाला निघालेलो आहे. त्यावर तुळशी बिचारे घाबरलेले, ते म्हणते महाराज असं कसं मला सोडून तुम्ही चालला, मला सोडून तुम्ही जाऊ नका युद्धाला, देऊन टाका म्हणले देवांचं राज्य काय असेल ते, आपण सुखाने विहार करू क्रीडा करू वगैरे अनेक प्रकाराने तुळशी विनंती करते. तेव्हा त्याने सांगितलं, भाई हा लोक कसा आहे, हा मृत्यू लोक आहे, ह्या ठिकाणी आलेला प्राणी हा मृत्यू जाणारच आहे, कोणी या ठिकाणी राहणार नाही आहे. द्वावय म्हणलं दोघांनाच पुण्यलोक मिळालेले आहे. कुणाला? ज्याने जिथे श्वास केला आहे असे योगी लोकांना म्हणजे ब्रह्मलोक मिळालेला आहे, आणि दुसरं कुणाला? ते रणांगणात मृत्यू पडलेले आहेत त्यांना ब्रह्मलोक मिळालेला आहे. भाई आपण काही योगी नाही आहोत, तेव्हा रणांगणावर जाऊन मृत्यू मात्र आपण स्वीकारू शकतो. आणि तो मृत्यू कसा आहे म्हणले, साक्षात भगवान शिवांचं दर्शन आहे समोर, शिवांच्या समोर मृत्यू येत आहे, शिवांच्या त्रिशूराने मृत्यू होणार आहे, म्हणून भाई आता मृत्यू लोकांना मी या श्लोकाला सोडून जाणार आहे. भाई तुळशी तू पुढे आठव म्हणले, तू काय सामान्य स्त्री नाही आहेस, तू साक्षात नारायणाकरता तपश्चर्या करत होतीस, पण हे प्रकृती असल्यामुळे मायामध्ये असल्यामुळेच आणि मी त्याचा अंश असल्यामुळे आपल्या दोघांचा समागम झालेला आहे. भाई हा का हे कसा आहे म्हणे, ह्या पृथ्वी लोकामध्ये कर्माप्रमाणे माणसं येत असतात आणि कर्माप्रमाणे विलग होत असतात, कोणी कुणाचं नसतं म्हणे. ह्या सगळ्या राजन त्यात ममत्व काळ म्हणतात. ज्या ठिकाणी एक वेळेचं ममत्व उत्पन्न झालं की पुढे संसार होतो. म्हणून संसार कसा करायचा आहे? निर्मोहीपणे संसार करायचा आहे. आपण एकट्या आलो जन्माल, एकटे जाऊ आणि एकटे जाणार. वस्तू जी अशीच आहे, आपण एकटे जन्म आलेलो असतो आणि एकटे जाणार असतो. आपल्या बरोबर कुठे येत नाही जात नाही. ही सगळी माझी माया आहे, ही सगळी प्रकृती आहे, ही सगळी विष्णूची माया आहे. म्हणून ह्या मायेच्या अधीन होऊ नको बाई. मी जरी गेलो तरी बाई तू आठव म्हणे, तू गोलोकातली आहेस, तू महालक्ष्मी अंशभूत आहेस, नारायण तुझा पती आहे. वास्तविक नारायणच अंश आपल्यामध्ये आहे. म्हणून साक्षात नारायणच सगळ्यांचे पती आहे. म्हणून बाई तू नारायण स्मरण कर आणि स्वतः उद्धार करून घे, असं शोक करू नको माझ्याकरता. अनेक प्रकाराने तरी शंकर तेवढे समजून घातले आणि शेवट सकाळ उजाडली. उजाडले बरोबर थांबायला वेळ नाही म्हणले. काल थांबत नाही आहे, किती ज्ञान सांगितलं तरी काल थांबत नाही आहे, काल पुढे पुढे जात असतो. शंकरचोडाने आपल्या पत्नीला समजून घातलेले आहे आणि दुसऱ्या दिवशी युद्धाचा निश्चय करून भगवान शिवासमोर जाऊन उभा राहिले. शिवानं बघितल्याबरोबर पहिल्यांदा साष्टांग नमस्कार घातलेला आहे. भगवान शिव म्हणतात, अरे माझा भक्ताप्रभू साष्टांग नमस्कार घालतोस, माझ्याकडे ऐक म्हणले. देवांना देवांचा भाग देऊन टाक बाबा, रे भांडणं करू नका. कशाला भांडा बांधणे, कोणाला काय मिळालेलं आहे? तेव्हा शंकरचोड म्हणतो, असं काय शक्य आहे म्हणले? देवसुद्धा काय कमीला वाटत म्हणले? समुद्र मंथन केलं आणि दारवाने अमृत काहीच दिलं नाही म्हणले. आमच्याकडून कष्ट करून घेतले आणि अमृत स्वतः आले आणि आम्हाला काहीच दिले. आम्हाला फसवलं म्हटले घरी, आम्हाला फक्त दारू मिळाले, बाकी काहीच मिळालेलं नाही आम्हाला. तेव्हा देवस्व स्वार्थी आहे. म्हणून भगवान शिवा तुम्हाला त्यांचा पक्षात करणं शोभत नाही म्हणले. तेव्हा जे काय असेल ते युद्ध करूया. भगवान शिव पुन्हा पुन्हा सांगतायत, अरे बाबा हिरण्याक्ष मोठा होऊन गेला, हिरण्यकश्यपूचा मोठा राक्षस होऊन गेला, त्रिपुरासूर होऊन गेले, इतके प्रचंड मोठे मोठे राक्षस होते, सगळे मारले गेले, सगळे कालाच्या अधीन आहेत. म्हणून बाबा हा आग्रह तू सोडून दे आणि युद्धाला युद्ध कशा करता करतोस? शांती समारोपण करणं हे केव्हाही चांगलं. त्यावर तो म्हणतो, ममोत्तम श्लोक जने सख्यम संसार चक्र भ्रमतस्व कर्मभि तन्मायात्मात्मजदारगे श्वासक्त चित्तस्य ननाथ भूयात. भगवान शिव तुम्ही सगळ्या साक्षात, तुम्ही त्रैलोक्याचे अधिपती आहात. आता शेवटचं मागणं, पुन्हा तुम्ही आम्ही युद्धात उभारणार आहोत, कदाचित मला मृत्यू होईल, कदाचित तुम्हाला जय मिळेल, कदाचित मला पण जय मिळू शकतो. पण माझं मागणं मात्र एकच आहे, ममोत्तम श्लोक जने सख्यम. भगवंता मी ज्या ज्या कुळात कसा कसा वाटेल जिकडे जाईन तिकडे म्हणे मला सत्संगती मिळू दे, मला भगवंत लोकांची संगती मिळू दे. जे भगवंतात चिंतन करतात, मनन करतात, त्यांच्या त्या लोकांची मला संगती मिळू दे. ममोत्तम श्लोक जन सत्यम संसार चक्रे भ्रमतस्व कर्मभी. माझ्या कर्माप्रमाणे कदाचित मी आणखी अधोगतीला जाईन, कदाचित वृक्षयोनीत जाईन, कदाचित वाणी कोणत्या राक्षस क्रूर राक्षस होईन. जिकडे जाईन तिकडे जाऊ दे, माझ्या कर्माप्रमाणे जशी गती असेल तशी होऊ दे. पण सर्व ठिकाणी गेल्यानंतर मात्र मला सत्संगती मिळायला पाहिजे, एवढं तुझ्याकडे मागणं मागतो मी. त्वन्मायात्मात्मजदारगे श्वासक्त चित्तस्य ननाथ भूयात. भगवंता हे सगळे तुमची माया आहे, तुमच्या मायेमुळेच हा सगळा संसार चालला आहे. संसारामुळे स्त्री माझे, पुत्र माझे, मुलं माझे, नातोंड माझे, पंतोंड माझे आहेत, ते पुढे येणं नाचसुना सगळ्या माझ्या आहेत. हे सगळं माझं माझं वाटत असतं, हे मी आणि माझं, हे मात्र मला येऊ देऊ नकोस. तुझ्या मायेचं काय आवरण आहे? आत्मा आणि आत्मजे मुलं बाळ नातवंड यांच्याविषयी यत्किंचित सुद्धा ममत्व देऊ नकोस बाबा तू, बाकी मला काही देऊ नको. जेवढं मागणं मागतोय, दारग्रहेशो आसक्त चित्त न भूयात. स्त्रिया धन पत्र याच्यामध्ये, या विषयांच्या मध्ये माझं मनामध्ये आसक्त अजिबात देऊ नकोस. जसं तू निर्विकार आहेस तसं माझं निर्विकार म्हणतो, एवढंच तुला मागणं मागतो. असं म्हणून त्यांनी भगवान शिवान दंडवत घातलेले. शिव हसायला गेले, हा काय युद्धात जय मागत नाही म्हणले, हा आत्मज्ञान मागतोय, ब्रह्मज्ञान मागतोय, मुक्ती मागत नाही आहे, पण दुसऱ्या रूपाने मुक्ती मागतो. मला सत्संगतीमुळे म्हणतो, सत्संगती मिळाली की मुक्ती ठरलेलीच आहे. आणि हा इतका लवाड आहे म्हणले, मरताना माझ्या समोर मरतोय, शिव शिव म्हणून मरणार आणि मुक्त लोकात जाणारच आहे. म्हणून भगवान शिव नुसते हसलेले आहेत. तथा असतो म्हणले, तुझी इच्छा असेल तसं होतं म्हणजे सर उद्या युद्ध करू आपण. आणि मग हा शंखचूड आणि भगवान शिव यांचं 18 दिवसपर्यंत घोर युद्ध चाललेलं आहे. कुणी मागे हटायला तयार नाही आहे. भद्रकाली देवी आलेली आहे, तिला स्तंभित करून सोपलं आहे. षडानन आले युद्धाकरता, हे मूर्छा पण पडलेले आहेत. जे जे कोणी मूर्छात मरत होते ती भद्रकाली देवी काय करायची? सगळे प्रेतगुण यायची आणि भगवान शिव स्वतः मृत्युंजय असल्यामुळे महामृत्युंजय जप करायचे आणि सगळे जिवंत व्हायचे. संजीवन मंत्र जप केल्याबरोबर सगळे पुन्हा जिवंत व्हायचे आणि तिथं दैत्य मात्र रोजच्या रोज मरायचे. अशा रे ते मोठा 18 वर्षपर्यंत घोर युद्ध झालेलं आहे. युद्धात कोणी हालायला मागे हटायला तयार नाही आहे. हे जेव्हा भगवान विष्णूने बघितलं ते म्हणतात, हे युद्ध काय संपले, संपणार नाही आहे, या युद्धात शेवट केलाच पाहिजे. शंखचूड काही केल्या मरत नाही आहे, तुम्ही याचं काय कारण? ब्रह्मदेव चिंतेत पडलेले आहेत आणि भगवान विष्णू म्हणतात म्हणे महाराज 18 दिवस शिवांच्या समोर युद्ध करतायत, पाशुपत असतो शिव उभे समोर आणि शंखचूर मरत नाही, याचं काय कारण आहे? तेव्हा त्याने सांगितलं बाबा ती वृंदाजी आहे, ती महाभक्तिमती आहे, महापतिव्रता स्त्री आहे, ती जोपर्यंत पद्मासन घालून बसली आहे तिथपर्यंत म्हणले हा शंखचूर काय मरणार नाही आणि ती आपलं पद्मासन उठणार नाही म्हणले, शंखचूर आल्याशिवाय ती काय उठणार नाही आहे, तुम्ही आता काय करायचं? भगवान विष्णू म्हणतात ठीक आहे म्हणले, आता काय करायचं मलाच केलं पाहिजे, म्हणून भगवान शिव एक दिवस शंखचूडाचं रूप धारण केलेलं आहे आणि दरवाजा उठवला 18 दिवसानंतर आणि मोठ्याने हात मारले तुळशी बाहेर ये, तुळशीला वाटलं आपले पतिदेव आलेले आहे म्हणून तिने ध्यान सोडलं, पद्मासन सोडलेलं आहे सगळं आणि धावत धावत बाहेर आले आणि भगवान विष्णूंचीच माया ती साक्षात शंखचूड समोर उभा आहे, हे बघितल्यावर त्याला हाताला हात धरलेला आहे, पाणी पाय धुवायला पाणी दिलेलं आहे, घरी येऊन जेवणावर केलेलं आहे आणि पलंगावर दोघं बसलेले आहेत आणि ते विचारते काय कसं काय झालं युद्ध वर युद्धाच्या करता वाता करता करता दोघं जण झोपलेले आहेत, झोपल्यावर सकाळी तिला असं वाटायला लागलं की अरे हा आत्मा कोणतं निराळा आहे, हा अंतरात्मा आपल्या अंतरात्म्याचा एकरूप होणार नाही आहे, हा कसा आहे, हा निरीक्ष करणार आहे विषयांच्या

तसं कळलं नाही आहे, तुम्ही अत्यंत पाषाण हृदय आहे, निर्दय आहात बाबा, माझ्या पतीला तिकडे युद्धामध्ये मारण्याकरता म्हणून तुम्ही सगळं नाटक केलेलं आहे, म्हणून म्हणे महाराज तुम्ही आजपासून पाषाण रूपात व्हा. म्हणून त्यांनी भगवान विष्णूला शाप दिला. त्याबरोबर त्यांनी पण ते पण म्हणतात, बाई मी जरी पाषाण हृदय असलो तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी पाषाण नक्की येऊन म्हणले, तुझ्या मुखातून जे आले ते सगळं मी सत्य करून दाखवी. बाई बाई पण तू माझीच आहे, गोलोकातली आहेस, तू माझ्याकरता तपश्चर्या केलीस, म्हणून मी नारायण साक्षात प्रकट झालो आहे. ह्या माया मायेच्या प्रभावाने मधला काही काळ निघून गेलेला आहे. तेव्हा ती अंतर्मुख झालेली आहे आणि भगवान विष्णू समोर बघितल्यावरती तो क्रोधावेश निघून गेलेला आहे. आणि भगवान विष्णू शरण आलेले म्हणे महाराज माझ्या मुखातून नको ती गोष्ट निघून गेली, आता मी काय करू. म्हणले पुढची गती काय आहे. काय नाही बाई, तू सांगितलंस ना मी ते रूप धारण करीन. आणि तेव्हापासून भगवान शालिग्राम रूपात परिणत झाले. आपल्या पूजेत शालिग्राम असतं का नाही, तो शालिग्राम म्हणजे साक्षात भगवान विष्णू आहेत. त्या तुळशीने शाप दिल्यामुळे त्यांनी शालिग्राम पाषाण रूप धारण केलेलं आहे. ते म्हणले महाराज पुढे माझी गती काय, तुझी गती काय रे, आता तू वृक्षरूप तुळशी रूपात परिणत हो म्हणाले. म्हणून ती तुळशी वृक्षरूपात परिणत झालेली आहे. आणि म्हणून तेव्हापासून आपण तुळशी विवाह करायची पद्धत निघालेली आहे की नाही, ते तेव्हापासून निघालेली आहे. कार्तिक शुद्ध पौर्णिमेला आपण तुळशीचा आणि कृष्ण भगवान दामोदराचा विवाह, तुळशी दामोदर विवाह करतो आपण, त्या ठिकाणी दोघे विवाहबद्ध झालेले आहे. म्हणून शालिग्रामाची पूजा करताना तुळशीचे पान व्हायलाच पाहिजे. भगवान कृष्ण परमात्मा ना विष्णू ना तुळशी अत्यंत प्रिय आहे. त्यांनी सांगून टाकत तुळशी वरदान दिलं आहे, तुझं पान माझ्या अंगावर चढल्याशिवाय पूजेची परिपूर्णता नाही. कमीत कमी तुळशीचे पान तरी व्हायलाच पाहिजे. पत्रम पुष्पम फलम तो जे म्हटलेले आहेत, ते पान जे म्हटलेले आहे, पत्र जे म्हटलेले आहे, पत्र म्हणजे तुळशी पत्र, ते पाहिलं पाहिजे देवाला कमीत कमी. त्याशिवाय विष्णूंची पूजा परिपूर्ण होणार नाही. म्हणून सगळ्या पुष्पांच्या मध्ये तू सर्वश्रेष्ठ आहेस असं तुळशीचं वरदान दिले. पुढे म्हटले महाराज माझी गती काय, आता ह्या देहाची गती काय, तुळशी प्रकट झाले तर तुम्ही कुठे जाणार आणि मी कुठे जाणार, कारण तुम्ही आता पाषाण झालेला. त्यावर त्यांनी सांगितलं बाई इथून पुढे तू गंडकी नदी येऊन वाहत राहा आणि मी तुझ्या मध्ये कायम तर राहीन असं वरदान दिलं. म्हणून आज नेपाळ प्रांतामध्ये पोखरा वगैरे भागात जी गंडकी नदी वाहती आहे त्या ठिकाणी दामोदर कुंड आहे. त्या कुंडामध्ये तुळशीग्राम शालिग्राम सापडतात, ते त्या ठिकाणी सापडतात. गंडकी नदीमध्ये शालिग्राम सापडतात. म्हणून गंडकी नदी आणि शालिग्राम हे कायम बाकी कुठे मिळत नाहीत, त्या ठिकाणी फक्त सापडतात. आणि तिथून पुढे ती गंडकी नदी प्रवाहित झालेली आहे आणि पुढे ब्रह्मपुत्राही मिळाली. अशा गंडकी नदीमध्ये रूपांतर झालं आहे आणि तिथून पुढे ती निघून गेली वरती गोलोकामध्ये. अशा प्रकारे तुळशीचं आख्यान ह्या ठिकाणी आलं. पुढे या ठिकाणी वेदवतीची कथा आलेली आहे. महालक्ष्मी शाप झाला होता तू पृथ्वीजवळ गेलं पाहिजे म्हणून. पृथ्वीवरती पद्माक्ष नावाचा राजा होता. अनुषंगाने रामचरित्राचं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. पद्माक्ष नावाचा राजा होता. त्याने महालक्ष्मी मोठी उपासना केली आहे. भगवान विष्णूने प्रसन्न करून घेतलं आणि सांगितलं त्याने म्हणे की महालक्ष्मी एवढी सुंदर आहे की एवढी सुंदर कन्या महालक्ष्मी माझ्यापुढे जन्म घेतला पाहिजे आणि माझ्या आंगण खांद्यावर खेळली पाहिजे अशी माझी इच्छा आहे असं त्याने सांगितले भगवान विष्णूने. तर भगवान विष्णू म्हणतायत अरे बाबा ती महालक्ष्मी आहे, ती चंचल आहे, ती मायाजवळ आहे म्हणून स्थिर आहे म्हणले. बाकी महालक्ष्मी अशी कुठे राहणार नाही आहे. त्रैलोक्याची राज्यलक्ष्मी आहे ती, ती इंद्राजवळ राहिली नाही आहे, दानवांजवळ पण राहिली नाही आहे, मानवांजवळ पण राहत नाही, स्थिर नाही, चंचल लक्ष्मी आहे ती, ती कशी राहील म्हणले. मी केवळ स्थिर आत्मरूपात असल्यामुळे फक्त मायाजवळ स्थिर राहते बाबा. आणि महालक्ष्मी आले की भांडणं सुरू होतात. पैसा आले की भांडणं सुरू झाली. आपापसात मुख्य भांडा म्हणजे काय कारण असेल तर पैसा मुख्य कारण आहे, लक्ष्मी कारण आहे. लक्ष्मी जर नसेल तर सगळे शांत असतात. दरिद्री अवस्थेमध्ये कुणी भांडत नाही. लक्ष्मी आली की भांडणं सुरू होतात, लक्ष्मी आली की अहंकार सुरू होतो, लक्ष्मी आली की अभिमान सुरू होतो, मत्सर सुरू होतो. मी तुझ्यापेक्षा मोठा आहे, मोठे पण दाखवू लागतो मनुष्य आणि लोक त्याचा मत्सर करतात. बघा केवढा मोठा आला म्हणून कारण नसताना तो म्हणून लक्ष्मी स्वभाव असे विलक्षण आहेस, तू कसं काय सांभाळणार राहिला. नाही म्हणे महाराज माझी तेवढी इच्छा आहे, माझ्या अंगाखांद्या खेळ महालक्ष्मी एवढी इच्छा, बाकी माझी काय इच्छा नाही. आता प्रसन्न केल्यानंतर भगवान म्हणून विष्णू म्हणतात तथा असतो बाई महालक्ष्मी तुला गेलं पाहिजे, कारण त्या राजाने तपश्चर्या केली आहे. ती म्हणते ठीक आहे बाबा काय हरकत नाही. म्हणून पद्माक्ष राजाच्या पोटी ही पद्मा नावाची कन्या जन्माला आली. आता महालक्ष्मीच ती, ती सौंदर्य जिथे बघितल्याबरोबर सगळे त्रैलोक्य मोहून गेलेले आहे. काय सुंदर कन्या आहे म्हणले, जन्माला आल्यावर सुंदर आहे, पुढे किती सुंदर कुळा माहिती. आणि महालक्ष्मी आल्याबरोबर राज्य सगळी सुबत्ता वाढलेली आहे. त्या राजाकडे महालक्ष्मी निवास असल्यामुळे प्रत्येकाच्या घरी ज्याला जे हवं असेल ते मिळते. अशी कालक्रम चाललेली आहे. पुढे कालांतराने ही कन्या युवावस्थेत आलेली आहे. तिच्या विवाहाचा प्रसंग आला. विवाहाचा प्रसंग आल्यावर पृथ्वीवर सगळे राजा आलेले आहेत. न्यायाने म्हटले

0: कन्या मला मिळाली पाहिजे, कन्या मला मिळाली पाहिजे, म्हणून सगळे पृथ्वीवरचे राजा आलेले आहेत आणि कन्याला पाहिल्याबरोबर मला तुला करता करता त्यांच्यामध्ये कला उत्पन्न झालेलं आहे. बघू राजा कसा देत नाही आहे म्हणून आपापसाचे भांडलेले आहेत आणि सगळे म्हणून त्या राजावर हल्ला केला, त्या राजाने मारून टाकलेलं आहे. कन्या मला पाहिजे म्हणून पुन्हा आपापसात भांडायला गेले आणि सगळे मरून गेले. महालक्ष्मीला पाहून सगळेच मरून गेले. तो पद्माक्ष राजा पण तो युद्धात मारला गेला. शेवटी पुन्हा घोर कलह चाललेला आहे. जे उरले होते राजे पुन्हा दुसरे राजे आलेले आहेत. नाही म्हटले कन्या आम्हाला पाहिजे वगैरे म्हणून पुन्हा एक दुसरं आलं. त्यावेळी त्या महालक्ष्मीने कुंडामध्ये उडी मारली. उडी मारल्याबरोबर सगळे म्हणले युद्ध करून आपण मेलो, कन्याही मिळाली नाही, हा पद्माक्ष राजाही मेला, काहीच मिळालेलं नाही, हाती लागलेलं नाही, लक्ष्मीची मागं लागल्यावरती असं होतं वगैरे वगैरे म्हणत सगळे जे काही जिवंत होते ते सगळे परत निघून गेले. पुढे कुंडातून ही कन्या बाहेर आली होती. एक दिवस कुंडा बाहेरून हवा खात बसली होती शांतपणे, स्नान करून केस मोकळे सोडत वाहून बसली होती. आणि आकाशातून रावण चालला होता. तर रावणाने ती कन्या बघितली. अरेच्छा म्हणले ही कन्या इथं कशी काय आली, म्हणाले कुणाची कन्या आहे काय वगैरे प्रस्थाला विचारलं. तेव्हा त्याने सांगितलं बाबा ही पद्माक्षरायाची कन्या आहे, ही पद्म्या आहे, पद्मा नावाची साक्षात महालक्ष्मीच आहे म्हणले. पण रावणा हिच्या मागे लागू नको बरं, ही नुसती जन्माला आल्याबरोबर स्वतःच्या पित्यालाही मारलं, हिचा अभिलाष करणं जे कुठे आले राजे लोक हे सगळे मरून गेलेले आहेत, स्वतः कुंडात उडी मारली, आता कुंडातून बाहेरून बसले म्हणले. म्हणून रावणा ही अवलक्षणीय बाबा हिच्या मागे लागू नकोस तू. नाही नाही म्हणले मला ही स्त्री मिळालीच पाहिजे. म्हणून रावणाने विमान खाली उतरलेलं आहे आणि त्याला धरण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्याने पुन्हा कुंडात उडी मारली. तो म्हणून मी पण कुंड मारतो, अग्नि काय मला करतो म्हणले. सगळे देव माझ्या अधीन आहे, इंद्र चंद्र वरुण अग्नि यम सगळे माझ्या अधीन आहेत, हा अग्नि मला काय करणार आहे. म्हणून रावणाने पण कुंडात उडी मारली. कुंडात उडी मारून बघतो तो हा सगळे तपासलं, काही सापडलेले नाही आहेत. पाच रत्न सापडले मोठी मोठी त्याला अमोले कसे. ते दिव्य रत्न बघितले, प्रकाशमान रत्न बघितले बरोबर. अरे म्हटले हे रत्न सुंदर आहेत, हे आपल्या मंदोदरीवर देऊ म्हणून त्यांनी रत्न घेतलेले आहेत, पेटीमध्ये घातली आणि ती पेटी होऊन रावण गेला. लंकेत गेलेलं आहे आणि लंकेतून अंतपुरा पेट ठेवले आणि मंदोदरी सांगायचं मंदोदरी तुझ्याकरता महारत्न आणले. ती म्हणते कुठे रत्न आणावर कसले रत्न आहेत. मग ती पेटी घेऊन यायला, पण ती पेटी एवढी जड होती की त्याला काही ती उचलली नाही पेटी. हा म्हटलं मला कशी पेटी उचलत नाही आहे, म्हणून तरी 20 हात लावलेले आहेत, पेटी काय उचलली नाही. शेवटी प्रहस्त राक्षस वगैरे जे अमात्य होते हे सगळे आलेले आहेत आणि म्हणे काय म्हणे पेटी उचलत कशी नाही आहे. शेवटी मंदोदर म्हणतो नाही उचलले नाही होते, पेटी जर उघडा म्हणले आत काय ते बघू तर खरं. म्हणून त्यांनी पेटी उघडली. उघडल्याबरोबर आतमध्ये सुंदर बाळ कन्या दिसते त्यांना. आणि ती रावणाला म्हणते बाबा रावणा मला घेऊन आलेला असेल तर पण लक्षात ठेव मी जिथं जाईन तिथला नाश केल्याशिवाय राहणार नाही. म्हणे मी तिथं गेले तिथला नाश केला, तू मला आपण इथं आणलेलं आहेस तेव्हा तुझ्या लंकेचा नाश केल्याशिवाय राहणार नाही. ती लहान मुलगी असं म्हटल्याबरोबर रावणाने पेटी बंद केली एकदम. मंदोदरी म्हणते बाबाने ही पेटी उचल आणि आपल्या राज्याबाहेर नेऊन टाका, ही इथं आली की आपला नाश झाला म्हणून समजा तुम्ही, म्हणून हिला इथं आण नका, पहिल्यांदा उचला आणि नेऊन टाका. पण मंदोदरी स्वतः पेटी उचललेली आहे, तिचा पातिव्रताचा प्रभाव असल्यामुळे ती पेटी सहजतेने उचललेली आहे आणि सेवकांच्याकडे दिली. जा म्हटले आपल्या राज्याबाहेर समुद्राच्या पलीकडे नेऊन कुठेतरी पुरून टाका म्हटले पेटी. आणि त्याप्रमाणे त्या सेवकांनी ती पेटी उचललेली आहे समुद्राच्या अलीकडे ते आले. आणि कुठे आले ते जनक राजाचं राज्य ज्या ठिकाणी होतं त्या राज्यात ते खड्डा खाडला आणि त्या खड्ड्यात ती पेटी टाकली पुरून आणि ते निघून गेले. पूर्वजन्मीची वेदवती पद्मा आणि आता ती जानकी होऊन जन्माणार तीच. अरे पेटी पुरली. पुढे कालांतराने त्या ती जमीन जी होती ती एका ब्राह्मणाला त्याने दान दिली, जनकराजी जमीन तुम्हाला घेऊन टाका. त्याला ब्राह्मणाला मोठा आनंद झाला म्हणे आपल्या राजाने जमीन दिलेली आहे, दान धर्म केलेला आहे. म्हणून ते नांगरायला सुरुवात केली. नांगरता आतून पेटी बाहेर पडली. पेटीवरती सोन्याची पेटी ती बघितल्याबरोबर तो ब्राह्मण म्हणतो पेटीत काय कुणा माहिती, आपल्याला काय माहीत नाही आहे, पण ही जमीन कुणाची आहे, हे राजाची जमीन आहे. तेव्हा राजा जे काय असं गुप्तधन हे सगळं राजाचं आहे, हे आपल्याला नको, आपल्या उपयोगीला धान्य खाण्याकरता राजाने जमीन दिली आहे, हे गुप्तधन आहे, हे आपलं नाही आहे, हे राजाकडे दिलं पाहिजे. म्हणून त्यांनी ती पेटी उचलली आणि राजदरबारात नेऊन ठेवली. राजा म्हणतो बाबा ही जमीन तुला दिली, तो जमीन जे काही काष्ट पाषाण जे असेल हे सगळं तुलाच दिलं आहे, हे काय पेटी असेल हे तू घे मला नको. चंदक राजा म्हणतो मला नको पेटी तू घेऊन जा. तो ब्राह्मण म्हणतो मला नको पेटी, मला जेवढं दिले तेवढं मला पुरे. ही द्वापर युगातली कथा आहे बरं का, हा चक्कली युगातली कथा नाही, ही द्वापर युगातली कथा आहे. तेव्हा शतानंद त्यांचे गुरु ते मध्ये पडले, म्हणे महाराज असं करा म्हटले, ही पेटी उघडा, पेटीत काय ते बघू म्हटले, आणि मग त्यांच्या निर्णय करू काय ते. त्याप्रमाणे पेटी उघडली, पेटी उघडल्या बरोबर आत ते सुंदर कन्यारत्न बघितलं. त्यावर जनक राजा म्हटला, नाही नाही म्हटलं, हे माझं कन्यारत्न मला पाहिजे म्हणाला, माझा हक्क याच्यावरती. महालक्ष्मी बघितल्या बरोबर जनक राजाला मोह पडलेला आहे, आणि जनक राजांनी त्या कन्याला आपल्या अधीन करून घेतलेलं आहे. वा म्हणले, हे आमची कन्या आहे म्हणाले. तो ब्राह्मण म्हणलं, ठीक आहे तुमची कन्या तुम्ही सांभाळा, म्हणून त्याला कन्या दिली. ते अशी ही जानकीवर का पहिल्यांदा पद्माक्ष आली होती, नंतर ते रत्न आले, रत्नानंतर आता पुन्हा सीता म्हणून त्या ठिकाणी पुन्हा आलेली आहे. पुढचा कथा भाग सगळ्यांना माहिती आहे, मी जास्त रामायण सांगणार, थोड्या थोड्या सीतेच्या अनुषंगाने जेवढं रामायण काही भाग आहेत तेवढं मी सांगणार आहे, काही रामायण ठळक ठळक प्रसंग सांगणार आहे. दिव्य रामचरित्र आहे. जरा पुढे त्या ठिकाणी जमदग्नी महर्षी आलेले आहे, शिवधनुष्य घेऊन आलेले आहे, 21 वेळा त्यांनी क्षत्रियांना संहार केलेला आहे, कार्तवीर्याला मारलेला आहे, आणि शिवांचं धनुष्य आणून तरी आपल्या जनक राजा त्यांचा मित्र म्हणून त्यांच्याकडे ठेवले आणि सांग संध्याकाळ निघून दिले. ही 8 वर्षाची मुलगी बाहेर पडलेली आहे, ते शिवधनुष्य उचललेलं आहे आणि पायामध्ये घोडा घोडा करता तसं पायाची काठी होऊन सगळीकडे हिंडा लागली. थोड्या वेळ ऋषी आले, येऊन बघतो तो काय आपलं शिवधनुष्य जागेवर नाही आहे. ते म्हणले असं, त्याने जनक राजा एकदम रागवले, असा कोण बलाढ्य क्षत्रिय म्हणले की ज्या क्षत्रियाने माझं धनुष्य उचललेलं आहे, हे शिवांचं धनुष्य आहे, हे कुणी उचलू शकत नाही, फक्त मी धारण करू शकतो, असं असताना हे धनुष्य कुणी उचललेलं आहे. जनक राजा गेला घाबरून, म्हणून कुठे गेलं धनुष्य, बघतो तो लांब, बघतो तो काय ती मुलगी खेळत होती, 8 वर्षाची मुलगी धनुष्य घेऊन खेळत होती. तेव्हा त्याने सांगितलं, बाई ते इकडे येत, घोडा घोडी इकडे म्हणाले. ती आली मुलगी, पुढे बाई ह्यांचं धनुष्य यांना देऊन टाक. तिने धनुष्य दिलं. तेव्हा परशुराम विस्मित झाले, म्हणून शिवधनुष्य ह्या मुलगी कसं उचललं, आणि त्याने ध्यान लावून त्याने बघितलं, म्हणून हे साक्षात जगदंबा आहे, ही महालक्ष्मी आहे, हे भगवान विष्णूंची महालक्ष्मी आहे. तेव्हा त्याने सांगितलं जनक राजाला, बाबा हे धनुष्य कोण उचलेल, ह्याला पुढे उठून बाण लावेल, त्याला म्हणे कन्या दे, इतरांना देऊ नकोस म्हणे. इतकं सांगितलं आणि धनुष्य ठेवतो म्हणले, तर आता माझ्या धनुष्य काम झालेलं आहे म्हणून धनुष्य तिथेच ठेवलेलं आहे. आणि पुढे परशुराम महाराज निघून गेले. इकडं रामांचा जन्म, रामांचा अवतार झालेला आहे, भगवान रामचंद्र जन्माला आलेले आहे, अयोध्येमध्ये मोठा आनंदी आनंद चालला आहे, विश्वामित्र महर्षी आलेले आहेत आणि राम लक्ष्मणा घेऊन निघालेले. दशरथाला म्हणतात, दशरथा तुझे 2 पुत्र दे बाबा, का माझ्यावर राक्षस फार त्रास देत आहे. खरं विश्वामित्र महर्षी मोठे तपस्सामर संपन्न होते, शाप देऊन नष्ट करू शकत होते, पण आता ते ब्रह्मर्षी होते, पूर्वी होते विश्वामित्र, पण आता कसे होते ते, आता ब्रह्मर्षी होते. त्यांची कथा येणार आहे पुढे, ऋषिकांची कथा पुढे, हे चरित्र सगळे येणार आहे पुढच्या ह्याच्यामध्ये. आता मात्र शांती होती, शांती होती म्हणून ब्रह्मर्षी, पूर्वी होते राजर्षी, तपश्चर्या मोठी केली, 60,000 वर्ष तपश्चर्या केली, दुसरी इंद्रपद दुसरं उत्पन्न करतो असं प्रतिसृष्टी उत्पन्न करायला सुरुवात केली त्यांनी. हा इंद्र मला नको म्हणले, इतकं सामर्थ्यांचं. हे नारळ आहे ना, नारळ हा त्यांनी उत्पन्न केलेला आहे, हा नारळ माझ्या सृष्टीत आहे म्हणाले. पूर्वी नुसती हरणं होती आणि गाय होत्या, त्या विश्वामित्र महर्षीने म्हशी उत्पन्न केल्या, विश्वामित्र महर्षीने त्या शेळ्या मेंढ्या उत्पन्न केल्या, हे आमची सृष्टी म्हणाले. ब्रह्मदेवाला त्यांनी आव्हान केलेलं आहे, माझी सृष्टी निराळी आहे, माझा इंद्र निराळा, तुमचं मला काही नको. हे सगळं म्हटल्यावर ते सगळे देव सरड आलेले आहेत, भगवान विष्णू मध्यस्थ पडलेले आहेत, बाबा तू एवढी उत्पन्न केलीस की आमची सृष्टी मान्य करतो, आता इथून पुढे काही करू नकोस तू असं म्हणून. मग शेवटी श्रीफळाला मोठी मान्यता, श्रीफळाशिवाय पूजा होत नाही कुठे, हे लक्ष्मीचं फळ प्रसिद्ध केलं त्याला असं म्हणून ते विश्वामित्र महर्षीने शांत केलेलं आहे. इतकं सामर्थ्यांचं.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत ब्रह्मवैवर्त पुराण. निरूपणकार होते श्री अशोक शास्त्री कुलकर्णी. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो शांताराम नांदगावकर यांची गीतरचना ऐकूया. संगीत अनिल अरुण आणि स्वर अनुराधा पौडवाल आणि पंडित वसंतराव देशपांडे यांचा.

आता ऐकूया गंगाधर महांबरे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे अपर्णा मयेकर यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे राजा काळे आणि सहकारी यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पी सावळाराम यांचं गीत. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्ती सुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्ती सुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

ऐसा मारा था। श्रीमद दासबोधाचा 5वा दशक चालू आहे। समास दुसरा गुरु लक्षण नाम समास आहे। काही वय आपण पाहिल्या, सद्गुरु कोणाला म्हणायचं, सद्गुरूंची लक्षणं काय ते सांगताना म्हटलेलं आहे समर्थाने, जे जे रुचे शिष्या मनी तैसीच करी मन धरणे। शिष्याला जे काही आवडत असत तशाप्रमाणेच करणार आणि शिष्याची मनधरणी करणार। ऐसी कामना पापिणी पडली गळा, अशा प्रकारची कामना पापिणी, भलत्या गोष्टींची कामना धरलेली ही जी कामना पापिणी आहे, जी गजामुळे गळ्यामध्ये धारण केलेली आहे, असा हा सद्गुरु आहे। कामना पाहिजे फक्त भगवंताची, निष्काम सद्गुरु पाहिजे। त्याच्याऐवजी नसत्या गोष्टींची कामना धरल्यामुळे नको त्या व्यक्तींची मनधरणी करणारे सद्गुरु असतील। जो गुरु भीड सारू भिडस्त अधमाऊनी अधम थोरू, कसे शब्द वापरलेत पहा, कडक आहेत संत। त्याचं कारण त्यांच्या लक्षात येतं, ज्या ठिकाणी संत असतात खऱ्या अर्थाने त्यांच्या ठिकाणी असंत मंडळी संतांचं रूप घेऊन वावरत असतात, आणि खऱ्या संताला झाकून लोकांच्या मध्ये आपल्याविषयी नाना गोष्टी करून आकर्षण निर्माण करत असतात, आणि लोकांना आपणच जातात वेड्यावाकड्या मार्गाने असं नव्हे, तर शेकडो ना त्या भलत्या मार्गाने नेतात। त्याच्याबद्दल संतांना वाईट वाटतं, त्या मागं जाणाऱ्या लोकांच्या बद्दल ही एक करुणा असते, तळमळ असते, त्यांना ते जागृत करायचा प्रयत्न करतात की बाबा रे मार्ग चुकतोयस, गुरुच्या मागं ज्या जातोयस तो मुळी गुरु नाहीच, आणि तू भलत्या मार्गाने जाऊन आपलं जीवनही व्यर्थ घालवतोयस, हे सांगण्यासाठी ते म्हणतायत। या ठिकाणी कडक शब्द वापरतायत। जैसा वैद्य दुराचारी केली सर्वस्वे बोहरी आणि शेखी भीड करी घात घेणार। वैद्य जो असतो तो वास्तविक रोग्याला बरं करणे हे त्याचं काम असतं। ते सोडून तो जर भलत्या गोष्टीच्या मागं लागला तर त्याच्यामुळे काय होईल, त्याचाही नाश आणि त्याच्याकडे जाणाऱ्या रोग्याचाही नाश होतो। तशीच परिस्थिती अशा असद्गुरूंच्या मागं लागणाऱ्या लोकांची होते। तैसा गुरु नसावा, स्पष्ट सांगितलं त्याने। अशा प्रकारचा आपला घात करणारा गुरु नसावा, जेणे अंतर पडे देवा। ज्या योगे देवाची प्राप्ती होण्याच्या ऐवजी देवामधलं आपल्यामध्ये अंतर वाढत जात, असं मार्ग दाखवणारे जे गुरु आहेत, ऐसा गुरु नसावा। भीड करून या गोवा घाली बंधनाचा, तो नसत्या बंधनात आपल्याला अडकवतो। तुकाराम महाराजांच्या पुढे शिवाजी महाराजांनी पाठवलेलं द्रव्याचं ताट आल्यावर त्यांनी ते बाजूला सारलं आणि ते म्हणतात, विठ्ठला तुझ्या माझ्यामध्ये हे वैभव नकोय, सावध असायला पाहिजे। मान मरात पैसा अडका हा भगवंतांच्या आपला आड येणार असतो, त्यामुळे साधकाने शिष्याने सावधपणे गरजेपुरतं जे काय आहे ते अवश्य घ्यावं। देहधारणेपुरतं अन्न वस्त्र लागतं आपल्याला, परंतु त्या पलीकडे जर जास्त मिळायला लागलं तर कदाचित देवापासून आपण दुरावतो, तसं नसावं असं म्हणतात। मग कसा असावा सद्गुरु, जेथे शुद्ध ब्रह्मज्ञान। आधी मुळात ब्रह्मज्ञान शुद्ध, पण त्यातही पुन्हा समर्थ म्हणतात शुद्ध ब्रह्मज्ञान पाहिजे, कारण ब्रह्मज्ञानाच्या नावाखाली गोंधळ करणारी मंडळी असतात। ज्या ठिकाणी शुद्ध ब्रह्मज्ञान आहे आणि स्थूळ क्रियेचे साधन, त्याचबरोबर बाहेरची सगळी कर्म जी आहे ती साधनारूप होणारी आहेत, साधनेला विरुद्ध असं एकही कर्म हातून घडत नाहीये। तोची असा जो कोणी असेल तोची सद्गुरु काय करतो, निधान दाखवी डोळा। असा जो सद्गुरु असेल तो त्या शिष्याला निधान आत्मधानाचा ठेवा, त्याच्याजवळ जो आहे प्रत्येकाजवळ असतो तो दाखवण्याचं काम सद्गुरु करतात। सद्गुरु आत्मधन कुठून आणून देत नाहीत, त्याला सांगतात बाबा तुझ्या जवळच ते आहे, तू शोध, मी सांगतो त्या मार्गाने जा, तुझे आहे तुझं पाशी, परंतु जागा चुकलाशी, तू अंतर्मुख हो, सांगितल्या पद्धतीनं ध्यान नामाची साधना कर, तुझे निधान तुला सापडे। निधान दाखवी डोळा, डोळ्याला ह्याचा अर्थ डोळ्याने म्हणजे चर्मचक्षू नव्हे, ज्ञान चक्षू उघडतात, आणि चर्मचक्षू ज्ञान चक्षूच्या पलीकडे असणारी ती जी वस्तू आहे ती दाखवण्याचं, याचा अर्थ त्या जीवाला वस्तू रूप करण्याचं जे मोठं काम आहे अवघड काम आहे ते सद्गुरु करतात। देखणे दाखवी ती आदरे, मंत्र फुंकिती करणद्वारे, अशी जी मंडळी आहेत इथे असद्गुरु, इतुकेची ते ज्ञान ते पामरे अंतरली भगवंता।
काहीतरी कानात मंत्र द्यायचा, आणखी काही गोष्टी दाखवायच्या, आकर्षण वाढतील अशा, असे जे आहे त्याच्यामुळे भगवंत अंतरतो असा उपयोगी नाही. बाणे तिहींची खूण तोची गुरु सुलक्षण. तिन्हीची खूण बांधली पाहिजे. कोणती खूण आहे? शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती. या तिन्ही प्रचितीची खूण जे गुरु दाखवतात तोची गुरु सुलक्षण, तो सर्व लक्षणाने युक्त आहे असं समजावं. तो सद्गुरु आहे. तेथेची रिघावे शरण, अशा सद्गुरूंच्या ठिकाणीच शरण जावं असं समर्थ मुद्दाम आवर्जून सांगतात. आणि कसं जायचं शरण? अत्यादरे. पण कुणी शरण जायचंय? मुमुक्षे. मुमुक्षुनी शरण जायचंय. कारण मुमुक्षुला त्याचं वर्णन आता पुढे येईल, समर्थाने पुढच्या समासातून केलंय. मुमुक्षु याचा अर्थ ज्याच्या लक्षात येतं की आतापर्यंत जीवन आपलं फुकट गेलेलं आहे आणि आता खऱ्या परमार्थाच्या मार्गाने जायचं आहे, असा ज्याला तीव्र अनुताप झालेला आहे, असा जो मुमुक्षु आहे त्याला भगवंताच्या दिशेनं नेण्याचं काम हे सद्गुरु करत असतात. त्याच्याबरोबरच असद्गुरू काय करतात? अद्वैते निरूपणे अगाध वक्ता. अद्वैताचं निरूपण करतायत, कीर्तन करतायत, प्रवचन करतायत, ग्रंथ लिहिता आहेत, हजारो लोक ऐकायला जमता आहेत. ऐकत असताना वाटावं की काय विद्वत्ता आहे, केवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी सांगून राहिलेल्या आहेत. कारण वक्तृत्व आहे, ग्रंथाचा अभ्यास केलेला आहे, पांडित्य आहे, लोकांना आकर्षित करण्याची त्याला कला जमलेली आहे. त्यामुळे अद्वैत निरूपणे अगाध वक्ता. अगाध वक्ता झालाय अद्वैताचं निरूपण करण्यामध्ये. परी विषयी लोलंगता. अद्वैताचा बोध करतो आहे, लोकांना सांगतो आहे, पण स्वतः मात्र विषयांच्या ठिकाणी लिप्त आहे, आसक्त आहे. सर्वच विषय सोडायला कुणीही सांगितलेले नाहीत, पण विषयामध्ये लिप्त असणं, अनावश्यक विषयामध्ये गुंतणं हे परमार्थाला मारक आहे. त्यामुळे विषयी लोलंगता, नको त्या विषयामध्ये गुंतणं. गरजेपुरतं खाणं जेवणं ह्याला विषय असं म्हणतच नाही सर, संत म्हणत नाही त्यांना. कारण संत झाले तरी त्यांना खायला प्यायला हवं, अंगावर कपडा हवा, राहायला जागा हवी, हे सगळं खरं आहे. पण ह्या खेरीज जो विषय आपल्या साधनेच्या आड येतो, जो विषय आपल्या अनुसंधानाच्या आड येतो, ज्ञानाच्या आड येतो, असा जर विषय असेल तर त्या विषयामध्ये लिप्त होणं हे अभिप्रेत नाही. म्हणून विषयी लोलंगता. म्हणून असं एखाद्याचं अगाध वक्तृत्व ऐकून त्यांच्याकडे जर एखादी व्यक्ती गेली किंवा आम्हाला बोध करा, आम्हाला अनुग्रह द्या, तर मात्र त्यांची फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यातले काही प्रांजळ व्यक्ती सांगतात की बा आम्ही प्रवचन करतो, आम्ही बोलतो, पण आम्हाला हे काही बाकीचं माहीत नाही, अनुग्रह वगैरे नाही, मी काही गुरु नाही, मी काही सांगू शकत नाही. असं सांगितलं तर एक वेळ बरं, परंतु तसं न सांगता त्यांना अनुग्रह देणारी किंवा त्यांना मार्गावर ठेवणारी किंवा आपला शिष्य म्हणून स्वीकारणारी अशी जी मंडळी असतात, ती पर्यायाने त्या व्यक्तीचं फसवणूक करत असतात. म्हणून शिष्याने केवळ त्यांच्या प्रवचनावर, त्यांच्या ग्रंथ वाचनावर न जाता त्या व्यक्तीचं जीवन काय आहे, तो खरोखर संत आहे का नाही, हे संतांची जी लक्षणं दिलेली आहेत, सद्गुरूंची लक्षणं दिली आहेत, त्याच्यावर तपासून पाहावं आणि मग त्याचा सद्गुरू म्हणून स्वीकार करावा आणि मग ते म्हणतील त्याप्रमाणे ऐकावं. म्हणून ह्या ठिकाणी फार सावधपणा बाळगला पाहिजे. बाकीच्या विषयामध्ये काही शाळा कॉलेज आहेत, काही त्याच्या परीक्षा आहेत, त्याची सर्टिफिकेट आहेत, आपल्याला कळू शकतं की हा गुरु आहे का नाही, हा आपल्याला जाणकार आहे का नाही त्या विषयातला. संगीत शिकायचं असेल तर त्याला संगीत येत आहे का नाही, त्यातलं ज्ञान आहे का नाही, आपण पाठवू शकतो. पण तो परमार्थ हा सूक्ष्म विषय असल्यामुळे खरोखरच त्याला त्याचं ज्ञान झालेलं आहे का नाही हे नुसतं असं पाहिल्यावर कळत नाही. ते पाहिल्यावर कळण्यासाठी आपली तयारी असावी लागते. आपण काही संत पाहिलेले असावे लागतात. संत कसे असतात त्याच्याविषयी आपल्याला ज्ञान असावं लागतं, तर आपल्या लक्षात येत की खरंच व्हायचं, वागणं, बोलणं, चालणं सगळं पाहिल्यानंतर लक्षात येतं की हा सगळ्यात आहे परंतु कुणातच नाही आहे. जनी असो ना आपण जना वेगळा, अशा तऱ्हेचं एक लक्षण आहे. अखंड अनुसंधान, सदा स्वरूपानुसंधान, हेच भक्ती, हेच ज्ञान. अखंड स्वरूपाच्या अनुसंधानात रंगलेले आहे. इतर कुठल्याही विषयाचं आकर्षण त्याला नाही, आसक्ती त्याला नाही. संसारी आहे पण असंसारी आहे. संसारात राहून संन्याशी आहे. षडन्यासा, षड विकारांच्या पासून दूर आहे. असं जर काही त्याच्यामध्ये दिसत असेल तर मग हरकत नाही. पण केवळ तो चांगला बोलतो, चांगले काहीतरी ग्रंथ लिहितो, एवढ्यावर त्याला आपण सद्गुरू म्हणू शकत नाही.
म्हणून अद्वैते निरूपणे आगाध वक्तापरी विषयी लोलंगता ऐसी या गुरुचे निसार्थकता होणार नाही. अशा व्यक्तीला जर आपण गुरु मानलं तर त्यामुळे आपल्याला जीवनाचं सार्थक होणार नाही, कारण त्याच्याच जीवनाचं सार्थक मुळात झालेलं नाही. त्याच्याजवळ ती शक्ती नाही, तो अनुभव नाही, तो दुसऱ्याच्या जीवनाचं सार्थक काय करणार. म्हणून असा गुरु उपयोगी नाही. तो काय करतो, जैसा निरूपण समयो तैसेची मन ही करी.

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्तीमध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मलादेवी प्रणीत मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा melodyofbhakti.in या वेबसाईटवर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनतं ध्यान आणि ध्यान बनतं आनंद.
1: ऐकूया अरुण सराफ यांची गीत आणि संगीत रचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आता ऐकूया हरेंद्र जाधव यांची गीतरचना. संगीत आहे मधुकर पाठक यांचं आणि स्वर आहे प्रल्हाद शिंदे यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंग रचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा।

श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि सुधीर फडके यांचा.

0: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपाद दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
1: श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
2: श्रोतेहो आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ रचित शाबरी कवच. सादरकर्ते आहेत गणेश इनामदार. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: संकटनाशक शाबरी कवच. शाबरी कवचाचा पूर्व इतिहास. उर्वशीला पाहून उपरिचर वसूचे वीर्य स्खलित झाले. ते दर्भावर आपटून त्याचे तीन भाग झाले. एक भाग यमुनेच्या प्रवाहात पडला, तो मत्सीने गिळला. त्यात कवी नारायणाने जीवरूपाने प्रवेश केला, त्यामुळे ती गर्भवती झाली. तिने किनाऱ्यावर एक अंडे टाकले, ते बगळ्यांनी फोडले, त्यातून एक बालक प्रकटले. कामिक नावाच्या कोळ्याने त्याचा सांभाळ केला, त्याचे नाव मच्छिंद्र ठेवले. पाचव्या वर्षी पित्याने मारले म्हणून त्याने गृहत्याग केला. तो बद्रिकाश्रमास गेला, तिथे 12 वर्ष खडतर तपश्चर्या केली. एके दिवशी भगवान शंकर आणि दत्तात्रेय बद्रिकावनातून हिंडत असताना बाल तपस्वी मच्छिंद्रला पाहून त्यांना मोठे नवल वाटले. दत्तात्रेयांनी पुढे जाऊन त्याची चौकशी केली. आपण दत्तात्रेय असल्याचे सांगितले. मच्छिंद्राने त्यांचे पाय धरले, त्यांची स्तुती केली. त्याचे मनोगत जाणून दत्तात्रेयांनी आपला वरद हस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला दिव्य मंत्राचा उपदेश केला, त्यामुळे त्याला ब्रह्म साक्षात्कार झाला. भगवान शंकरांनीही त्याला हृदयाशी धरले. त्यांच्या सांगण्यावरून दत्तात्रेयांनी मच्छिंद्रला पुढील 6 महिन्यात अमोघ ज्ञानाने संपन्न केले. त्याला देवतांची वरदाने आणि शक्ती मिळवून दिल्या. तो सामर्थ्यवंत झाल्यावर दत्तप्रभूंनी त्याला संप्रदाय परंपरेनुसार योगाची दीक्षा, शैली, शृंगीचे अधिकार आणि नाथ ही संज्ञा दिली. त्याला नाथ संप्रदाय चालवण्याची आणि तो वाढवण्याची आज्ञा केली. कार्य संपन्न झाल्यावर ते स्वस्थानी निघून गेले. शंकरांची आज्ञा घेऊन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत दक्षिणेकडे निघाले. शाबरी विद्येची निर्मिती. मच्छिंद्रनाथ सप्तशृंगीला आले, तेथे जगदंबेचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्या मनात संकटग्रस्त लोकांना उपयोगी पडतील असे दिव्य मंत्र काव्य रूपाने रचून ठेवावेत, अर्थात शाबरी कवित्व करावे असा विचार आला. या पवित्र कार्याला जगदंबेचे कृपाशीर्वाद मिळावेत म्हणून त्यांनी तेथे 7 दिवस अनुष्ठान केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या जगदंबेने त्यांना दर्शन देऊन त्यांची इच्छा विचारली. मच्छिंद्रनाथ म्हणाले, माते, जगत कल्याणासाठी शाबरी विद्येवर कवित्व करावे असे माझ्या मनात आहे. या कार्याला सफलता मिळावी म्हणून तू मला मदत कर. अंबेने मच्छिंद्राला समोरील मार्तंड पर्वतावर नेले. तेथे त्याच्याकडून बीज मंत्रांनी विधियुक्त हवन करविले. त्याच्या प्रभावाने तेथे दिव्य स्वर्णकांतीचा नाग अश्वत्थ नामक विशाल वृक्ष प्रकट झाला. सर्व सिद्धींचे भांडार असलेल्या त्या वृक्षाच्या प्रत्येक शाखेवर नानाविध दैवते आणि उपदैवतांचा निवास होता. देवीने नाथांना त्या सर्वांचा परिचय करून दिला. ती दैवते नाथांकडे पाहत होती पण बोलत नव्हती. त्याला संभ्रमात पाहून देवी म्हणाली, या सर्व देवता तुला वश होऊन विद्यामंत्र देतील, त्यासाठी मी सांगते तसे कर. ब्रह्मगिरीजवळ अंजन पर्वत आहे, तेथे दक्षिणाभिमुख काचित नदीच्या काठी हत्तीच्या पावला एवढी 100 कुंडे एका रांगेत आहेत. तेथे महाकालिकेचे स्थान आहे। तिचे दर्शन घे, तिला वंदन कर। कुंडांच्या दिशेने जाताना तुला मार्गामध्ये सुकलेली पांढरी वेल दिसेल, तिचा एक एक तुकडा प्रत्येक कुंडात टाकत जा अखेरपर्यंत। परत येताना प्रत्येक तुकड्याचे निरीक्षण कर। ज्या कुंडातील वेल सजीव झालेली तुला दिसेल त्या कुंडातील पाण्याने स्नान कर, त्यातील थोडे पाणी पी। ते प्यायल्याने तुला मूर्छा येईल, तेव्हा मूर्छा जाईपर्यंत सूर्याच्या 12 नामांचा जप कर। सूर्यनारायण तुला दर्शन देईल, त्याला नमस्कार कर। त्या कुंडातील पाणी काचेच्या कुपीत भरून येथे परतून ये। सूर्याच्या 12 नामांचा उच्चार करून त्या पाण्याने या नाग अश्वत्थावर सिंचन कर। त्या योगे एक देवता प्रसन्न होऊन तुला वरदान देईल। अशा प्रकारे या वृक्षावरील सर्व देवता प्रसन्न करून घेण्यासाठी तुला वारंवार खेपा घालाव्या लागतील। त्यात खूप कष्ट आहे, तू धैर्य सोडू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। मच्छिंद्राला अनेक आशीर्वाद देऊन देवी स्वस्थानी केली। पुढील काळात मच्छिंद्राने देवीच्या मार्गदर्शनानुसार अथक परिश्रम करून प्रत्येक वेळी एक याप्रमाणे नाग अश्वत्थावरील सर्व दैवते प्रसन्न करून घेतली। त्या प्रत्येक दैवताने त्याला आपली विद्या दिली। अशा प्रकारे नाथांनी 6 महिन्यात शाबरी विद्या या नावाच्या स्वतंत्र काव्यरूप ग्रंथाची निर्मिती केली। मार्तंड पर्वतावरील कार्य साध्य करून सर्वार्थाने सामर्थ्य प्राप्त झालेला मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत पुढे निघाला। नंतरच्या काळात मच्छिंद्रनाथांनी स्वबळावर अष्टभूतपती, कालिका माता, वीरभद्र, सूर्य, विष्णू, मारुती, श्रीराम अशा अनेक दैवतांकडून शाबरी कवित्वाला सहाय्य करण्याचे मान्य करून घेतले। सर्व नवनाथांनी 100 कोटी शाबरी मंत्रांची निर्मिती केली। त्या मंत्रांच्या अनुष्ठानाने मंत्रदेवता अनुकूल होऊन उपासकांना दुःख, संकट, पीडा, क्लेश, व्याधी इत्यादीपासून मुक्ती मिळू लागली। असंख्य लोकांचे कल्याण झाले। शाबरी विद्या शंकरांपासून प्रसृत झाली। ही अत्यंत प्रभावी आणि अनुभवसिद्ध आहे। ती मच्छिंद्रनाथांनी कष्टाने साध्य करून घेतली। नवनाथ शाबरी विद्येच्या प्रभावानेच प्रसिद्धीला आले। शाबरी देवी ही शाबरी मंत्रांची शक्तिरूपिणी ऐश्वर्यवती देवता आहे। तिच्या उपासनेने नवनाथांनी सिद्धी प्राप्त केल्या। शाबरी मंत्र हे नाथ सांप्रदायाचे एक ठळक वैशिष्ट्य आणि लोकोपयोगी सामर्थ्य आहे, म्हणून शाबरी मंत्र विद्येला नाथ विद्या असेही म्हणतात। या विद्येनेच त्यांनी लोकांना सन्मार्गाला लावले, त्यांना आत्मोन्नतीच्या सुपंथावर आणले। पूर्वी या विद्येचा सर्वत्र प्रचार प्रसार झाला होता, ती गुप्त स्वरूपात आजही कोठे कोठे आढळते। शाबरी कवच महात्म्य। शाबरी कवच अत्यंत प्रभावी असून शाबरी देवी ही त्याची अधिष्ठात्री देवता आहे। या कवचाचा पाठ करणे ही शाबरी देवीचीच सेवा उपासना आहे। या कवचाच्या नित्य पाठाने आणि अनुष्ठानाने शाबरी देवीची प्रसन्नता लाभून विघ्ने, महासंकटे, दारिद्र्य, शत्रू, आघोरी विद्या, अधिव्याधी, अनारोग्य, भूतपिशाच्या अधिपीडा, दैवी प्रकोप, आपत्ती, उत्पात, संतती न होणे व न जगणे आदी सर्व अरिष्टांचे निवारण होऊन उपासकाला आयुरारोग्य, यश, कीर्ती, उत्तम बुद्धी, सौख्य आणि मनशांती लाभते। अनेकांनी या कवच पाठाने कल्याणप्रद अनुभव घेतलेला आहे। नित्यपाठ अनुष्ठानासंबंधी सूचना। नित्यपाठ करताना शुचिर्भूत असावे, आसनावर पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुख बसावे। शाबरी देवीचे दत्तात्रयांचे आणि नवनाथांचे स्मरण करावे. दत्तात्रय ध्यान मंत्र. ओम बालार्क प्रभमींद्र नील जटिलम भस्मांगरागोज्वलम शांतम नाद विलीन चित्त पवनम शार्दूल चर्मांबरम ब्रह्मज्ञ.

नवनाथ स्मरण मंत्र गोरक्ष जालंधर चर्पटाश्च अडबंग कानिफ मच्छिंद्र राद्याः चौरंगीरे वाणक बद्री सौज्ञा भूम्याम बभुवूर नवनाथ सिद्धः। नित्योपासकाने नित्य पाठात शक्यतो खंड पडू देऊ नये। प्रवासात वाचन केले तरी चाले, पण शक्यतो घरीच करावे। कवच पाठ स्पष्ट शब्दोच्चारांसहित मोठ्याने करावा। उपासनेला मंगळवारी शुक्रवारी वा देवीच्या उत्तम दिवशी आरंभ करावा। अनुष्ठानासंबंधी माहिती। अनुष्ठानाची मुदत कमीत कमी 11 दिवस आणि जास्तीत जास्त 21 दिवस। महत्त्वाच्या कार्याकरता या स्तोत्राची अनुष्ठान काळात 3, 5, 7, 9 किंवा 11 आवर्तने करावी। शीघ्र फलप्राप्तीसाठी 15, 19 किंवा 21 आवर्तने करावी। अनुष्ठानाचा संकल्प प्रथम दिनी फक्त एकदाच करावयाचा आहे। सकाळी नित्याची पूजा झाल्यावर कुलदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता आणि सद्गुरूंचे स्मरण करावे। तळहातावर पळीभर पाणी घ्यावे। शाबरी देवी, दत्तात्रेय महाप्रभू आणि नवनाथांचे स्मरण करावे। त्यांना आपली अडचण सांगावी, त्यांची कृपा व्हावी म्हणून आपण कशा प्रकारे अनुष्ठान करणार आहोत ते सांगावे। या सेवेने संतुष्ट होऊन आपण माझी कार्यसिद्धी करा अशी विनंती करून तळ हातावरील पाणी तामणात सोडावे। अनुष्ठान करण्यापूर्वी वाघावर बसलेल्या देवीची पंचोपचारे पूजा करावी। साजूक तुपाचा दिवा लावावा, तो अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत अखंड ठेवावा। सुगंधी

हे नवनाथांचे परंपरागत सिद्ध मंत्र आहेत. शाबरी कवच पाठ केल्यानंतर नवनाथांचे स्मरण करावे, श्लोक म्हणावा, त्यांना नमस्कार करून वरील मंत्र म्हणावेत. नाथांच्या कृपेने इच्छित कार्यसिद्धी होईल, कल्याण होईल. काही महत्वाचे शाबरी मंत्र धनप्राप्तीसाठी.

0: हा मंत्र नित्य 108 वेळा म्हटल्यास 21 दिवसांनी सिद्ध होतो। धनप्राप्तीसाठी दुसरा मंत्र, ओम नमो ह्रीं श्रीं क्रीं श्रीं क्लीं ह्रीं श्री लक्ष्मी मम गृहे धनम चिंता दूरे करोति स्वाहा। हा मंत्र नित्य पहाटे आंघोळ झाल्यावर 108 वेळा म्हणावा, धनवृद्धी होते। धनधान्य समृद्धी आणि उन्नतीसाठी ओम ह्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं लक्ष्मी मम गृहे धनपूरे चिंता दूरे दूरे स्वाहा। हा मंत्र व्यापार नोकरी वा कोणत्याही क्षेत्रातील आर्थिक उन्नतीसाठी रोज 108 वेळा म्हणावा। विद्या प्राप्तीसाठी ओम नमः श्रीं श्रीं अहम् वद वद वाग्वादिनी भगवती सरस्वती नमः स्वाहा विद्यां देहि मम ह्रीं सरस्वती स्वाहा। कार्यात यश मिळवण्यासाठी ओम परब्रह्म परमात्मने नमः उत्पत्ति स्थिति प्रलयकाराय ब्रह्म हरिहराय त्रिगुणात्मने सर्व कौतुकम् निदर्शय दत्तात्रेयाय नमः मंत्र तंत्र सिद्धिं कुरु कुरु स्वाहा। मंत्र प्रयोग करण्यापूर्वी तो सिद्ध करावा, त्यासाठी या मंत्राचा 21 दिवसात 1,00,000 जप करावा। ही साधना दिवाळी किंवा होळीच्या आरंभी करावी। यानंतर केव्हाही 108 जप केल्याने महान कार्यसिद्धी होते। हा मंत्र रोज 108 वेळा म्हणावा। व्यापार वृद्धीसाठी ओम श्रीं श्रीं श्रीं परमां सिद्धिं श्रीं श्रीं ओम। हा मंत्र 1,000 वेळा म्हणावा। ही साधना सायंकाळी करावी, व्यापार वाढेल। संकट निवारण्याकरता ओम नमः शांते प्रशांते ह्रीं ह्रीं सर्व क्रोध प्रशमने स्वाहा। 1,000 वेळा जप करून हा मंत्र सिद्ध करावा। मग नित्य नेमाने 21 वेळा म्हणून तोंड धुवावे। कुटुंबातील व्यक्तींवरील संकट दूर होईल। शुभम भवतु।
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी रचलेलं शाबरी कवच। सादरकर्ते होते गणेश इनामदार। ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्तीसुधा।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। चोळाप्पा हा स्वामींचा निस्सीम भक्त होता। चोळाप्पाची स्वामी भक्ती ही गेल्या काही जन्मांची कहाणी होती। प्रेमाने तो स्वामींची सेवा करायचा। ती मानसिक अवस्था ना त्याच्या बायकोची होती ना सासूची। त्या दोघींचा जीव संसारातच अडकलेला होता। स्वामी आपल्या घरी राहत आहेत ह्याचा त्या दोघींना निश्चित आनंद वाटत होता। परंतु स्वामींना उत्तम भोजन द्यावं असं मनात असूनही आपल्याला ते देता येत नाही ह्याचं दोघींनाही वाईट वाटायचं। आपल्याला गृहस्थाश्रम नीट पाळता येत नाही ह्याचं त्यांना वाईट वाटायचं। सोवळ्या ओवळ्याच्या कल्पनातूनही त्या खरं तर सुटल्या नव्हत्या। परंतु स्वामींनी चमत्कार केला आणि दोघींनाही जाणवलं की आपण स्वयंपाक घरात वावरताना जे काही स्वामींच्या संदर्भात अनावधानाने बोललो ते चूक होतं। दोघीही स्वामींच्या पाया पडल्या। त्यांचे डोळे पश्चाताप दग्ध अश्रूंनी भरून आले। स्वामींचा मुक्काम चोळाप्पाच्या घरी असल्यामुळे चिंतोपंत पुराणिक वगैरे मंडळी स्वामींच्या दर्शनाला नित्य चोळाप्पाच्या घरी येत असत। सर्वांनाच चोळाप्पाच्या घरची आर्थिक परिस्थिती ठाऊक होती। त्यांनी काय केलं तर मालोजी राजांच्या खास मर्जीतल्या दाजीबा भोसले या कारभाऱ्याला सांगितलं की दाजीबा, चोळाप्पाकडे स्वामी मुक्कामाला आहेत। चोळाप्पाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही। समर्थांच्या वास्तव्याच्या निमित्ताने राजेसाहेबांकडून काही मदत करता आली तर पाहावं। मालोजी राजांच्या कानावर दाजीबांनी सर्व वृत्तांत घातला। तेव्हा राजांनी स्वामींच्या नित्य नैवेद्याची व्यवस्था करायला सांगितली। दाजीबांनी राजाज्ञा मानुनी वंद्य, चौलगृही स्वामी रायासी नित्य नैवेद्य, सुव्यवस्थित चालू करविला सद्य, अबाधित निभेल ऐसा। वास्तविक स्वामींनीच हे सारं आपल्या भक्तांच्या मार्फत घडवलं। त्याचा दृश्य परिणाम असा झाला की चोळाप्पाचं घर आपोआपच समृद्ध झालं। चोळाप्पाच्या पत्नीचा आणि सासूचा प्रश्नच मिटला। स्वामींनी चमत्कार केल्यापासून त्यांच्या मनात दाटून आलेल्या सोवळ्या ओवळ्याच्या कल्पना कायमसाठी पुसल्या गेल्या। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी अंतःकरणापासून सांगतो की साधकाने फक्त निस्सीम अशी भगवंताची साधना करावी। साधकाने कधीच काळजी करू नये। भगवंत सर्व काही करत असतो ही भावना मनी दृढ ठेवून आपला प्रत्येक व्यवहार भगवंतावर सोडून द्यावा। भगवंतावर श्रद्धा ठेवून प्रपंच केला तर प्रपंचात काहीही कमी पडत नाही। स्वामी समर्थांवर ज्यांची श्रद्धा आहे, अतूट प्रेम आहे, त्यांना कधीच काहीही कमी पडत नाही हे माझे तुम्हाला अनुभवसिद्ध सांगणे आहे। समर्थांनी तर सर्वांनाच निर्भय राहण्यास सांगितलं, कारण ते तुमच्या पाठीशी आहेत ह्याचा अर्थ साक्षात परमेश्वर तुमच्या पाठीशी उभा आहे। मग मला सांगा, आपल्याला काय कमी पडणार आहे? स्वामी सर्व काही पाहतातच, श्रद्धेय भाव मात्र हवा।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. स्वामी समर्थांची आरती समूह स्वरात आपण ऐकली आणि श्री स्वामी नामजप, स्वर होता अद्वैत केसकर यांचा. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाचं संगीत दिग्दर्शन आशिष केसकर, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. ऐकूया पारंपरिक गीत आणि संगीत रचना, स्वर आहे आर्यन पराडकर यांचा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 26 जून. नियम थोडा करावा पण तो शाश्वताचा असावा. ज्या झाडाची वाढ व्हावी असं आपल्याला वाटतं त्या झाडाला आपण पाणी घालतो, त्याची मशागत करतो, त्या झाडाकडे जास्त लक्ष पुरवतो. परंतु जे झाड वाढू नये असं वाटतं आणि ज्या झाडाचं विशेष महत्त्व आपल्याला वाटत नाही त्या झाडाकडे आपण दुर्लक्ष करतो. तसं जेणेकरून परमेश्वराच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होईल त्याची जोपासना करावी. देहाकडे, विचारांकडे, विषयांकडे दुर्लक्ष करावं म्हणजे आपोआपच त्यांचा विसर पडेल. ज्याप्रमाणे एखाद्या झाडाची जोपासना करताना त्याला गुराढोरांनी खाऊ नये म्हणून त्याच्या भोवती कुंपण घालावं लागतं, त्याप्रमाणे परमार्थ हा खरा कुंपणातच ठेवावा. तो जितका गुप्त राहील तितकाच चांगला. त्याचं प्रदर्शन झालं तर त्याला दृष्ट लागते. म्हणून परमार्थ हा कोणाच्या न कळत परंतु अत्यंत आवडीने करावा. झाड लावल्यावर ते किती वाढलं आहे हे कोणी रोज उकरून पाहत नाही, त्याप्रमाणे अनुभवाच्या प्रचितीच्या मागे लागू नका, त्यामुळे प्रगती खुंटते. हट्टी आणि व्यसनी माणसं एका दृष्टीने मला आवडतात, कारण त्यांचा हट्ट भगवंताच्या मार्गाला लावला की झालं. परमार्थात नियम थोडाच करावा पण तो शाश्वताचा असावा, म्हणजे जेणेकरून भगवंताचं प्रेम लागेल याबद्दलचा असावा आणि तो प्राणाबरोबर सांभाळावा. जे अत्यंत थोर भाग्याचे असतात त्यांनाच ध्यान मार्ग साधतो. हा मार्ग फार थोरांचा आहे. ध्यानामध्ये जगाचाच विसर पडतो. त्या अवस्थेमध्ये दिवस काय पण वर्षसुद्धा जातील, पण त्याच्या देहाला काही होणार नाही. आपल्यासारख्याला साधनात साधन म्हणजे भगवंताचं नाम, दानात दान अन्नदान आणि उपासनात उपासना म्हणजे सगुणाची उपासना होय. या तिन्हींमुळे देहाचा विसर पडतो. म्हणून शक्यतो या तीन गोष्टींची कास धरा. मनुष्याची साहजिक प्रवृत्ती व्याप वाढवण्याकडे असते. द्वैत वाढवून त्यात अद्वैत पाहण्यात आनंद असतो हेही खरं. साधं मधमाशांचं उदाहरण घ्या. त्या अनेक झाडांवरून मध गोळा करतात आणि नंतर तो पोवळ्यात एकत्र करतात. असा एकत्र केलेल्या मधाचा केवढा गोड साठा होऊ शकतो बरं. अशा रीतीने सर्व द्वैतामध्ये एक अद्वैत म्हणजे एक राम पाहायला शिकावं. आणि ज्याला सर्वत्र राम पाहणं असेल त्याने स्वतःमध्येच राम पाहून प्रत्येक कृती ही रामाची समजावी. स्वतःमध्ये राम पाहिल्याशिवाय तो सर्वत्र पाहता येणार नाही. तेव्हा स्वतःचा म्हणजे देहाचा विसर पडल्याशिवाय सुख लाभणार नाही. आणि हा देहाचा विसर राममय सृष्टी झाल्यानेच होईल. म्हणून अखंड भगवंताच्या अनुसंधानात राहा. परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते. श्रीराम

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।
1: संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्ती मध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव। प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती। शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे। प्रवेश पूर्णपणे विनामूल्य। आजच नोंदणी करा melodyofbhakti.in या वेबसाईटवर। मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनतं ध्यान आणि ध्यान बनतं आनंद। श्रीमद आदि शंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम। 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो। सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम। याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया। निर्माण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00, याचं पुनःप्रसारण 9:00। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:00।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील गीत. गीत आहे शांता शेळके यांचं आणि संगीत श्रीधर फडके.

श्रोते हो, जगदीश खेबुडकर यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे अनिल मोहिले यांचं आणि स्वर अनुपमा देशपांडे आणि श्रीकांत नारायण यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत बोधले महाराज यांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शुक्रवारचा नाममंत्र।

श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, सादर करत आहोत आदि श्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद शिवोहम शिवोहम चिदानंद शिवोहम शिवोहम।
1: आचार्य या श्लोकामध्ये सांगतात की मन बुद्धि चित्त आणि अहंकार तसच कान नच श्रोत्र जिव्हे म्हणजे श्रोत्र म्हणजे कान जिव्हा म्हणजे जीभ नच घ्राण नेत्रे घ्राण म्हणजे नाक नेत्र म्हणजे डोळा आणि नच व्योम भूमिर म्हणजे भूमी म्हणजे पृथ्वी न तेजो तेज म्हणजे अग्नि न वायु वायु म्हणजे वारा तर हे सगळं मी नाही। आता प्रत्येक मनुष्य देहात आलेल्या जीवाला विवेक असल्यामुळे लक्षात घेता येतं की हे मी का नाही आपण जमीन का नाही कारण जमिनीला कळत नाही आणि आपल्याला एवढं तर कळतं जमिनीला कळत नाही ना आपल्याला म्हणजे आपण जमिनीहून वेगळ्या मग काळी माती लाल माती पिवळी माती या सगळ्या मातीहून आपण वेगळ्या आहोत म्हणजे मातीला माती कळत नाही आणि माती आपल्याला कळते म्हणजे आपण मातीहून वेगळे आहोत आणि या शरीराचं काय होणार आहे शरीराची होय माती मग उद्या होणार आहे का आता समजायचं उद्या तर होणारच आहे पण आता समजलेलं काय बिघडलं की आता हे शरीर काय आहे माती मातीपासून झालं अन्नात भवंती भूतानी पर्जन्या धन्य संभवा अर्जुना ह्या सगळ्या सृष्टीची रचना पंचमहाभूतापासून झालेली आणि अन्नसुद्धा कुठून निर्माण झालेले ह्या पंचमहाभूतापासून आणि सृष्टीसुद्धा तिथूनच निर्माण झाली आणि परत लीन कुठं होणार आहे पंचभूतातच। आता घर बांधलं इट दगड माती सगळे वेगवेगळे ठिकाणी आणले आणि ते शेवटी भूकंपात पडलं मग काय झालं त्याचं मातीच झाली ना म्हणजे शेवटी काय होणार कुठलाही वस्तू घ्या तुम्ही त्याचं शेवटी मातीमध्येच परिणिती आहे। म्हणून हे पंचभूत आहे पंचभूतांचा गोंधळ हा सगळा गोंधळ कोणाचा आहे पंचभूतांचा आणि आचार्य सांगतात न च व्योम भूमिर न तेजो न वायु व्योम म्हणजे आकाश मग आकाश म्हणजे पोकळी आहे मग प्रत्येकाला माहीत आहे की आकाशाला आकाश कळत नाही आणि आकाश आपल्याला कळतं म्हणजे ज्या जे जी जी वस्तू आपल्याला कळते तिच्याहून आपण वेगळ्या मग आपल्याला घट कळो इंद्रियाद्वारे मग डोळ्याद्वारे आपल्याला घटाचं ज्ञान झालं मग आपण घट आहोत का घट ज्या डोळ्यानं कळाला तो घट आपण आहोत का नाही म्हणजे डोळा वेगळा आहे घट वेगळा आहे ज्या मनामध्ये तो घट कळाला ते मन वेगळं आहे आणि ह्या डोळ्याद्वारे घटाला मनामध्ये जाणणारा आत्ता इथं वेगळा आहे आणि ते तुम्ही आहात मग तुम्ही कोण। एके दिवशी आचार्य आपल्या शिष्य समुदायासोबत निघाले सकाळची वेळ होती पक्ष्यांचा चिवचिवाट होता कवळे किरण पडले होते अंगावर सूर्याचे आणि ते चिवचिवाट ऐकल्यानंतर आचार्यांनी सांगितलं झालं ब्रह्मज्ञान ते म्हणले हे काही बोलले नाही बसले नाही निस्ते चिवचिवाट ऐकलं की म्हणले झालं ब्रह्मज्ञान असं कसं आहे म्हणे काही काही सांकेतिक भाषा असते संतांची याचा अर्थ असा आहे की तो चिवचिव आवाज आहे तो कोणी ऐकला जगानं ऐकला का शरीरानं ऐकला का इंद्रियानं ऐकला का मनानं ऐकला ऐकू आला मग ते कुठं ऐकू आला कशानं ऐकू आला कशात ऐकू आला हे सगळं विश्लेषण व्हायला पाहिजे ना मग कानाद्वारे तो चिवचिवाट ऐकू आला आणि कुठं ऐकू आला मनामध्ये ऐकू आला आणि कोणाला ऐकू आला तुम्हाला ऐकू आला मग आता हे चिवचिवाट कोणाला ऐकू येतो तुम्हालाच ऐकू येतो कुठं मनामध्ये मग तुम्ही सांगतात की हा आवाज कावळ्याचा आहे, हा चिमणीचा आहे, हा राघूचा आहे, ही इथं तर पक्षी नाही, तुम्ही कसं काय सांगाल? त्या अंतकरणामध्ये संस्कार आहे. मग आवाजाचे संस्कार, रसाचे संस्कार, गुलाबजामून कसं लागतं, मिरची कशी लागते, हे जे सगळे संस्कार आहेत ना, ते वस्तू आता नाही. हत्ती म्हणलं की ते चित्र आलं का नाही, गुलाब म्हटलं की ते चित्र आलं का नाही, आता कुठे वस्तू? वस्तू नसताना अंतकरणामध्ये तुमच्या ती आठवण व्हायला लागली, याचा अर्थ ते संस्कार. ज्यावेळेस तुम्ही इंद्रियाद्वारे त्या विषयाचा अनुभव घेता, त्यावेळेस इंद्रियाद्वारे त्या विषयाचे संस्कार मनामध्ये छापल्या जातात. जसं कागदावर फोटो छापल्या जातो, ते फोटो काढतात ना कॅमेऱ्यात, तर ते प्लॅस्टिकवर छापल्या जातो. आणि ते फोटो काढतात ते कागदावर येतो, आणि हे मनरूपी अशी कॅसेट आहे की याच्यामध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध सगळे विषय छापले जातात. म्हणून ज्ञानोबाला एक ठिकाणी वर्णन करतात, हे संसार चित्र उमटे, जेथ हे संसार चित्र उमटे, तो मनोरूप पटू फाटे, सरोवर आटे प्रतिमा नाही. म्हणजे हे मन म्हणजे काय आहे, जिथं संसाराचं चित्रीकरण होत असतं, असा मोठा पडदा आहे, हा फाटतच नाही. कारण ह्या पडद्यावर सगळं चित्रीकरण झालेलं आहे, बालपणापासून, तारुण्यापासून, म्हातारपणापासून, आणि त्याच्या आधीपासून. मग ते पान आता बंद आहे, ते पान उघडलं की ते संस्कार चालू होते. म्हणून संस्कार फार महत्त्वाचे आहे. आता या द्या, आपण आपल्याच घरी कसं जातो पोती झाल्यावर? संस्कार आहे ते, आपल्याला माहिती आहे की आपलं हे घर आहे, हे घर तिथे आहे, पण ते कुठे ते मनात आहे की आपलं घर कुठे आहे, ह्याची रेकॉर्ड माहिती कुठे आहे, मनात आहे. घर बाहेरच असतं, पण त्याची माहिती मनात असते. शरीर बाहेर असतं, त्याची माहिती मनात असते. पाहुणे लांब असतात, त्याची माहिती मनात असते. मन म्हणजे संस्काराचा गठ्ठा आहे, विषयाच्या संस्काराचा गठ्ठा. त्याच्यामध्ये कर्माचे संस्कार, भोगाचे संस्कार, विवेकाचे संस्कार, भ्रमाचे संस्कार. म्हणजे कर्म म्हणजे सायकल कशी चालवायची, हे कुठं आहे? मनामध्ये. आता भोग, आता केळ खायचं तर कसं खायचं, आणि बदाम खायचा तर कसा खायचा, हे कुठं आहे? ते मनामध्ये. केळं खायचं असताना ते सालपटं फेकून द्यायचे, आणि मधातला गाभा घ्यायचा. आणि खजूर खायचे असले तर पेंड खजूर, ते बाहेरचं खायचं आणि मधलं फेकून द्यायचं. हे संस्कार कुठे? मनामध्ये. म्हणजे भोगाचे संस्कार, कर्माचे संस्कार, भ्रमाचे संस्कार. तिथं आपल्याला दोरीवर साप सर्पाचा भास झाला, म्हणजे त्या भ्रमाचे सुद्धा काय. मला वाटलं तिथं कुणीतरी बसलेले, पण सकाळी पाहिलं तर ते खोड दिसलं, म्हणजे खोडावर पुरुषाचा भास झाला. ते भ्रमाचे संस्कार. आणि परत विवेकाचे संस्कार, की आपल्याला वाटतं की हे शरीर, ह्या शरीराला सोडून आपण बालपणात होतो, बालपणाच्या शरीराला सोडून आपण आता आहोत, आणि दोन्ही शरीराला सोडून आपण झोपेत आहोत, म्हणजे आपण शरीर आहोत का? नाही. असा विचार जर आपण केला तर हे विवेकाचे संस्कार. मग आपण प्रत्येक जण शरीर, श्वास, इंद्रिय, अंतकरण ह्या व्यवस्थेमध्ये प्रगट आहे. जसं पंती तेल वात असली की ज्योत प्रगट होत आहे, आणि त्याच्यातलं तेल संपलं की ज्योत कुठे गेली? ज्योत मेली का? नाही मेली. ज्योत सामान्य रूपात विलीन झाली. आता अग्नीचे दोन रूप आहेत, एक विशेष रूपानं आणि एक सामान्य रूपानं. मग घर्षणातून अग्नी प्रगट होता, मग घर्षणातून प्रगट झालेला अग्नी त्याचं विशेष रूप आहे, आणि विशेष रूपामध्ये तो प्रकाशन करतो आणि पोळत असतो. विशेष रूपाने प्रगट झालेला अग्नी पोळत असतो आणि प्रकाशन करत असतो, प्रकाश देत असतो. पण सामान्य रूपातला अग्नी मात्र पोळतही नाही आणि प्रकाशनही करत नाही. त्याच्या गाडीच्या गुलामध्ये अग्नी नसतो का? असतो. पण ते हाताला पोळतं का? नाही पडत, ते सामान्य अग्नि. तसं चैतन्याचे आपले दोन रूप आहे, एक विशेष रूप आणि एक सामान्य रूप. मग शरीर श्वास इंद्रिय अंतकरण ही व्यवस्था हे नियोजन असलं की चैतन्याची अभिव्यक्ती विशेष रूपानं होते, तिथं विशेष रूपानं ज्ञान प्रगट होतात. म्हणून या उपाधी माझी गुप्त चैतन्यासे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. या उपाधीमध्ये गुप्त आहे, कसं आहे गुप्त, कोणाला गुप्त, आपण आपल्याला गुप्त का आपण इंद्रियाला गुप्त? कारण आपण इंद्रियाचा विषय नाही. जसं मन इंद्रियाचा विषय आहे का? तुमचं मन तुम्हाला इंद्रियानं कळतं का? नाही कळत. तुम्हाला मनाचं रूप दिसतं का? तुम्हाला मनाचा आवाज ऐकू येतो का? तुम्हाला मनाला स्पर्श करता येतो का? मनाचा मनाची चव घेता येते का? आता मीठ खरटे हे चव घेऊन सांगता येतं खाऊ, पण मन कसं आहे हे कसं सांगायचं? चव घेता येत नाही ना, कारण ते शब्द स्पर्श रूप रस गंध हे स्थूल गुण नाहीत त्याला, म्हणून ते इंद्रियानं कळत नाही. मग तसं मनाला जाणणारा मी इंद्रियानं कसा कळेल? म्हणून हस्तामलक सांगतात मनश्चक्षुरादेर मनश्चक्षुरादे. जो मन इंद्रियाचा सुद्धा मन इंद्रियपणा ज्याच्यामुळं आहे ते आपण आहोत. मनश्चक्षुरादे अगम्य स्वरूप, मन आणि इंद्रियाला अगम्य असं आपलं स्वरूप आहे, कारण ते मन आणि इंद्रियानं कळत नाही.

वेदांना सुद्धा ज्याचा अंत पार कळला नाही तो राणा म्हणजे राजा, पंढरीचा राजा आहे तो विठ्ठल आहे। आणि ते विठ्ठल तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे असं या मनुष्य देहामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं। म्हणून मनश्चक्षुरादेर मनश्चक्षुरादी, मन इंद्रियाला मन इंद्रियपणा कोणामुळे आहे? तुमच्यामुळे आहे। बाई सौभाग्यवती कोणामुळे आहे? नवऱ्यामुळे आहे। आणि नवऱ्या सौभाग्य कोणामुळे आहे? ती त्याच्यामुळेच आहे। ही तिकडे पाहिजेच नाही त्याचं सौभाग्य। म्हणून सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा। कोणता अवगुण सांडायचा? आपण मन इंद्रियाद्वारे दिसणारे आहोत अशी जी आपण कल्पना केलेली आहे तो कल्पनेचा अवगुण सांडायचा। एका जनार्दनी कल्पची।

तुम्हीच धरली. अविचारानं तुम्हीच अंतकरणामध्ये या इंद्रियाद्वारे शरीर जगाला खरं मानलं. का ते येऊन म्हणले आम्हाला खरं मान. बरं, आपण त्याला खोटं म्हणलं तर ते उद्या आपल्याला अडवतील का रस्त्यावर येऊन? तुम्ही आम्हाला खोटं काऊन मानलं म्हणून, खरं काऊन मानणं असं अडवतील का? काय टिकून काहीच तक्रार नाही हो. हे एकतर्फी प्रेम चालू आहे आपलं. कसं चालू आहे? एकतर्फी. आता नवऱ्या बायकोचं एकमेकावर प्रेम असावं ना, म्हणजे नवऱ्यानं बायकोवर प्रेम करावं, बायकोनं नवऱ्यावर प्रेम करावं. आता हे नवराच बायकोवर प्रेम करायला आणि ती नवऱ्यावर बिलकुल प्रेम करणं, मग जमन का? मग इथं व्यवहारामध्ये जर जमत नाही तर परमार्थामध्ये कसं जमन बरं? कारण तिकडून सुद्धा काही प्रतिसाद यायला पाहिजे. बरं, त्याला जर आपण मी माझं आणि खोटं समजणं सोडून दिलं तर त्याची काही कंप्लेन आहे का आपल्याकडं? काहीच नाही. शरीराची काहीच कंप्लेन नाही म्हणून शेवटी कंप्लेन नसती म्हणून तर ते नेऊ देते. आता काऊन नेऊ देत नाही? याच्यात कंप्लेन करणारा आहे. ते प्रेझेंट आहे. आता हे डासाला बसू देत नाही, कोणाला चावू देत नाही. आहे का नाही? मग इथं कोणीतरी आहे जो याला काय करायला लागला, सांभाळायला लागला, संरक्षण करायला लागला. का? कारण त्यानं याला आपलं आत्मत्व दिलेलं आहे. देहात्म म्हणजे काय? देहच आत्मा आहे असं मानलेलं आहे. आणि वास्तविक पाहिलं तर देह वेगळा आहे आणि आत्मा वेगळा आहे. म्हणून नाथ महाराज भागवतात सांगतात की शरीर अचेतन मडे तयाशी बंधन किवी घडे. शरीर कोणाचंही केव्हाही कुठंही कोणीही कधीही तपासून पहा ते मडच आहे, अचेतन आहे, त्याला कळत नाही. ते म्हणजे कोमात गेला, जे कोमात गेला का ते पहिलाच कोमात होता. ते कसं असते, पैसा असला ना तर त्या माणसाला पैशामुळं श्रीमंत म्हणते. आधी पैसा नव्हता तर कोणी रामराम बी घालत नव्हतं त्याला. आता पैसा आला तर त्याला सगळेजण रामराम रामराम नमस्कार करायला लागले. कसे म्हणून? त्याला का पैशाला? सब पैसे के भाई अपना साची नाही कोई. म्हणून पैशाला पाहून त्याला रामराम घालायला. मग पैसा असल्यामुळं श्रीमंत. तसं हे जिवंत कशामुळे? जीव असल्यामुळं जिवंत. म्हणजे तुम्ही असल्यामुळं जिवंत, कारण तुम्ही जीव आहेत ना. कोणाला म्हणावं जीव? आता जीवशास्त्र तुम्ही वाचलेले. जे हालचाल करतं त्याला काय म्हणावं? जीव म्हणावं. मग म्हणजे त्याला कळतं त्याला काय म्हणावं? जीव. आणि तुम्हाला कळतं हा तुमचा अनुभव आहे, म्हणजे तुम्ही जीव आहे. मग हे शरीर नाही आहे तुम्ही. शरीर भौतिक आहे, हे भूतापासून झालेले. मग भूताला जर कळत नाही तर त्याच्यापासून झालेल्या शरीराला कसं कळत? लिंबोळी जर कडू आहे तर त्याचा पान फूल फुलोरा कसा असणार बरं? कडूच बरं. म्हणजे कार्य कारण जर कडू आहे तर कार्यरूप वृक्ष सुद्धा कसा आहे? कडूच. तसं कारणरूप पंचमहाभूत जर न जाणणारे आहे तर त्याच्यापासून निर्माण झालेली सृष्टी शरीर श्वास इंद्रिय मन हे सुद्धा कसे न जाणणारेच आहेत. म्हणून हे न जाणणाऱ्याचे न जाणणारे आणि आपण एकमात्र जाणणारे आहोत. मग आता लहानपणापासून आतापर्यंत इतक्या दिवसापासून हे आपल्या सोबत आहे बर, तर ह्या न जाणणाऱ्यानं मिळून आपल्याला न जाणणारं केलं का? केलं. ह्या बदलणाऱ्यानं आपल्याला बदलिलं का? आणि ह्या अनेकानं आपल्याला अनेक केलं का? मग ह्याला आपण न जाणणारे बदलणारे अनेक तरी कशाला मानायचे? जसं आता रोडवरून वाहनं जातात ना, मग रोडही घासतो आणि त्याचे चाक बी घासते बरोबर आहे ना? चाक घासत नाही का ती? म्हणजे टायरच फाटलं, बदला आता. मग टायर फाटल्यावर बदलावं लागतं, म्हणजे त्याची झीज होत असते. तसं आता चित्रपट चालू आहे आणि तिथं बॉम्ब ब्लास्ट झाला, मग पडदा जळतो का? आता समजा तिथं पाऊस पडायला लागला तर पडदा भिजतो का? म्हणजे त्या ज्या घटना दाखवायला लागलेत तर त्या घटनेचा त्या पडद्यावर काहीच परिणाम होत नाही. याचा अर्थ त्या घटनाच खोट्या आहेत.

0: आणि तो व्यवहारामध्ये पडदा मात्र खरा आहे. मग त्या घटना दिसायला पण खऱ्या कुठे? मग ते दिसायला आहे का असायला आहे? दिसायला आहे, असायला नाही. आता हे चित्र, पुतळे, सावल्या, इंद्रधनुष्याचे रंग हे दिसायला आहे का असायला आहे? रात्री पडलेलं स्वप्न दिसायला आहे का असायला? नुसतं दिसायला आहे, असायला नाही. आणि वंध्यापुत्र, आकाशाची फुलं, सस्याचे शिंग, वांझेचा पुत्र हे दिसायला आहे का असायला आहे का? नुसतं म्हणायला आहे, नुसतं म्हणायला आहे. आकाशाला कुठं फुलं आहेत का? आता झाडाला फुलं लागत आहेत, आकाशाला सस्याला कुठे शिंग असतात का? नाही. म्हणजे हे नुसतं म्हणायला आहे. नाम मात्र लुगडे, एरवी सुतचिते उघडे. काय म्हणतात जनाबाई? नाम मात्र लुगडे, नुसतं नाव आहे लुगडे. कुठे लुगडं? लुगडत नाही, आडवेन उभे दोरे येत. आणि ते आडवेन उभे दोरे, त्याच्या जर पीळ जर उघडला त्या दोऱ्यातला, तो उघड उघड काय?
1: कापूस.
0: मग कापसावर लुगड्याची केलेली कल्पना आहे. एरवी सुतचिती उघडे, तस जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. तस जगामध्ये ब्रह्म कसं आहे? उघड आहे, झाकलेलं आहे का? नाही. म्हणून विश्वपट ब्रह्म दोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हे विश्व म्हणजे पट आहे आणि त्याचा दोरा तुम्ही आहात. जसं मीराबाई सांगतात, तुम भय सोना हम भय सुहागा. देवातून नुसतं सोनं आहे पण आम्ही अलंकृत सोनं आहे. मग अलंकार शोभून दिसतात ना. आणि नुसतं ढेकुळंच आहे म्हणल्यावर सोन्याचं ते शोभून दिसत नाही. म्हणून अलंकार शोभलेला आहे. तसं शरीर, श्वास, इंद्रिय, अंतकरण आहे, त्याच्यामध्ये संसाराची प्रतीती आहे. इतकं असून सुद्धा आम्ही त्याला खोटं समजलेलं आहे, म्हणून आम्ही शोभलेले ब्रह्मा. आणि ब्रह्माच्या ठिकाणी तर संसारच नाही. काय म्हणले ज्ञानोबर आहे? लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येर झार हरिवीन. हा व्यवहार कसा आहे? लटका आहे. लटका आहे म्हणजे खोटा आहे. म्हणजे खोट्या नोटा तुम्ही उधारी मागायला आले ना, आम्ही खोट्या नोटा दिल्या तर जमन का? तेवढेच पैसे दिले पण खोटे जमत नाही, जमत. मग तसा व्यवहार खोटा आहे म्हणल्यावर त्याच्यात काही कमी जास्त करता येईल का आपल्याला? ते सगळं करू करू करू करू थकत येत आणि म्हणते असं कसं झालं? ते तसंच होणार होतं ना, ते त्याच्यात काय कमी जास्त होणार आहे? शुद्ध तो शुद्धही होता है ना, उसमें कुछ बढ़ाया जा सकता है ना कुछ घटाया जा सकता. ते शुद्ध लिहून पाहत, त्याला टिंब देता येत नाही, वाढवता येत नाही, काढता येत नाही, शुद्धी बी करता येत नाही. शुद्धाला शुद्धच येते. तसं चैतन्य ब्रह्म कसे शुद्ध आहे. मग साधू संत, मी परमात्मा आहे या बोधावर जागी आहे आणि तुम्हाला आम्हाला ते जागव करतात. काय सांगू मी या संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. एका शिष्यानं रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी यांना एकदा हास्य करून सांगितलं की, शिष्याला सांगितलं की तुमचे गुरुजी कोंबडे. त्याला राग आला ना, म्हणे आमच्या गुरुला कोंबडं म्हणले. ते गेले गुरुजीकडे, ते म्हणे महाराज ते तुम्हाला असं म्हणू लागलं की तुमचे गुरु कोंबडे म्हणे. गुरुजी म्हणले बरोबर आहे ना, हे कोंबडा काय करतो? लोकाला जाग करतो झोपीतून. आणि आपण सुद्धा या जीवाला अज्ञानाच्या झोपेतून जाग करायला लागलो. सद्गुरु काय करतात? अज्ञानाच्या झोपेतून जाग करतात. म्हणून त्याचं म्हणणं बरोबर आहे, आपण कोंबडेच आहोत म्हणजे. कारण विश्व स्वप्नाचा हा धांदा भोगित होता प्रबुद्धा अनादित. तो गुरु कृपेची निठावे महावाक्याच्या निनावे. म्हणजे माथा थापटीला नोहे, त्याला तसं हलवून जाग करावं लागतं. आता झोपी गेलेल्या माणसाला उठवणं सोपं आहे, पण ज्यानं झोपीचं सोंग घेतलं त्याला उठवणं मात्र अवघड आहे. म्हणून हे ज्याला खरंच नाही कळालं त्याला कळून देणं सोपं आहे, पण ज्याला कळत असून न कळण्यात सोडून घेतलं त्याला समजून देणं फार अवघड आहे। म्हणून इथं प्रत्येकाने काय करायला पाहिजे, आपली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावी। कोणी बांधलं कोणाला, ज्याचं त्यानंच बांधलेलंय, आणि कुठं बांधलेलंय, मनात। कारण देह इंद्रिया समोर आहे, पण त्याला मी समजण्याचा जो अहंकार आहे तो अंतकरणात आहे, तो सूक्ष्म आहे। मग सूक्ष्म असलेल्या अंतकरणात सूक्ष्म असलेला मी लवकर कळावा, पण स्थूल शरीर कसं काय कळायला। जसं घरामध्ये आता दोघंच आहेत, नवरा आणि बायको, मग दोघंच असल्यावर दोघाला एकमेकाचं ज्ञान लवकर व्हावं, पण त्या बाईला खिडकी वाटे बाहेरचं ज्ञान व्हायला लागलं, याचा अर्थ पती व्रता आहे का पती वर्ता एकनिष्ठ नाही। तसं जय आव्हाटली असता बुद्धी, विषय सुखची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका। मग अंतकरणात चैतन्याचं ज्ञान लवकर व्हायला पाहिजे, मी लवकर कळायला पाहिजे, कारण मी तिथंच आहे, मनही तिथंच, मनातच प्रगटता आहे। जसं आरशाशिवाय दिसत नाही पण आरशाला दिसत नाही, तसं मनाशिवाय कळत नाही पण मनाला कळत नाही, कारण ते न जाणणारच आहे। कारण हे संस्कार कुठून आलेले आहेत, इंद्रियातून आले। आता डोळ्याद्वारे रूपाचे संस्कार, कानाद्वारे शब्दाचे संस्कार, नाकाद्वारे गंधाचे संस्कार, त्वचेद्वारे स्पर्शाचे संस्कार, जिभेद्वारे रसाचे संस्कार, हे सगळे संस्कार तिथे येऊन काय झाले, स्टोरेज व्हायला लागलं, ती हे मेमरी कार्ड आहे। मग याच्यामध्ये सद्गुरु काय करतात, त्याला विवेकाचं फॉर्मेट मारायला लावते, आणि ही जी अनात्म वस्तूची जी काही मेमरी आहे ना, ती डिलीट करून टाका म्हणते आणि त्याच्यामध्ये अहम ब्रह्मास्मी रिफ्रेश करावं लागतं। मग त्याला महावाक्याच्या बोधानं काय करायचं, त्याला रिफ्रेश करून टाकायचं, म्हणजे तत्वम असी ते ब्रह्म तू आहेस। मग आपण काय लक्षात घ्यायचं, आपल्याला वाटतं की आपल्याला मरण आहे, कोणी ठरवलं, आपणच ठरवलं, हे लोकांचं पाहून ठरवलं। मग लोकांचं पाहून ठरवावं का जे खरं आहे ते ठरवावं, लोकांचं कौरव पाहायचं, कारण लोक लोकवाणी ही कुठपर्यंत सत्य आहे, कारण लोक कधी खरं बोलतच नाहीत, लोक कधी खरं बोलते, कधीच खरं बोलत नाही। म्हणून जिथं देहाला मी म्हणणंच खोटं आहे, तर देहाला मी समजून काय बोललेलं खरं आहे, बरं काहीच खरं नाही ना। म्हणून आपण तर म्हणतो की मी खरं बोलतो खरं बोलतो, पण इथं पहिलंच पाऊल चुकलं ना, आता किती पुढं गेल्यावर चुकन ती दुरुस्त होईल। चुकला असे दिसे पंथ गेले संत ज्या वाटा, मार्ग दाऊन गेले आधी दया निधी संत ते। म्हणून या मनामध्ये सगळे संस्कार भरलेले आहेत, आणि या मन इंद्रियाचा मन इंद्रियपणा आपण आहोत। मग जगाच्या कपाळावर चैतन्याचं सौभाग्य, कारण अस्तिभाती प्रिय ऐसी पदे तिने, हे जे तीन पदे आहेत ना हे चैतन्याचे, आणि नामरूप हे मायेचे, आणि नामरूप खोटे। म्हणून सत्पद ते ब्रह्म, चित्पद ते माया, आनंदपदी जया म्हणती हरी, सत्पद निर्गुण चित्पद सगुण, आणि सगुण निर्गुण हरी पाई। म्हणजे सगुण हे शरीर सुद्धा गुणवानच आहे, हे शरीर तमोगुणापासून झालेलं आहे, म्हणून लोक भोग शरीर हे तमोगुणापासून झालेले, आणि प्राण कर्मेंद्रिय हे रजोगुणापासून झालेले, ज्ञानेंद्रिय अंतकरण हे सत्वगुणापासून झालेले, आणि आपण कोण्या गुणाचे आहोत का, आपण गुणाचेच नाहीत आपण गुणाचेच नाहीत, करेन ते निर्गुण आहेत आपण। म्हणून मन त्रिगुण असार निर्गुण हे सार, म्हणजे आत्ता इथं तुम्ही निर्गुण परमात्मा आहे। आणि हीच गोष्ट ज्ञानोबराय सांगतात की माझे श्रीगुरु निवृत्तीनाथ हे निर्गुण परमात्मा आहे, आणि त्यांनी मला सांगितलं मीच निर्गुण परमात्मा नाही तर तू सुद्धा निर्गुण परमात्मा। ज्ञान देव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझे हाती, तस तुम्ही आम्ही सगळे निर्गुण परमात्मा आहोत, आपल्याला कुठलाच गुण नाही। भोगी तू निश्चळू रे भ्रमरा, आपण कसे आहोत? निश्चळ आहोत। आणि चंचल काय आहे? मन आहे। ते म्हणजे मनच लागण हो, मनच लागण। आता काय करायचं मग? आता मन लागण तर लॉकडाऊन मध्ये बऱ्याच जणांची काय होती? मनच लागण, काय करावं, बाहेर जाऊ देणच, घरातले घरात बसू देणं, कारण कवा बी माणूस 24 तास समोरच आहे। 24 तास समोर आहे म्हणल्यावर बोर होते ना माणसाला, नाही का? आता सगळे घरातले घरात आणि बाहेरचे बाहेर, मग ते चिडियाघरचे सगळे प्राणी बाहेर निघाले। ती म्हणे आता तुम्ही बसा घरात, आम्ही बाहेर फिरून येतो। ते मस्त हो पंछी बनू उडता फिरू मस्त गगन मी, आज मै आजाद हो दुनिया की नजर मी। मग लॉकडाऊन मध्ये, लॉकडाऊन म्हणजे काय? एकांत। मग एकांता तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, करणी केला त्याग देह बुद्धी, देहबुद्धीचा त्याग करायचा आणि एकांतामध्ये जायचं। एकांती जो सेविला सर्वाधी उमजे त्याला, ज्यानं एकांताचं सेवन केलं ना, अभ्यास असा बाजारात होतं का? एकांतामध्ये होतं, पिन ड्रॉप सायलेंट। ऑपरेशन करायचं तर तिथं कोणाला लिहू देत नाही, आधी सगळं लिहून घेतं, बरं वाईट झालं तर तुम्ही जबाबदार। मग तिथं एकांतामध्ये ऑपरेशन करावं लागतं। मग साध्या डोळ्याचं जर ऑपरेशन करायचं तर एकांत लागतो, तर इथं लक्ष 84 घालणारं हे जे मन आहे, सूक्ष्म देहातलं 17 तत्व मन, हे 5 ज्ञानेंद्रिय, 5 अंतकरण, 5 प्राण, मन, बुद्धी, हे 17 तत्वाचं काय आहे? लिंग देह, आणि त्याच्यातलं 16 तत्व मन आहे। आणि या मनाचं ऑपरेशन करायला करायचं म्हणल्यावर किती शांतता पाहिजे? पिन ड्रॉप सायलेंट, हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला, कोणालाच कोणी बोलू नये। प्रवचन चालू असताना कोणीच कोणाला बोलू नये, कारण ही आपली केस कोण सॉल्व करणार मग? कारण आता ही केस कोण हँडल करणार? तुकाराम महाराज म्हणतात, मागील केले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तुका। ते कलम किती जास्ती, ती जरा लागली तर त्याला जामीनदार लागते, मग जामीनदार न्यावा लागते। तसं आपल्यावर सुद्धा ठोकलेलाच आहे गुन्हा, कोणता? या पंचमहाभूतांनी आपल्यावर गुन्हा ठोकलेला आहे की यांनी आमच्या शरीरावर कब्जा केला। मग तिथं आपल्याला साबित करावं लागते की आपलं काय आहे म्हणून ह्याच्यात। मग ह्या गुन्ह्यातून कोण सोडवायला लागलं? तर तुकोबराय सांगायला लागलेत, मागील केले ते पाहू नका, माग काय काय केलं ना हे पाहू नका, पुढे जामीन आहे तुका, पुढे काय होणार आहे ना त्याची जामीन आम्ही घेतो ना। तुम्ही फक्त या देहाला मी माझा आणि खरं समजू नका, बाकी आमच्यावर सोडा। तुमचं काय पाप असेल ना आम्ही भोगू, पण कंडिशन एक आहे, तुम्ही या देहाला मी माझं आणि खरं समजायचं सोडून द्या। मग याला मी माझं खरं म्हणणं सोडून दिल्यावर याचं राहिलंच काय हो? याचं सगळंच वाजलं ना, याला मी म्हणायचं नाही का? कारण याला कळत नाही ना आपल्याला कळतं, याला माझं म्हणायचं नाही का? याच्यावर सत्ता चालत नाही ना आपली। वाटले का आपल्याला काळ्याचे पांढरे व्हावं, केस आणि झाले नाही का? मग आवडत नाही पण झाले, आता काय करावं? इलाज नाही ना, मग सत्ता चालायली का आपली? नाही चालत। निश्चित म्हणजे ह्याच्यावर आपली साधी केसा इतकी सत्ता चलत नाही। म्हणजे हे आपलं नाही आणि हे खरं नाही, कारण हे तिन्ही अवस्थे तिन्ही कालात सारखं राहत नाही, याचा बदल होतो। मग जे बदलत असतं ते मरत असतं, आणि जे मरत असतं त्याला खरं कसं म्हणावं? उपजेते नाशे, नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का? मग सगळी सृष्टीच बदलायला लागली। नाथ महाराज सांगते की एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी, होती जाती दृष्टी पाहे तोची। हे होती जाती दृष्टी पाहे तोची, पाहणारा तोच आहे, त्याच्यात बदल नाही झाला। तो कसा आहे? ॲज इट इज कॉन्स्टंट आहे, त्याच्यात बदलच झाला नाही, म्हणून ते कुटस्थ आहे। ज्याच्यात बदल होत नाही त्याला काय म्हणायचं? कुटस्थ। आणि तुम्ही बदलले का? का तुम्ही तेच आहेत? तुम्ही तुमचा अनुभव सांगता ना की जो मी आजोबाच्या मांडीवर खेळत होतो तोच मी आता नातवांना खेळवित आहे, तोच मी का दुसरा मी, तोच मी म्हणल्यावर बदल कुठे झाला? मग तुम्ही बदलत नाही आणि शरीर बदलतं, श्वास बदलते, मनातल्या इच्छा बदलतात. आता बालपणी तुम्हाला भावली दिली तर तुम्ही त्या भावलीसोबत खेळायचे, पैसे दिल्यावर भावली आणायची, आणि आता भावली दिली तर भावली विकून पैसे आण. म्हणजे मन बदललं का रे? मनही बदललं, पण मनाला जाणणारे तुम्ही बदलत नाही. म्हणून इथं आचार्य सांगतात मनो बुद्ध अहंकार चित्तानी नाह. म्हणून मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे आपण नाही. त्याच्यानंतर नच श्रोत्र जिव्हे नच घ्राण नेत्र. म्हणजे आपण कान नाही, जीभ नाही, मग आपण कानाद्वारे शब्दाला जाणणारे आहोत, डोळ्याद्वारे रूपाला जाणणारे आहोत, नाकाद्वारे गंधाला जाणणारे आहोत, त्वचेद्वारे स्पर्शाला जाणणारे आहोत आणि जिभेद्वारे रसाला जाणणारे आहोत. हीच गोष्ट योग वशिष्ठ ग्रंथामध्ये प्रभू रामचंद्र गुरु वशिष्ठांना प्रश्न करतात, गुरुदेव ब्रह्म कशाला म्हणावं? त्यावेळेस वशिष्ठ ऋषी सांगतात हे रघुनंदन राम, जो नाकाद्वारे वासाला जाणतो, जो डोळ्याद्वारे रूपाला जाणतो, जो कानाद्वारे शब्दाला जाणतो, जो जिभेद्वारे रसाला जाणतो आणि जो त्वचेद्वारे स्पर्शाला जाणतो, ते तत्व ब्रह्म आहे आणि ते तुझं माझं सगळ्या जीवाचं वास्तविक स्वरूप आहे. इतकं सोपं, इतकं साधं आणि इतकं सरळ आपल्याला कुठं ऐकायला भेटेल बरं? म्हणून कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आता परमार्थ फार सोपा आहे, फक्त मनावर घ्यायला पाहिजे, फक्त मनावर घ्यायला पाहिजे. मग हे आपल्याला विषय कळत नाही का आपण मनावर घेत नाही, आणि मनावर घेत नाही का मनावरच घेत नाही आपण, काहीच कोरेच आहेत का आपण चांगदेवासारखे? आपल्या पाट्या सगळ्या चिडबिड झालेल्या आहेत, त्याच्यावर उमटत ना, आता गुळगुळीत झाल्या. उमटायलं का? नाही उमटाय. म्हणून काय करायला पाहिजे की आपण मनावर घ्यायला पाहिजे. कितीक वेळ लागेल बरं? कितीक वेळ लागेल? आता जसं मूल व्हायला एक वर्ष लागत, 9 महिने 9 दिवस, 9-10 मास बुनन को लागे. कबीरदास सांगतात अष्ट कमल का चरखा बनाया 5 तत्व से बुनी. मूर्ख लोग भेद नहीं जाने दिन दिन मैली किनी चदरिया झीनी रे झीनी. ही शरीर रूपी चादर तयार व्हायला 9 महिने 9 दिवस लागतात, आणि मी न मरणारा परमात्मा आहे असं कळायला किती वेळ लागतो? तुकोबराय सांगतात तुका म्हणे एका क्षणाचा करार, पायी का पार सुख भोगी. एका क्षणात तुम्हाला असं लक्षात येऊ शकतं. म्हणून इथं आचार्य सांगतात की मी आकाश नाही, पृथ्वी नाही, अग्नी नाही, वायू नाही, तर मी कोण आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी आनंद रूप परमात्मा आहे, नित्य आहे, शुद्ध आहे, बुद्ध म्हणजे ज्ञान स्वरूप आहे, असं आपला परिचय आचार्य आपल्याला देतात. हा आता राहिलेला विषय आपण नंतर. कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.

श्रोते हो आत्ताच आपण ऐकलेत आदिश्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार होते श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो, निर्भय हो मनारे.
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम. 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो. सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम. याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00. याचं पुनःप्रसारण 9:00. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:00.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरीवर वाजवलेला राग दुर्गा.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरीवर वाजवलेला राग दुर्गा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरीवर वाजवलेला राग बागेश्री.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरीवर वाजवलेला राग बागेश्री. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे मधुबाला जव्हेरी यांचा.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्तगुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 6:15 आणि 5:25 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप.
0: श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत आणि स्वर सुधीर फडके यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव आणि विनायक बुवा पटवर्धन यांचं आणि स्वर आहे अरुण सरनाईक यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्ती मध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा मेलडी ऑफ भक्ती .in या वेबसाईट वर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनत ध्यान आणि ध्यान बनत आनंद.
1: श्रोते हो, भक्ती सुधा वरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना. संगीत आहे वसंत आजगावकर यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया उमाकांत काणेकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं आणि स्वर आहे महेंद्र कपूर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. आता ऐकूया शांताबाई जोशी यांची गीतरचना. संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.
3: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपाद दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा. आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभा तईपरांजपे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे, आरती अंकलीकर टिकेकर आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि मीना जोशी यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। ऐकूया संत गोरा कुंभार यांची अभंग रचना, संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर सुहास शामगावकर।

ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703। श्रोते हो, ऐकूया अरविंद फाळके यांची गीतरचना, संगीत आणि स्वर केतन अत्रे यांचा।

आता ऐकूया संत चोखा महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शुक्रवारचा नाममंत्र।

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्ति सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।
0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

रसामारथ श्रीमद दासबोधाचा 5वा दशक चालू आहे. समास दुसरा गुरु लक्षण नाम समास आहे. काही वय आपण पाहिल्या सद्गुरु कोणाला म्हणायचं, सद्गुरूंची लक्षणं काय ते सांगताना म्हटलेलं आहे समर्थाने, जे जे रुचे शिष्या मनी तैसीच करी मन धरणे. शिष्याला जे काही आवडत असतं तशाप्रमाणेच करणार आणि शिष्याची मनधरणी करणार. ऐशी कामना पापिणी पडली गळा, अशा प्रकारची कामना पापिणी भलत्या गोष्टींची कामना धरलेली ही जी कामना पापिणी आहे, जी गजामुळे गळ्यामध्ये धारण केलेली आहे, असा हा सद्गुरू आहे. कामना पाहिजे फक्त भगवंताची, निष्काम सद्गुरू पाहिजे. त्याच्याऐवजी नसत्या गोष्टींची कामना धरल्यामुळे नको त्या व्यक्तींची मनधरणी करणारे सद्गुरू असतील. जो गुरु भीड सारू भिडस्त अधवाऊनी अधम थोरू, कसे शब्द वापरलेत पहा, कडक आहेत संत. त्याचं कारण त्यांच्या लक्षात येतं, ज्या ठिकाणी संत असतात खऱ्या अर्थाने त्यांच्या ठिकाणी असंत मंडळी संतांचं रूप घेऊन वावरत असतात आणि खऱ्या संताला झाकून लोकांच्या मध्ये आपल्याविषयी नाना गोष्टी करून आकर्षण निर्माण करत असतात आणि लोकांना आपणच जातात वेड्यावाकड्या मार्गाने असं नव्हे, शेकडो ना त्या भलत्या मार्गाने नेतात. त्याच्याबद्दल संतांना वाईट वाटतं. त्या मागं जाणाऱ्या लोकांच्या बद्दल हे करुणा असते, तळमळ असते. त्यांना ते जागृत करायचा प्रयत्न करतात की बाबा रे मार्ग चुकतोयस, गुरुच्या मागं ज्या जातोयस तो मुळे गुरु नाहीच आणि तू भलत्या मार्गाने जाऊन आपलं जीवनही व्यर्थ घालवतोयस, हे सांगण्यासाठी ते म्हणतायत. या ठिकाणी कडक शब्द वापरतायत. जैसा वैद्य दुराचारी केली सर्वस्वे बोहरी आणि शेखी भीड करी घात घेणार. वैद्य जो असतो तो वास्तविक रोग्याला बरं करणे हे त्याचं काम असतं. ते सोडून तो जर भलत्या गोष्टीच्या मागं लागला तर त्याच्यामुळे काय होईल, त्याचाही नाश आणि त्याच्याकडे जाणाऱ्या रोग्याचाही नाश होतो. तशीच परिस्थिती अशा असद्गुरूंच्या मागं लागणाऱ्या लोकांची होते. तैसा गुरु नसावा, स्पष्ट सांगितलं त्यांनी. अशा प्रकारचा आपला घात करणारा गुरु नसावा, जेणे अंतर पडे देवा. ज्या योगे देवाची प्राप्ती होण्याच्या ऐवजी देवामधलं आपल्यामध्ये अंतर वाढत जात, असं मार्ग दाखवणारे जे गुरु आहेत, ऐसा गुरु नसावा. भीड करून या गोवा घाली बंधनाचा, तो नसत्या बंधनात आपल्याला अडकवतो. तुकाराम महाराजांच्या पुढे शिवाजी महाराजांनी पाठवलेलं द्रव्याचं ताट आल्यावर त्यांनी ते बाजूला सारलं आणि ते म्हणतात, विठ्ठला तुझ्या माझ्यामध्ये हे वैभव नकोय, सावध असायला पाहिजे. मान मरात पैसा अडका हा भगवंतांच्या आपला आड येणार असतो. त्यामुळे साधकाने शिष्याने सावधपणे गरजेपुरतं जे काय आहे ते आवश्यक घ्यावं. देहधारणेपुरतं अन्न वस्त्र लागतं आपल्याला, परंतु त्या पलीकडे जर जास्त मिळायला लागलं तर कदाचित देवापासून आपण दुरावतो, तसं नसावं असं म्हणतात. मग कसा असावा सद्गुरू, जेथे शुद्ध ब्रह्मज्ञान. आधी मुळात ब्रह्मज्ञान शुद्ध, पण त्यातही पुन्हा समर्थ म्हणतात शुद्ध ब्रह्मज्ञान पाहिजे. कारण ब्रह्मज्ञानाच्या नावाखाली गोंधळ करणारी मंडळी असतात. ज्या ठिकाणी शुद्ध ब्रह्मज्ञान आहे आणि स्थूळ क्रियेचे साधन, त्याचबरोबर बाहेरची सगळी कर्म जी आहेत ती साधनारूप होणारी आहेत. साधनेला विरुद्ध असं एकही कर्म हातून घडत नाहीये. तोची असा जो कोणी असेल तोची सद्गुरु काय करतो, निधान दाखवी डोळा. असा जो सद्गुरु असेल तो त्या शिष्याला निधान आत्मधानाचा ठेवा, त्याच्याजवळ जो आहे प्रत्येकाजवळ असतो तो दाखवण्याचं काम सद्गुरु करतात. सद्गुरु आत्मधन कुठून आणून देत नाहीत, त्याला सांगतात बाबा तुझ्या जवळच ते आहे, तू शोध, मी सांगतो त्या मार्गाने जा, तुझे आहे तुझं पाशी, परंतु जागा चुकलाशी, तू अंतर्मुख हो, सांगितल्या पद्धतीनं ध्यान नामाची साधना कर, तुझे निधान तुला सापडे. निधान दाखवी डोळा, डोळ्याला ह्याचा अर्थ डोळ्याने म्हणजे चर्मचक्षू नव्हे, ज्ञान चक्षू उघडतात आणि चर्मचक्षू ज्ञान चक्षूच्या पलीकडे असणारी ती जी वस्तू आहे ती दाखवण्याचं, याचा अर्थ त्या जीवाला वस्तू रूप करण्याचं जे मोठं काम आहे अवघड काम आहे ते सद्गुरु करतात. देखणे दाखवी ती आदरे मंत्र फुंकिती करणद्वारे, अशी जी मंडळी आहे इथे असद्गुरु, इतुकेची ते ज्ञान ते पामरे अंतरली भगवंता.
काहीतरी कानात मंत्र द्यायचा, आणखी काही गोष्टी दाखवायच्या, आकर्षण वाढतील अशा, असे जे आहे त्याच्यामुळे भगवंत अंतरतो असा उपयोगी नाही. बाणे तिहींची खूण तोची गुरु सुलक्षण. तिन्हीची खूण बांधली पाहिजे. कोणती खूण आहे? शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती. या तिन्ही प्रचितीची खूण जे गुरु दाखवतात तोची गुरु सुलक्षण, तो सर्व लक्षणाने युक्त आहे असं समजावं. तो सद्गुरु आहे. तेथेची रिघावे शरण, अशा सद्गुरूंच्या ठिकाणीच शरण जावं असं समर्थ मुद्दाम आवर्जून सांगतात. आणि कसं जायचं शरण? अत्यादरे. पण कुणी शरण जायचंय? मुमुक्षे. मुमुक्षुनी शरण जायचंय. कारण मुमुक्षुला त्याचं वर्णन आता पुढे येईल, समर्थाने पुढच्या समासातून केलंय. मुमुक्षु याचा अर्थ ज्याच्या लक्षात येतो की आतापर्यंत जीवन आपलं फुकट गेलेलं आहे आणि आता खऱ्या परमार्थाच्या मार्गाने जायचं आहे, असा ज्याला तीव्र अनुताप झालेला आहे, असा जो मुमुक्षु आहे त्याला भगवंताच्या दिशेनं नेण्याचं काम हे सद्गुरु करत असतात. त्याच्याबरोबरच असद्गुरु काय करतात? अद्वैते निरूपणे अगाध वक्ता. अद्वैताचं निरूपण करतायत, कीर्तन करतायत, प्रवचन करतायत, ग्रंथ लिहितायत, हजारो लोक ऐकायला जमतायत. ऐकत असताना वाटावं की काय विद्वत्ता आहे, केवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी सांगून राहिलेल्या आहेत. कारण वक्तृत्व आहे, ग्रंथाचा अभ्यास केलेला आहे, पांडित्य आहे, लोकांना आकर्षित करण्याची त्याला कला जमलेली आहे. त्यामुळे अद्वैत निरूपणे अगाध वक्ता. अगाध वक्ता झालाय अद्वैताचं निरूपण करण्यामध्ये. परी विषयी लोलंगता. अद्वैताचा बोध करतो आहे, लोकांना सांगतो आहे, पण स्वतः मात्र विषयांच्या ठिकाणी लिप्त आहे, आसक्त आहे. सर्वच विषय सोडायला कुणीही सांगितलेले नाहीत, पण विषयामध्ये लिप्त असणं, अनावश्यक विषयामध्ये गुंतणं हे परमार्थाला मारक आहे. त्यामुळे विषयी लोलंगता, नको त्या विषयामध्ये गुंतणं. गरजेपुरतं खाणं जेवणं ह्याला विषय असं म्हणतच नाही सर, संत म्हणत नाही त्यांना. कारण संत झाले तरी त्यांना खायला प्यायला हवं, अंगावर कपडा हवा, राहायला जागा हवी, हे सगळं खरं आहे. पण ह्या खेरीज जो विषय आपल्या साधनेच्या आड येतो, जो विषय आपल्या अनुसंधानाच्या आड येतो, ज्ञानाच्या आड येतो, असा जर विषय असेल तर त्या विषयामध्ये लिप्त होणं हे अभिप्रेत नाही. म्हणून विषयी लोलंगता. म्हणून असं एखाद्याचं अगाध वक्तृत्व ऐकून त्यांच्याकडे जर एखादी व्यक्ती गेली किंवा आम्हाला बोध करा, आम्हाला अनुग्रह द्या, तर मात्र त्यांची फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यातले काही प्रांजळ व्यक्ती सांगतात की बा आम्ही प्रवचन करतो, आम्ही बोलतो, पण आम्हाला हे काही बाकीचं माहीत नाही, अनुग्रह वगैरे नाही, मी काही गुरु नाही, मी काही सांगू शकत नाही. असं सांगितलं तर एक वेळ बरं, परंतु तसं न सांगता त्यांना अनुग्रह देणारी किंवा त्यांना मार्गावर ठेवणारी किंवा आपला शिष्य म्हणून स्वीकारणारे अशी जी मंडळी असतात, ती पर्यायाने त्या व्यक्तीचं फसवणूक करत असतात. म्हणून शिष्याने केवळ त्यांच्या प्रवचनावर, त्यांच्या ग्रंथ वाचनावर न जाता त्या व्यक्तीचं जीवन काय आहे, तो खरोखर संत आहे का नाही, हे संतांची जी लक्षणं दिलेली आहेत, सद्गुरूंची लक्षणं दिली आहेत, त्याच्यावर तपासून पाहावं आणि मग त्याचा सद्गुरू म्हणून स्वीकार करावा आणि मग ते म्हणतील त्याप्रमाणे ऐकावं. म्हणून ह्या ठिकाणी फार सावधपणा बाळगला पाहिजे. बाकीच्या विषयामध्ये काही शाळा कॉलेज आहेत, काही त्याच्या परीक्षा आहेत, त्याची सर्टिफिकेट आहेत, आपल्याला कळू शकते की हा गुरु आहे का नाही, हा आपल्याला जाणकार आहे का नाही त्या विषयातला. संगीत शिकायचं असेल तर त्याला संगीत येत आहे का नाही, त्यातलं ज्ञान आहे का नाही, आपण पाठवू शकतो. पण तो परमार्थ हा सूक्ष्म विषय असल्यामुळे खरोखरच त्याला त्याचं ज्ञान झालेलं आहे का नाही हे नुसतं असं पाहिल्यावर कळत नाही. ते पाहिल्यावर कळण्यासाठी आपली तयारी असावी लागते. आपण काही संत पाहिलेले असावे लागतात. संत कसे असतात त्याच्याविषयी आपल्याला ज्ञान असावं लागतं, तर आपल्या लक्षात येत की खरंच व्हायचं, वागणं, बोलणं, चालणं सगळं पाहिल्यानंतर लक्षात येतं की हा सगळ्यात आहे परंतु कुणातच नाही आहे. जनी असो ना आपण जना वेगळा, अशा तऱ्हेचं एक लक्षण आहे. अखंड अनुसंधान, सदा स्वरूपानुसंधान, हेच भक्ती, हेच ज्ञान. अखंड स्वरूपाच्या अनुसंधानात रंगलेले आहे. इतर कुठल्याही विषयाचं आकर्षण त्याला नाही, आसक्ती त्याला नाही. संसारी आहे पण असंसारी आहे. संसारात राहून संन्याशी आहे. षडन्यास हा षड विकारांच्या पासून दूर आहे. असं जर काही त्याच्यामध्ये दिसत असेल तर मग हरकत नाही. पण केवळ तो चांगला बोलतो, चांगले काहीतरी ग्रंथ लिहितो, एवढ्यावर त्याला आपण सद्गुरू म्हणू शकत नाही.
म्हणून अद्वैते निरूपणे आगाध वक्तापरी विषयी लोलंगता ऐसी या गुरुचे निसार्थकता होणार नाही. अशा व्यक्तीला जर आपण गुरु मानलं तर त्यामुळे आपल्याला जीवनाचं सार्थक होणार नाही, कारण त्याच्याच जीवनाचं सार्थक मुळात झालेलं नाही. त्याच्याजवळ ती शक्ती नाही, तो अनुभव नाही, तो दुसऱ्याच्या जीवनाचं सार्थक काय करणार. म्हणून असा गुरु उपयोगी नाही. तो काय करतो, जैसा निरूपण समय तैसेची मनही करी वावो. कृतबुद्धीचा जयो झालाच नाही. निरूपणाच्या वेळेला जे जे काय त्याला वाटत असेल त्याप्रमाणे तो सांगत असतं, त्याचं मनही त्याबरोबर भरकटत असतं. त्याचं कारण त्याच्या ताब्यामध्ये ते मन आलेलं नसतं, त्यामुळे त्याचं बोलणं एक आणि चालणं एक असं असतं. आणि संतांच्या लक्षणामध्ये बोलण्या सारखे चालणे सोये करूनही बोलणे तयांची वचने प्रमाणे मानते ज्यांनी असं म्हटलंय. त्यामुळे जे जे काही तो आदर्श सांगतो त्याप्रमाणे त्याचं जीवन पाहिजे. अशा तऱ्हेनं आपण सद्गुरूंची परीक्षा करताना नीट सांभाळून सावधपणाने केलं पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यान् जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेता मा गृदकस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्तीमध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा मेलडी ऑफ भक्ती .in या वेबसाईटवर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनतं ध्यान आणि ध्यान बनतं आनंद.
1: ऐकूया अरुण सराफ यांची गीत आणि संगीत रचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आता ऐकूया हरेंद्र जाधव यांची गीतरचना. संगीत आहे मधुकर पाठक यांचं आणि स्वर आहे प्रल्हाद शिंदे यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंग रचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा।

श्रोते हो ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि सुधीर फडके यांचा.

0: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपाद दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
1: श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
2: श्रोतेहो आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

0: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत ब्रह्मवैवर्त पुराण. निरूपणकार आहेत श्री अशोक शास्त्री कुलकर्णी. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्री ब्रह्मदेवाची माया मोठी विलक्षण आहे. आणि इकडे शंकरतुळा सांगितलं, बाबा रे तू जा म्हणले वृंदावनात, तू जा आणि त्या ठिकाणी ते बसलेले तपश्चर्या करत, तुझी पत्नी जाऊन त्याला भेट. त्याबरोबर शंखचूर त्या ठिकाणी आलेला आहे आणि तुळशीला बघितलं त्याने. तेव्हा तुळशी सभ्यपणे म्हण, तुळशी म्हणते, बाबा रे कुणी परपुरुष म्हणे हे आरण्य देत नाही आणि बोलत बसत नाहीस, तेव्हा तू माझ्या कशाला बोलतोस म्हणले, कोण कुठले वगैरे चौकशी करतोस, हे परपुरुष तुला शोभत नाही आहे, तू इथून निघून जा. त्यावर शंकरतुळने पण सांगितलं, तू म्हणतेस ते बरोबर आहे म्हणे, ही सभ्यता अशीच आहे, मी काय तुला पळून द्यायला आलो नाही म्हणले, मला ब्रह्मदेवानं सांगितलेलं आहे त्याच्या अनुसार मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि तू पण मनामध्ये विचार कर म्हणले, तुला ब्रह्मदेवानं सांगितलं असलंच पाहिजे म्हणलं की, ज्यावर ते मला सांगितलेलं आहे त्यावर तुला पण सांगितलेलं असलं पाहिजे, आणि तुझी अनुमती असेल तरच मी विवाह करणार आहे, नाहीतर मी नाही. तेव्हा तुला ब्रह्मदेवानं सांगितलं आठवलं आणि तुझ्या बुद्धीला मोह पडला की हा शंकरतुळाशी विवाह करायचा आहे. तिने अनुमती दिली आणि त्या ठिकाणी ब्रह्मदेव साक्षात प्रकट झाले आहेत आणि तुळशी आणि शंखचूड या दोघांचा विवाह साक्षात ब्रह्मदेवाने लावून दिले. पुढे त्यांचा संसार सुरू झाला. बराच काळ लोटलेला आहे. तुळशी म्हणजे महापतिव्रता होती. पुढे त्याचं आयुष्य संपत आलं. सगळेजण म्हणतात, देवाला म्हणतात, म्हणे महाराज आम्हाला सोडा म्हटलं इथून, आता आम्ही किती शिंडायच म्हणले, हे शंखचूड साम्राज्य आहे, ह्याचा भंग केलाच पाहिजे, आता नष्ट केलंच पाहिजे, याला मला कोण नष्ट करणार, ह्याला म्हणले भगवान शिवच मारू शकतात, बाकी कोणी मारू शकत नाही, याचा मृत्यू शिवांच्या हातामध्ये. त्याप्रमाणे ब्रह्मदेव इंद्र चंद्र वरुण सगळे हे शिवांच्याकडे गेले आहेत आणि त्यांची प्रार्थना केली, म्हणे महाराज त्रैलोक्यावर मोठं संकट आलं आहे, पूर्वी संकट आलं होतं तेव्हा त्रिपुरासुरा संहार तुम्ही केलेला आहे, आता सुद्धा हा शंखचूड राक्षस मोठा बलिष्ठ आलेला आहे, त्याचे अन्याय सुरू केले आहेत, पुन्हा देवांना राज्य मिळत नाही, आयुर्भाग मिळत नाही आहेत, पुन्हा म्हणे महाराज देवां त्या दानवांचं पारिपत्य करा आणि देवानं पुला स्वस्थाने स्थापन केलं, म्हणून स्तुती केली, तपश्चर्या केली. त्याने भगवान शिव म्हणले ठीक आहे आणि त्यांच्यावर हल्ला करू. त्याप्रमाणे भगवान शिवाने नंदिकेश्वरला घेतलेलं आहे, षडानावाने घेतलेलं आहे, सगळं आपलं भृंगी रुटी भृंगी शृंगी सगळ्यांनी घेतलेलं आहे, भद्रकाली चंडी वगैरे सगळ्या देवतांनी घेतलेलं आहे, सर्व देवांच्यासह भगवान त्या ठिकाणी आलेले आहे. आणि पुष्पदंता सांगितलं, जा पुष्पदंता तू जा म्हणले शंखचूडाकडं, एकदम हल्ला करायचा नाही आहे, पहिल्यांदा जाऊन त्याला सांग, समजून सांग. त्याने ऐकलं तर ठीकच आहे म्हणले, नाही ऐकलं तर शेवटचा मार्ग युद्ध करायचं, म्हणून तो पुष्पदंत त्या ठिकाणी आलेला आहे. आणि त्याने सांगितलं की देवांचा भाग देवाला देऊन टाका. ते ऐकल्यावर शंखचूड हसायला लागलेलं आहे. भगवान शिवाला सांग म्हणले, उद्या भेटायला मी येतो. आणि रात्री आपल्या तुळशीबरोबर बोलत बसलेलं आहे. तेव्हा तुळशीला म्हणतो, बाई आता या ठिकाणी मोठा युद्धाचा प्रसंग आलेला आहे, आजपर्यंत त्या लोकांची राज्यलक्ष उपभोगलेली आहे, पण आता मात्र भगवान शिव साक्षात युद्ध करण्याकरता आलेले आहेत. युद्धाला काही माघार येणार नाही आहे, पण काय होईल युद्धामध्ये सांगता येत नाही. जय पराजय या दोन्ही गोष्टी युद्धात होऊ शकतात, जय मिळेल पराजय होईल, म्हणून बाई आता मी युद्धाला निघालेलो आहे. त्यावर तुळशी बिचारे घाबरलेले. ते म्हणते, महाराज असं कसं मला सोडून तुम्ही चालला, मला सोडून तुम्ही जाऊ नका युद्धाला, देऊन टाका म्हणले देवांचं राज्य काय असेल ते, आपण सुखाने विहार करू, क्रीडा करू वगैरे अनेक प्रकाराने तुळशी विनंती करते. तेव्हा त्याने सांगितलं, भाई हा लोक कसा आहे, हा मृत्यू लोक आहे, ह्या ठिकाणी आलेला प्राणी हा मृत्यू जाणारच आहे, कोणी या ठिकाणी राहणार नाही आहे. द्वावय म्हणलं, दोघांनाच पुण्यलोक मिळालेले आहे. कुणाला? ज्याने जिथे श्वास केला आहे असे योगी लोकांना ब्रह्मलोक मिळालेलं आहे, आणि दुसरं कुणाला? ते रणांगणात मृत्यू पडलेले आहेत त्यांना ब्रह्मलोक मिळालेलं आहे. भाई आपण काय योगी नाही आहोत, तेव्हा रणांगणावर जाऊन मृत्यू मात्र आपण स्वीकारू शकतो. आणि तो मृत्यू कसा आहे म्हणले, साक्षात भगवान शिवांचं दर्शन आहे समोर, शिवांच्या समोर मृत्यू येत आहे, शिवांच्या त्रिशुराने मृत्यू होणार आहे, म्हणून भाई आता मृत्यू लोकांना मी या श्लोकाला सोडून जाणार आहे. भाई तुळशी तू पण आठव म्हणले, तू काय सामान्य स्त्री नाही आहेस, तू साक्षात नारायणाकरता तपश्चर्या करत होतीस, पण ही प्रकृती असल्यामुळे मायामध्ये असल्यामुळेच आणि मी त्याचा अंश असल्यामुळे आपल्या दोघांचा समागम झालेला आहे. बाई हा का हे कसा आहे म्हणे, ह्या पृथ्वी लोकामध्ये कर्माप्रमाणे माणसं येत असतात आणि कर्माप्रमाणे विलग होत असतात, कुणी कुणाचं नसतं म्हणे. या सगळ्या राजन त्यातर ममत्व कारण म्हणतात. त्या ठिकाणी एक वेळेचं ममत्व उत्पन्न झालं की पुढे संसार होतो. म्हणून संसार कसा करायचा आहे? निर्मोहीपणे संसार करायचा आहे. आपण एकट्या आलो जन्मालोत, एकटे जाऊत आणि एकटे जाणार. वस्तू इथे अशीच आहे, आपण एकटे जन्म आलेला असतो आणि एकटे जाणार असतो. आपल्या बरोबर कुठे येत नाही जात नाही. ही सगळी माझी माया आहे, ही सगळी प्रकृती आहे, ही सगळी विष्णूची माया आहे. म्हणून ह्या मायेच्या अधीन होऊ नको बाई. मी जरी गेलो तरी बाई तू आठवण म्हणे तू गोलोकातली आहेस, तू महालक्ष्मी अंशभूत आहेस, नारायण तुझा पती आहे. वास्तविक नारायणच अंश आपल्यामध्ये आहे. म्हणून साक्षात नारायणच सगळ्यांचे पती आहे. म्हणून बाई तू नारायण स्मरण कर आणि स्वतः उद्धार करून घे असं शोक करू नको माझ्याकरता. अनेक प्रकाराने तरी शंकर तेवढे समजून घातले आणि शेवट सकाळ उजाडली. उजाडल्या बरोबर थांबायला वेळ नाही म्हणले. काल थांबत नाही आहे, किती ज्ञान सांगितलं तरी काल थांबत नाही आहे, काल पुढे पुढे जात असतो. शंकरचोडाने आपल्या पत्नीला समजून घातलेले आहे आणि दुसऱ्या दिवशी युद्धाचा निश्चय करून भगवान शिवासमोर जाऊन उभा राहिले. शिवानं बघितल्या बरोबर पहिल्यांदा साष्टांग नमस्कार घातलेला आहे. भगवान शिव म्हणतात अरे माझा भक्ताप्रभू साष्टांग नमस्कार घालतोस, माझ्याकडे ऐक म्हणले. देवांना देवांचा भाग देऊन टाक बाबा. रे भांडणं करू नका, कशाला भांडा भांडणे, कोणाला काय मिळालेलं आहे. तेव्हा शंकरचोड म्हणतो असं काय शक्य आहे म्हणले. देव सुद्धा काय कमीला वाट नाहीत म्हणले. समुद्र मंथन केलं आणि दानवाने अमृत काहीच दिलं नाही म्हणले. आमच्याकडून कष्ट करून घेतले आणि अमृत स्वतः आले आणि आम्हाला काहीच दिले. आम्हाला फसवलं म्हटले घरी, आम्हाला फक्त दारू मिळाले, बाकी काहीच मिळालेलं नाही आम्हाला. तेव्हा देवस्व स्वार्थी आहे. म्हणून भगवान शिवा तुम्हाला त्यांचा पक्षात करणं शोभत नाही म्हणले. तेव्हा जे काय असेल ते युद्ध करूया. भगवान शिव पुन्हा पुन्हा सांगतायत अरे बाबा हिरण्याक्ष मोठा होऊन गेला, हिरण्यकष्पूचा मोठा राक्षस होऊन गेला, त्रिपुरासूर होऊन गेले, इतके प्रचंड मोठे मोठे राक्षस होते, सगळे मारले गेले, सगळे कालाच्या अधीन आहेत. म्हणून बाबा हा आग्रह तू सोडून दे आणि युद्धाला युद्ध कशा करता करतोस, शांती समारोपण करणं हे केव्हाही चांगलं. त्यावर तो म्हणतो ममोत्तम श्लोक जने सख्यम संसार चक्र भ्रमतस्व कर्मभि तन्मायात्मात्मजदारगे श्वासक्त चित्तस्य ननाथ भूयात. भगवान शिव तुम्ही सगळ्या साक्षात, तुम्ही त्रैलोक्याचे अधिपती आहात. आता शेवटचं मागणं पुन्हा तुम्ही आम्ही युद्धात उभारणार आहोत, कदाचित मला मृत्यू येईल, कदाचित तुम्हाला जय मिळेल, कदाचित मला पण जय मिळू शकतो. पण माझं मागणं मात्र एकच आहे ममोत्तम श्लोक जने सख्यम. भगवंता मी ज्या ज्या कुळात कसा कसा वाटेल जिकडे जाईन तिकडे म्हणे मला सत्संगती मिळू दे, मला भगवंत लोकांची संगती मिळू दे. जे भगवंतात चिंतन करतात मनन करतात त्यांच्या त्या लोकांची मला संगती मिळू दे. ममोत्तम श्लोक जने सत्यम संसार चक्रे भ्रमतस्व कर्मभी. माझ्या कर्माप्रमाणे कदाचित मी आणखी अधोगतीला जाईन, कदाचित वृक्षवनीत जाईन, कदाचित वाणी कोणत्या राक्षस क्रूर राक्षस होईन. जिकडे जाईन तिकडे जाऊ दे, माझ्या कर्माप्रमाणे जशी गती असेल तशी होऊ दे. पण सर्व ठिकाणी गेल्यानंतर मात्र मला सत्संगती मिळायला पाहिजे एवढं तुझ्याकडे मागणं मागतो मी. त्वन्मायात्मात्मजदारगे श्वासक्त चित्तस्य ननाथ भूयात. भगवंता हे सगळे तुमची माया आहे, तुमच्या मायेमुळेच हा सगळा संसार चालला आहे. संसारामुळे स्त्री माझे, पुत्र माझे, मुलं माझे, नातोंड माझे, पंतोंड माझे, ते पुढे आणि नातसुनात सगळ्या माझ्या आहेत. हे सगळं माझं माझं वाटत असतं. हे मी आणि माझं हे मात्र मला येऊ देऊ नकोस. तुझ्या मायेचं काय आवरण आहे? आत्मा आणि आत्मजे मुलं बाळ नातवंड यांच्याविषयी यत्किंचित सुद्धा ममत्व देऊ नकोस बाबा तू. बाकी मला काही देऊ नको, जेवढं मागणं मागतोय. दारग्रहेशु आसक्त चित्त न भूयात. स्त्रिया धन पत्र याच्यामध्ये या विषयांच्या मध्ये माझं मनामध्ये आसक्त अजिबात देऊ नकोस. जसं तू निर्विकार आहेस तसं माझं निर्विकार म्हण ठेव, एवढंच तुला मागणं मागतो. असं म्हणून त्याने भगवान शिवान दंडवत घातलेले. शिव हसायला गेले, हा काय युद्ध जय मागत नाही म्हणले, हा आत्मज्ञान मागतोय, ब्रह्मज्ञान मागतोय, मुक्ती मागत नाही आहे, पण दुसरं पण मुक्ती मागतो. मला सत्संगतीमुळे म्हणतो, सत्संगती मिळाली की मुक्ती ठरलेलीच आहे. अरे हा इतका लवाड आहे म्हणले, मरताना माझ्या समोर मरतोय, शिवशिव म्हणून मरणार आणि मुक्त लोकात जाणारच आहे. म्हणून भगवान शिव नुसते हसलेले आहेत. तथा असतो म्हणले, तुझी इच्छा असेल तसं होतं म्हणजे सर उद्या युद्ध करू आपण. आणि मग हा शंखचूड आणि भगवान शिव यांचं 18 दिवसपर्यंत घोर युद्ध चाललेलं आहे. कुणी मागे हटायला तयार नाही आहे. भद्रकाली देवी आलेली आहे, तिला स्तंभित करून सोपलं आहे. षडानन आले युद्धाकरता, ते मूर्छापन्न पडलेले आहेत. जे जे कोणी मूर्छात मरत होते फक्त भद्रकाली देवी काय करायची, सगळे प्रेतगुण यायची आणि भगवान शिव सुद्धा मृत्यूंजय असल्यामुळे महामृत्यूंजय जप करायचे आणि सगळे जिवंत व्हायचे. संजीवन मंत्र जप केल्याबरोबर सगळे पुन्हा जिवंत व्हायचे आणि तिथं दैत्य मात्र रोजच्या रोज मरायचे. अशा रीती मोठा 18 वर्षपर्यंत घोर युद्ध झालेलं आहे. युद्धात कोणी हालायला मागे हटायला तयार नाही आहे. हे जेव्हा भगवान विष्णूने बघितलं ते म्हणतात, हे युद्ध काय संपले संपणार नाही आहे, या युद्धात शेवट केलाच पाहिजे. शंखचूर काही केल्या मरत नाही आहे. तुम्ही याचं काय कारण? ब्रह्मदेव चिंतेत पडलेले आहेत. आणि भगवान विष्णू म्हणतात म्हणे महाराज 18 दिवस शिवांच्या समोर युद्ध करतायत, पाशुपत असताना शिव उभे समोर आणि शंखचूर मरत नाही आहे, याचं काय कारण आहे? तेव्हा त्याने सांगितलं बाबा ती वृंदा जी आहे ती महाभक्तिमती आहे, महापतिव्रता स्त्री आहे, ती जोपर्यंत पद्मासन घालून बसली आहे तिथपर्यंत म्हणले हा शंखचूर काय मरणार नाही आणि ती आपलं पद्मासन उठणार नाही म्हणले, शंखचूर आल्याशिवाय ती काय उठणार नाही आहे, तुम्ही आता काय करायचं? भगवान विष्णू म्हणतात ठीक आहे म्हणले, आता काय करा ते मलाच केलं पाहिजे, म्हणून भगवान शिव एक दिवस शंखचूडाचं रूप धारण केलेलं आहे आणि दरवाजा ठोठवला 18 दिवसानंतर आणि मोठ्याने हात मारले तुळशी बाहेर ये, तुळशी वाटलं आपले पतिदेव आलेले आहे म्हणून तिने ध्यान सोडलं, पद्मासन सोडलेलं आहे सगळं आणि धावत धावत बाहेर आले आणि भगवान विष्णूंचीच माया ती साक्षात शंखचूड समोर उभा आहे, हे बघितल्यावर त्याला हाताला हात धरलेला आहे, पाणी पाय धुवलं पाणी दिलेलं आहे, घरी येऊन जेवणावर केलेलं आहे आणि पलंगावर दोघं बसलेले आहेत आणि ते विचारते काय कसं काय झालं युद्धावर युद्धाच्या करता वाता करता करता दोघं जण झोपलेले आहेत, झोपल्यावर सकाळी तिला असं वाटायला लागलं की अरे हा आत्मा कोणतं निराळा आहे, हा अंतरात्मा आपल्या अंतरात्म्याशी एकरूपणा नाही आहे, हा कसा आहे, हा निरीक्ष करणार आहे विषयांच्यापासून माणसाला साक्षात भगवान विष्णू असे तिथे विषय येतील कसे, माझी वासना गेली कशी, मी निरीक्ष कसे काय झाले, तेव्हा हा कोणते निराळा आत्मा आहे म्हणून सकाळी स्नान करून तिने विचारलं काय रे महामायावी तू कोण आहे सांग खरं सांग नाही तर मी तुला शाप देते, आता हातात पाणी घेतलेलं आहे थरथर कापडलेले क्रोधा विष्ट आलेले आहे, त्याबरोबर भगवान विष्णू समोर प्रकट झाले आणि म्हणतात अगं बाई तुळशी तू कोण होतीस, तू म्हणे आमच्या गोलोकातली गोपी आहेस म्हणले, बाई कशाला शाप देतेस म्हणले, ज्या नारायणाची उपासना केलीस तू तोच नारायण मी प्रकट झालेलो आहे, नाही नाही म्हणले आता माझी उपाधी कोण आहे, आता माझी शंखचूडाची विवाह झालेला आहे म्हणून मी त्याच्याशी विवाह केलेला आहे, तू मला माझ्या अंगाला कशाला हात लावलास, तू भ्रष्ट आलेला आहेस, प्रभू म्हणले तुम्ही एवढे कसे पाषाणहृदय म्हणले, आमचं मन तुम्हाला कसं कळलेलं नाही आहे, तुम्ही अत्यंत पाषाणहृदय आहे निर्दय आहात बाबा माझ्या पतीला तिकडे युद्धामध्ये मारण्याकरता म्हणून तुम्ही सगळं नाटक केलेलं आहे म्हणून म्हणे महाराज तुम्ही आजपासून पाषाण रूपात व्हा, म्हणून त्यांनी भगवान विष्णूला शाप दिला, त्याबरोबर त्यांनी पण ते पण म्हणतात बाई मी जरी पाषाणहृदय असलो तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी पाषाण नक्की येऊन म्हणले तुझ्या मुखातून जे आले ते सगळं मी सत्य करून दाखवीन, पै भाई पण तू माझीच आहे गोलोकातली आहेस, तू माझ्याकडे तपश्चर्या केलीस म्हणून मी नारायण साक्षात प्रकट झालो आहे, ह्या माया मायेच्या प्रभावाने मधला काही काळ निघून गेलेला आहे, तेव्हा ती अंतर्मुख झालेली आहे आणि भगवान विष्णू समोर बघितल्यावरती तू क्रोधावेश निघून गेलेला आहे आणि भगवान विष्णू शरण आलेले म्हणे महाराज माझ्या मुखातून नको ती गोष्ट निघून गेली, आता मी काय करू म्हणले, पुढची गती काय आहे, काय नाही बाई तू सांगितलंस ना मी ते रूप धारण करीन आणि तेव्हापासून भगवान शालिग्राम रूपात परिणत झाले, आपल्या पूजेत शालिग्राम असतं का नाही, तो शालिग्राम म्हणजे साक्षात भगवान विष्णू आहेत, त्या तुळशीने शाप दिल्यामुळे त्यांनी शालिग्राम पाषाण रूप धारण केलेलं आहे, ते म्हणले महाराज पुढे माझी गती काय तुझी गती काय रे, आता तू वृक्षरूप तुळशी रूपात परिणत हो म्हणाले म्हणून ती तुळशी वृक्षरूपात परिणत झालेली आहे आणि म्हणून तेव्हापासून आपण तुळशी विवाह करायची पद्धत निघालेली आहे की नाही ते तेव्हापासून निघालेली आहे, कार्तिक शुद्ध पौर्णिमेला आपण तुळशीचा आणि कृष्ण भगवान दामोदराचा विवाह तुळशी दामोदर विवाह करतो आपण, त्या ठिकाणी दोघे विवाहबद्ध झालेले आहे, म्हणून शालिग्रामाची पूजा करताना तुळशीचे पान व्हायलाच पाहिजे, भगवान कृष्ण परमात्मा ना विष्णू ना तुळशी अत्यंत प्रिय आहे, त्यांनी सांगून टाकलं तुळशी वरदान दिले तुझे पान माझ्या अंगावर चढल्याशिवाय पूजेची परिपूर्णता नाही, कमीत कमी तुळशीचे पान तरी व्हायलाच पाहिजे, पत्रम पुष्पम फलम तो जे म्हटलेले आहेत ते पान जे म्हटलेले आहे पत्र जे म्हटलेले आहे पत्र म्हणजे तुळशी पत्र ते पाहिलं पाहिजे देवाला कमीत कमी, त्याशिवाय विष्णूंची पूजा परिपूर्ण होणार नाही म्हणून सगळ्या पुष्पांच्या मध्ये तू सर्वश्रेष्ठ आहेस असं तुळशीचं वरदान दिले, पुढे म्हटले महाराज माझी गती काय आता ह्या देहाची गती काय तुळशी प्रकट झाले तर तुम्ही कुठे जाणार आणि मी कुठे जाणार कारण तुम्ही आता पाषाण झालेला, तेव्हा त्यांनी सांगितलं बाई इथून पुढे तू गंडकी नदी येऊन वाहत राहा आणि मी तुझ्यामध्ये कायमच राहीन असं वरदान दिलं, म्हणून आज नेपाळ प्रांतामध्ये पोखरा वगैरे भागात जी गंडकी नदी वाहती आहे त्या ठिकाणी दामोदर कुंड आहे त्या कुंडामध्ये तुळशीग्राम शालिग्राम सापडतात ते त्या ठिकाणी सापडतात, गंडकी नदीमध्ये शालिग्राम सापडतात म्हणून गंडकी नदी आणि शालिग्राम हे कायम बाकी कुठे मिळत नाहीत त्या ठिकाणी फक्त सापडतात आणि तिथून पुढे ती गंडकी नदी प्रवाहित झालेली आहे आणि पुढे ब्रह्मपुत्राही मिळाली अशा गंडकी नदीमध्ये ती रूपांतर झालं आहे आणि तिथून पुढे ती निघून गेली वरती गोलोकामध्ये, अशा प्रकारे तुळशीचं आख्यान ह्या ठिकाणी आले, पुढे या ठिकाणी वेदवतीची कथा आलेली आहे, महालक्ष्मी शाप झाला होता तू पृथ्वीवर गेलं पाहिजे म्हणून, पृथ्वीवरती पद्माक्ष नावाचा राजा होता अनुषंगाने रामचरित्राचं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे, पद्माक्ष नावाचा राजा होता, त्याने महालक्ष्मी मोठी उभा उपासना केली आहे. भगवान विष्णूने प्रसन्न करून घेतलं आणि सांगितलं त्याने म्हणे की महालक्ष्मी एवढी सुंदर आहे की एवढी सुंदर कन्या महालक्ष्मी माझ्यापुढे जन्म घेतला पाहिजे आणि माझ्या अंगण खांद्यावर खेळली पाहिजे अशी माझी इच्छा आहे असं त्याने सांगितलं भगवान विष्णूने. तर भगवान विष्णू म्हणतायत अरे बाबा ती महालक्ष्मी आहे, ती चंचल आहे, ती मायाजवळ आहे म्हणून स्थिर आहे म्हणले. बाकी महालक्ष्मी अशी कुठं राहणार नाही आहे, त्रैलोक्याची राज्यलक्ष्मी आहे ती, ती इंद्राजवळ राहिली नाही आहे, दानवांजवळ पण राहिली नाही आहे, मानवांजवळ पण राहत नाही, स्थिर आहे, चंचल लक्ष्मी आहे ती, ती कशी राहील म्हणले. मी केवळ स्थिर आत्मरूपात असल्यामुळे फक्त मायाजवळ स्थिर राहते बाबा. आणि महालक्ष्मी आले की भांडणं सुरू होतात, पैसा आले की भांडणं सुरू झाले. आपापसात मुख्य भांडा म्हणजे काय कारण असेल तर पैसा मुख्य कारण आहे, लक्ष्मी कारण आहे. लक्ष्मी जर नसेल तर सगळे शांत असतात, दरिद्र अवस्थेमध्ये कोणी भांडत नाही. लक्ष्मी आली की भांडणं सुरू होतात, लक्ष्मी आली की अहंकार सुरू होतो, लक्ष्मी आली की अभिमान सुरू होतो, मत्सर सुरू होतो. मी तुझ्या वर्ष मोठा आहे, मोठ्या पण दाखवलं तो मनुष्य आणि लोक त्याचा मत्सर करत बघा हो केवढा मोठा आला म्हणून कारण नसताना. तो म्हणून लक्ष्मी स्वभाव असे विलक्षण आहेस, तू कसं काय सांभाळणार याला. नाही म्हणे महाराज माझी तेवढी इच्छा आहे, माझ्या अंगा खांद्या खेळ महालक्ष्मी एवढी इच्छा, बाकी माझी काय इच्छा नाही. आता प्रसन्न केल्यानंतर भगवान विष्णू म्हणते तथा असतो भाई महालक्ष्मी तुला गेलं पाहिजे, कारण त्या राजाने तपश्चर्या केली आहे. ती म्हणते ठीक आहे बाबा काय हरकत नाही. म्हणून पद्माक्ष राजाच्या पोटी ही पद्मा नावाची कन्या जन्माला आली. आता महालक्ष्मीच ती, ती सौंदर्य जिती बघितल्याबरोबर सगळे त्रैलोक्य मोहून गेलेलं आहे. काय सुंदर कन्या आहे म्हणली, जन्माला आल्यावर सुंदर आहे, पुढे किती सुंदर कुळा माहिती. आणि महालक्ष्मी आल्याबरोबर राज्य सगळी सुबत्ता वाढलेली आहे. त्या राजाकडे महालक्ष्मी निवास असल्यामुळे प्रत्येकाच्या घरी ज्याला जे हवं असेल ते मिळते. अशी कालक्रम चाललेली आहे. पुढे कालांतराने ही कन्या युवावस्थेत आलेली आहे. तिच्या विवाहाचा प्रसंग आला. विवाहाचा प्रसंग आल्यावर पृथ्वीवर सगळे राजा आलेले आहेत. न्यायने म्हटले ही कन्या मला मिळायला पाहिजे, कन्या मिळा मला मिळायला पाहिजे. मग सगळे पृथ्वीवरचे राजा आलेले आहेत आणि कन्याला पाहिल्याबरोबर मला तुला करता करता त्यांच्यामध्ये कलह उत्पन्न झालेलं आहे. बघू राजा कसा देत नाही आहे म्हणून आपापसाचे भांडलेले आहेत आणि सगळे म्हणून त्या राजावर हल्ला केला, त्या राजाने मारून टाकलेलं आहे. कन्या मला पाहिजे म्हणून पुन्हा आपापसात भांडायला लागले आणि सगळे मरून गेले. महालक्ष्मीला पाहून सगळेच मरून गेले. तो पद्माक्ष राजा पण तो युद्धात मारला गेला. शेवटी पुन्हा घोर कलह चाललेला आहे. जे उरले होते राजे पुन्हा दुसरे राजे आलेले आहेत. नाही म्हटले कन्या आम्हाला पाहिजे वगैरे म्हणून पुन्हा दुसरं आलं. त्यावेळी त्या महालक्ष्मीनी कुंडामध्ये उडी मारली. उडी मारल्याबरोबर सगळे म्हणले युद्ध करून आपण मेलो, कन्याही मिळाली नाही, हा पद्माक्ष राजाही मेला, काहीच मिळालेलं नाही, हाती लागलेलं नाही. लक्ष्मीच्या मागं लागल्यावरती असं होतं वगैरे वगैरे म्हणत सगळे जे काही जिवंत होते ते सगळे परत निघून गेले. पुढे कुंडातून ही कन्या बाहेर आली होती. एक दिवस कुंडा बाहेरून हवा खात बसली होती शांतपणे, स्नान करून केस मोकळे सोडत वाहून बसली होती. आणि आकाशातून रावण चालला होता. तर रावणाने ती कन्या बघितली. अरेच म्हणले ही कन्या इथं कशी काय आली म्हणाले, कुणाची कन्या आहे काय वगैरे प्रस्थाला विचारलं. तेव्हा त्याने सांगितलं बाबा ही पद्माक्षरायाची कन्या आहे, ही पद्म्या आहे, पद्मा नावाची साक्षात महालक्ष्मीच आहे म्हणले. पण रावणा हिच्या मागे लागू नको बरं, ही नुसती जन्माला आल्याबरोबर स्वतःच्या पित्यालाही मारलं, हिचा अभिलाष करणार जे कुठे आले राजे लोक हे सगळे मरून गेलेले आहेत, स्वतः कुंडात उडी मारली, आता कुंडातून बाहेरून बसले म्हणले. म्हणून रावणा ही अवलक्षणीय बाबा हिच्या मागे लागू नकोस तू. नाही नाही म्हणले मला ही स्त्री मिळालीच पाहिजे. म्हणून रावणाने विमान खाली उतरलेलं आहे आणि त्याला धरण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्याने पुन्हा कुंडात उडी मारली. तो म्हणून मी पण कुंड मारतो, अग्नी काय मला करतो म्हणले. सगळे देव माझ्या अधीन आहे, इंद्र चंद्र वरुण अग्नी यम सगळे माझ्या अधीन आहेत, हा अग्नी मला काय करणार आहे. म्हणून रावणाने पण कुंडात उडी मारली. कुंडात उडी मारून बघतो का हा सगळे तपासलं काही सापडलेले नाही आहेत. पाच रत्न सापडले मोठी मोठी त्याला अमोलिक अशी. दिव्य रत्न बघितलं, प्रकाशमा रत्न बघितल्या बरोबर अरे म्हटले हे रत्न सुंदर आहेत, हे आपल्या मंदोदरीवर देऊ म्हणून त्यांनी रत्न घेतलेले आहेत, पेटीमध्ये घातली आणि ती पेटी होऊन रावण गेला लंकेत गेलेला आहे. आणि लंकेतून अंतपुरा पेट ठेवली आणि मंदोदरी सांगायचं मंदोदरी तुझ्याकरता महारत्न आणले. ती म्हणते कुठे रत्न आणावर कसले रत्न आहेत. मग ती पेटी घेऊन यायला, पण ती पेटी एवढी जड होती की त्याला काही ती उचलली नाही पेटी. हा म्हटलं मला कशी पेटी उचलत नाही आहे म्हणून तरी 20 हात लावलेले आहेत

आज जब न्यून टका ही तो आली कि आपला नाश झाला म्हणून समजा तुम्ही म्हणून हिला इथं आण नका पहिल्यांदा उचला आणि न्यून टाका पण मंदोदरी स्वतः पेटी उचललेली आहे तिचा पातिव्रताचा प्रभाव असल्यामुळे ती पेटी सहजतेने उचललेली आहे आणि सेवकांच्याकडे दिली जा म्हटले आपल्या राजाबाहेर समुद्राच्या पलीकडे नेऊन कुठेतरी पुरून टाका म्हटले पेटी आणि त्याप्रमाणे त्या सेवकांनी ती पेटी उचललेली आहे समुद्राच्या अलीकडे ते आले आणि कुठे आले ते जनक राजाचं राज्य ज्या ठिकाणी होतं त्या राज्याचे खड्डा खाडला आणि त्या खड्ड्यात ती पेटी टाकली पुरून आणि ते निघून गेले. पूर्वजन्मीची वेदवती पद्मा आणि आता ती जानकी होऊन जन्माणार तीच अरे पेटी पुरली. पुढे कालांतराने त्या ती जमीन जी होती ती एका ब्राह्मणाला त्याने दान दिली जनक राजाची जमीन तुम्हाला घेऊन टाका. त्याला ब्राह्मणाला मोठा आनंद झाला म्हणे आपल्या राजाने जमीन दिलेली आहे दान धर्म केलेला आहे म्हणून ते नांगरायला सुरुवात केली. नांगरता नांगरता आतून पेटी बाहेर पडली. पेटीवरती सोन्याची पेटी ती बघितल्याबरोबर तो ब्राह्मण म्हणतो पेटीत काय कुणा माहिती आहे आपल्याला काय माहीत नाही आहे पण ही जमीन कुणाची आहे हे राजाची जमीन आहे तेव्हा राजा जे काय असं गुप्तधन हे सगळं राजाचं आहे हे आपल्याला नको आपल्या उपयोगीला धान्य खाण्याकरता राजाने जमीन दिली आहे हे गुप्तधन आहे हे आपलं नाही आहे हे राजाकडे दिलं पाहिजे. पण त्याने ती पेटी उचलली आणि राजदरबारात नेऊन ठेवली. राजा म्हणतो बाबा ही जमीन तुला दिली तेव्हा जमीन जे काही काष्ट पाषाण जे असेल हे सगळं तुलाच दिलं आहे हे काय पेटी असेल हे तू घे मला नको. चंदक राजा म्हणतो मला नको पेटी तू घेऊन जा. तो ब्राह्मण म्हणतो मला नको पेटी मला जेवढं दिले तेवढं मला पुरे. ही द्वापार युगातली कथा आहे बरं का आजच्या कली युगातली कथा नाही ही द्वापार युगातली कथा आहे. तेव्हा शतानंद त्यांचे गुरु ते मध्ये पडले म्हणे महाराज असं करा म्हटले ही पेटी उघडा पेटीत काय ते बघू म्हटले आणि मग त्यांचा निर्णय करू काय ते. त्याप्रमाणे पेटी उघडली. पेटी उघडल्याबरोबर आत ते सुंदर कन्यारत्न बघितलं. त्यावर जनक राजा म्हटला नाही नाही म्हटलं हे माझं कन्यारत्न मला पाहिजे म्हणाला माझा हक्क याच्यावरती. महालक्ष्मी बघितल्याबरोबर जनक राजाला मोह पडलेला आहे आणि जनक राजांनी त्या कन्याला आपल्या अधीन करून घेतलेला आहे. वा म्हटले हे आमची कन्या आहे म्हणाले. तो ब्राह्मण म्हटलं ठीक आहे तुमची कन्या तुम्ही सांभाळा म्हणून त्याला कन्या दिली. ते अशी ही जानकी बरं का पहिल्यांदा पद्माक्ष आली होती नंतर ते रत्न आले रत्नानंतर आता पुन्हा सीता म्हणून त्या ठिकाणी पुन्हा आलेली आहे. पुढचा कथा भाग सगळ्यांना माहिती आहे. मी जास्त रामायण सांगणार थोड्या थोड्या सीतेच्या अनुषंगाने जेवढं रामायण काही भाग आहेत तेवढं मी सांगणार आहे. काही रामायण ठळक ठळक प्रसंग सांगणार आहे. दिव्य रामचरित्र आहे. झालं पुढे त्या ठिकाणी जमदग्नी महर्षी आलेले आहे शिवधनुष्य घेऊन आलेले आहे. 21 वेळा त्यांनी क्षत्रियांना संहार केलेला आहे कार्तवीर्याला मारलेला आहे आणि शिवांचं धनुष्य आणून तरी आपल्या जनकराजा त्यांचा मित्र म्हणून त्यांच्याकडे ठेवले आणि सांग संध्याकाळ निघून गेले. ही 8 वर्षाची मुलगी बाहेर पडलेली आहे ते शिवधनुष्य उचललेलं आहे आणि पायामध्ये घोडा घोडा करता तसं पायाची काठी होऊन सगळीकडे हिंडा लागली. थोड्या वेळ ऋषी आले येऊन बघतो होतो की आपलं शिवधनुष्य जागेवर नाही आहे. ते म्हणले असं त्याने जनकराजा एकदम रागवले असा कोण बलाढ्य क्षत्रिय म्हणले की ज्या क्षत्रियाने माझं धनुष्य उचललेलं आहे हे शिवांचं धनुष्य आहे हे कुणी उचलू शकत नाही फक्त मी धारण करू शकतो असं असताना हे धनुष्य कुणी उचललेलं आहे. जनकराजा गेला घाबरून म्हणून कुठे गेलं धनुष्य बघतो तो लांब बघतो तो काय ती मुलगी खेळतो 8 वर्ष मुलगी धनुष्य कोण खेळत होती. तेव्हा त्याने सांगितलं बाई ते इकडे तुझं घोडाघोडी इकडे म्हणाले ती आली मुलगी पुढे बाई ह्यांचं धनुष्य यांना देऊन टाक. तिने धनुष्य दिलं तेव्हा परशुराम विस्मित झाले म्हणे शिवधनुष्य ह्या मुलगी कसं उचललं आणि त्याने ध्यान लावून त्याने बघितलं म्हणे साक्षात जगदंबा आहे ती महालक्ष्मी आहे हे भगवान विष्णूंची महालक्ष्मी आहे. तेव्हा त्याने सांगितलं जनकराजाला बाबा हे धनुष्य कोण उचलेल ह्याला पुढे उठून बाण लावेल त्याला म्हणे कन्या दे इतरां देऊ नकोस म्हणे इतकं सांगितलं आणि धनुष्य ठेवतो म्हणले तर आता माझ्या धनुष्य काम झालेलं आहे म्हणून धनुष्य तिथेच ठेवलेलं आहे आणि पुढे परशुराम महाराज निघून गेले. इकडं रामांचा जन्म रामांचा अवतार झालेला आहे भगवान रामचंद्र जन्माला आलेले आहे. अयोध्येमध्ये मोठा आनंद आनंद चालला आहे. विश्वामित्र महर्षी आलेले आहेत आणि राम लक्ष्मण घेऊन निघालेले. दशरथाला म्हणतात दशरथा तुझे 2 पुत्र दे बाबा का माझ्यावर राक्षस फार त्रास देत आहेत. खरं म्हणजे विश्वामित्र महर्षी मोठे तपस्सामर संपन्न होते शाप देऊन नष्ट करू शकत होते पण आता ते ब्रह्मर्षी होते. पूर्व होते विश्वामित्र पण आता कसे होते ते आता ब्रह्मर्षी होते. त्यांची कथा येणार आहे पुढे ऋषिकांची कथा पुढे हे चरित्र सगळे येणार आहे पुढच्या ह्याच्यामध्ये. आता मात्र शांती होती म्हणून ब्रह्मर्षी. पूर्व होते राजर्षी तपश्चर्या मोठी केली 60,000 वर्ष तपश्चर्या केली. दुसरी इंद्रपद दुसरं उत्पन्न करतो
असं प्रतिसृष्टी उत्पन्न करायची.

0: सुरुवात केली त्यांनी, हा इंद्र मला नको म्हणले, इतकं सामर्थ्य त्यांचं। हे नारळ आहे ना, नारळ हा त्यांनी उत्पन्न केलेला आहे, हा नारळ माझ्या सृष्टीत आहे म्हणाले। पूर्वी नुसती हरण होती आणि गाई होत्या, त्या विश्वामित्र महर्षीने म्हशी उत्पन्न केल्या, विश्वामित्र महर्षीनी त्या शेळ्या मेंढ्या उत्पन्न केल्या, हे आमची सृष्टी आहे म्हणाले। ब्रह्मदेवाला त्यांनी आव्हान केलेलं आहे, माझी सृष्टी निराळी आहे, माझा इंद्र निराळा, तुमचं मला काही नको। हे सगळं म्हटल्यावर ते सगळे देव शरण आलेले आहेत, भगवान विष्णू मध्यस्थ पडलेले आहेत, बाबा तू एवढी उत्पन्न केलीस की आमची सृष्टी मान्य करतो, आता इथून पुढे काही करू नकोस तू असं म्हणून मग शेवटी श्रीफळाला मोठी मान्यता, श्रीफळाशिवाय पूजा होत नाही कुठे, हे लक्ष्मीचं फळ प्रसिद्ध केले त्यांनी असं म्हणून ते विश्वामित्र महर्षीने शांत केलेले, इतकं सामर्थ्यांचं।
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत ब्रह्मवैवर्त पुराण। निरूपणकार होते श्री अशोक शास्त्री कुलकर्णी। आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्तीसुधा।

श्रोते हो, भक्ती सुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। चोळाप्पा हा स्वामींचा निस्सीम भक्त होता। चोळाप्पाची स्वामी भक्ती ही गेल्या काही जन्मांची कहाणी होती। प्रेमाने तो स्वामींची सेवा करायचा। ती मानसिक अवस्था ना त्याच्या बायकोची होती ना सासूची। त्या दोघींचा जीव संसारातच अडकलेला होता। स्वामी आपल्या घरी राहत आहेत ह्याचा त्या दोघींना निश्चित आनंद वाटत होता। परंतु स्वामींना उत्तम भोजन द्यावं असं मनात असूनही आपल्याला ते देता येत नाही ह्याचं दोघींनाही वाईट वाटायचं। आपल्याला गृहस्थाश्रम नीट पाळता येत नाही ह्याचं त्यांना वाईट वाटायचं। सोवळ्या ओवळ्याच्या कल्पनातूनही त्या खरं तर सुटल्या नव्हत्या। परंतु स्वामींनी चमत्कार केला आणि दोघींनाही जाणवलं की आपण स्वयंपाक घरात वावरताना जे काही स्वामींच्या संदर्भात अनावधानाने बोललो ते चूक होतं। दोघीही स्वामींच्या पाया पडल्या। त्यांचे डोळे पश्चाताप दग्ध अश्रूंनी भरून आले। स्वामींचा मुक्काम चोळाप्पाच्या घरी असल्यामुळे चिंतोपंत पुराणिक वगैरे मंडळी स्वामींच्या दर्शनाला नित्य चोळाप्पाच्या घरी येत असत। सर्वांनाच चोळाप्पाच्या घरची आर्थिक परिस्थिती ठाऊक होती। त्यांनी काय केलं तर मालवजी राजांच्या खास मर्जीतल्या दाजीबा भोसले या कारभाऱ्याला सांगितलं की दाजीबा, चोळाप्पाकडे स्वामी मुक्कामाला आहेत। चोळाप्पाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही। समर्थांच्या वास्तव्याच्या निमित्ताने राजेसाहेबांकडून काही मदत करता आली तर पाहावं। मालोजी राजांच्या कानावर दाजीबांनी सर्व वृत्तांत घातला। तेव्हा राजांनी स्वामींच्या नित्य नैवेद्याची व्यवस्था करायला सांगितली। दाजीबांनी राजाज्ञा मानुनी वंद्य, चौलगृही स्वामी रायासी नित्य नैवेद्य, सुव्यवस्थित चालू करविला सद्य, अबाधित निभेल ऐसा। वास्तविक स्वामींनीच हे सारं आपल्या भक्तांच्या मार्फत घडवलं। त्याचा दृश्य परिणाम असा झाला की चोळाप्पाचं घर आपोआपच समृद्ध झालं। चोळाप्पाच्या पत्नीचा आणि सासूचा प्रश्नच मिटला। स्वामींनी चमत्कार केल्यापासून त्यांच्या मनात दाटून आलेल्या सोवळ्या ओवळ्याच्या कल्पना कायमसाठी पुसल्या गेल्या। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी अंतःकरणापासून सांगतो की साधकाने फक्त निस्सीम अशी भगवंताची साधना करावी। साधकाने कधीच काळजी करू नये। भगवंत सर्व काही करत असतो ही भावना मनी दृढ ठेवून आपला प्रत्येक व्यवहार भगवंतावर सोडून द्यावा। भगवंतावर श्रद्धा ठेवून प्रपंच केला तर प्रपंचात काहीही कमी पडत नाही। स्वामी समर्थांवर ज्यांची श्रद्धा आहे, अतूट प्रेम आहे, त्यांना कधीच काहीही कमी पडत नाही हे माझे तुम्हाला अनुभवसिद्ध सांगणे आहे। समर्थांनी तर सर्वांनाच निर्भय राहण्यास सांगितलं, कारण ते तुमच्या पाठीशी आहेत ह्याचा अर्थ साक्षात परमेश्वर तुमच्या पाठीशी उभा आहे। मग मला सांगा, आपल्याला काय कमी पडणार आहे? स्वामी सर्व काही पाहतातच, श्रद्धेय भाव मात्र हवा।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. अभंग भक्तिगीतं सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।